नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। FM 101.4 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे। आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 13 आषाढ, शके 1948 म्हणजेच 4 जुलै इसवी सन 2026। सकाळचे 5:58 झालेली आहेत। आमच्या आजच्या प्रसारणसभेला आता आरंभ होतोय। आपण सर्वांचं या प्रसारणसभेत मनपूर्वक स्वागत आहे।

नमस्कार नाशिक, 101.4 FM आकाशवाणी नाशिक, सकाळचे 6 वाजलेले आहेत. या सुसनात मंगलमय प्रभाती मनाच्या गाभाऱ्यात भक्तीस्वर गंधाचा दरवळ, भक्तिधारा.

आशा भोसले यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत पवार यांचं. यानंतर संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकूया, पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरामध्ये. संगीत श्रीनिवास खळे यांचं आहे.

चंद्रशेखर गाडगीळ आणि सहगायकांनी गायलेली श्रावण बाळा यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं संजय ठाकूर यांचं. यानंतर संत निवृत्तीनाथ यांचा अभंग ऐकूया. संगीतकार आणि गायक आहेत पंडित जितेंद्र अभिषेकी.

0: संत निवृत्तीनाथांचा अभंग आपण ऐकला पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरामध्ये. भक्तिधारा आपण ऐकताय आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून.
1: कोहिनूर एमजी रोड आणि प्रेमदान चौक अहिल्यानगर तसंच कॉलेज रोड नाशिक.
0: भक्तिधारा कार्यक्रमात आता देशवंदना.

समूह स्वरातल्या या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजचा भक्तीधारा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून आम्ही आपल्याशी बोलत आहोत FM 101.4 MHz आणि News on AIR या मोबाईल ॲपवर. आज नियंत्रण कक्षातून तांत्रिक सहाय्य आहे श्याम नायर.

थोड्याच वेळात म्हणजे 6:35 ऐशी अक्षरे रसिकी या कार्यक्रमात मनाला भावलेले ग्रंथ या मालिकेचा 11 भाग आज आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत विजय निपाणीकर, सादर करते कृष्णा शिंदे. 6:40 स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमात ओळख कृषी अर्थशास्त्राची याविषयी माहितीचा 3 भाग संवादक विनया गांगल, सादर करते कृष्णा शिंदे. 7:15 अडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी. 6:50 परिसर या कार्यक्रमात अंजनेरी जैव विविधतेचा हॉटस्पॉट या मालिकेचा 3 भाग संवादक डॉक्टर संजय आवटी, सादर करते कृष्णा शिंदे. 6:55 वडनेरे सराफ विज्ञान कट्टा या कार्यक्रमात अंक मित्र कापरेकर या मालिकेचा 2 भाग आपण ऐकणार आहोत. संवादक आणि लेखक आहेत डॉक्टर रुपाली कुलकर्णी, सादर करते कृष्णा शिंदे. 7:00 हिंदी चित्रपट गीताचा आनंद. 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 7:45 PNG अँड सन्स यांचा प्रायोजित कार्यक्रम आणि 7:50 इंडियन क्लासिक्स घराविषयी गप्पा हा आणखी एक प्रायोजित कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. 8:00 समाचार प्रभात. 8:15 गीतधारा. 8:30 म्युझिकल मॉर्निंग. 9:00 to 10:00 या वेळेमध्ये विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 10:00 मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम गीत भारती. आज 10:30 आपल्या थेट संवाद या कार्यक्रमात साहित्यिक पत्रकार आणि सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश देवरे यांची सुप्रिया देवघरे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. सादर करते आहेत कृष्णा शिंदे.

0: सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. या दरम्यान दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये वनिता मंडळ, दुपारी 1:30 वाजता मराठी राष्ट्रीय बातमीपत्र 1:40 आणि जिल्हा वार्तापत्र, दुपारी 3 वाजता प्रादेशिक बातम्या, संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी, 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वाजता विधिमंडळाचं साप्ताहिक समालोचन अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. आज संध्याकाळी 7:30 वाजता आपल्या किसानवाणी या कार्यक्रमात नेहमीच्या सदरांसोबतच कृषी संवादमध्ये पावसाळ्यातील पशुधनाची काळजी याविषयी नाशिकचे पशुसंवर्धनचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर मिलिंद भणगे यांच्या आरती शिरवाडकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध आज आपल्याला ऐकता येईल. सादर करते कृष्णा शिंदे. याबरोबरच रात्री 9:45 वाजता समाचार संध्या, रात्री 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 आणि इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आकाशवाणी नाशिक केंद्राच्या आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. आता ऐसी अक्षरे रसिकी या कार्यक्रमात मनाला भावलेले ग्रंथ या मालिकेचा 11वा भाग ऐकूया. संवादक विजय निपाणीकर, सादर करते कृष्णा शिंदे. ऐसी अक्षरे रसिकी.
1: जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल. जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल ही रिचर्ड बाक यांनी लिहिलेली प्रतीक कथा. सागर किनारी राहणारी सीगल पक्ष्यांची एक वसाहत. सर्व पक्षी पोट भरण्यासाठी जास्तीत जास्त अन्न मिळवण्यासाठी धडपड करणारे. त्यांच्यातच राहणारा जोनाथन, त्याला मात्र उडण्याचे वेड. फक्त पोट भरण्यासाठी नाही उडायचे, तर मुक्त स्वतंत्र उडण्याच्या आनंदासाठी उडायचे. त्याचे आई वडील शिक्षक त्याला समजावून सांगायचे की अरे बाबा, असं नुसतं उडण्याने पोट नाही भरत, जास्तीत जास्त मासे कसे पकडता येतील, आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट कसे भरता येईल, यासाठी

0: तू प्रयत्न कर. पण जोनाथनचे उडण्याचे वेळ कमी होत नाही. स्वप्रयत्नाने, सरावाने, स्वतःच्या क्षमता तो विस्तारतो. परंपरेचा भंग केला म्हणून त्याला वाळीत टाकले जाते, पण तरी त्याचा उंच उडण्याचा सराव सुरूच राहतो. आणि एक दिवस दोन सोनेरी सीगल त्याला स्वर्गात घेऊन जातात. तेथे अनेक सोनेरी सीगल पक्ष्यांच्या सहवासात तो सोनेरी स्वर्गसुख अनुभवतो. पण जोनाथनला तेथे कंटाळा आला. त्याच्या मनात आले की येथे स्वर्गात माझी काही आवश्यकता नाही. तिकडे खाली पृथ्वीवर नवीन एखादा जोनाथन उडण्याचे वेळ घेऊन जगत असेल. त्याचे नातेवाईक, शिक्षक आणि सर्व समाज त्याची टिंगल टवाळी चेष्टा करत असतील. त्याला धीर प्रोत्साहन देण्याची गरज आहे आणि त्यासाठी मला खाली पृथ्वीवरच गेले पाहिजे असा विचार करून जोनाथन स्वर्ग सोडून पृथ्वीवर येतो. उडण्याचे वेळ घेतलेल्या अनेक सीगल पक्ष्यांना प्रोत्साहन देतो, स्वातंत्र्याचे आनंदी पंख देतो अशी ही विलक्षण कथा. यातील जोनाथन सीगल म्हणजे जणू आपल्या मनात सुप्तावस्थेत असलेले आपलेच प्रतीक आहे. अनंत आकाशांचे आतील आकाश आहे, प्रेरणेचे पंख आहे, विश्वासाचे विश्व आहे. अस्तित्वाचा अर्थ काय? मी कशासाठी जन्माला आलो? मला काय प्राप्त करायचे आहे? या प्रश्नांचा सतत शोध घेणारा जोनाथन म्हणजे परिपूर्णतेचे प्रतीक आहे. समुद्र किनारी राहणारे सीगल पक्षी, पिढ्यानपिढ्या फक्त पोट भरण्यासाठी, मासे पकडण्यासाठी प्रयत्न करणारे सीगल पक्षी, त्यांच्यातच राहून लाटांवर वाहून येणारे कुचके, उष्टे, अन्न, पावाचे तुकडे गोळा करण्याचे जोनाथन नाकारतो आणि उंच भरारी मारण्याचे बळ पंखात आणतो. आळस, भीती आणि राग या भावनांमुळे संकुचित झालेले आयुष्य नाकारतो. प्रेम, करुणा आणि सहकार्याचे नवीन जग साकारतो. ज्यांनी टिंगलटवाळी चेष्टा केली, त्रास दिला, त्यांच्याबद्दल मनात क्षमाशील करुणा बाळगतो. फक्त दोन वेळच्या अन्नासाठी धडपड म्हणजे जीवन नाही, तर स्वतःतील सुप्त शक्तीचा शोध घेणे म्हणजे जीवन. पराभवाचे ओझे टाकून स्वप्रयत्नातून शिकत राहणे म्हणजे जीवन. जोनाथन म्हणजे प्रेरणेचे प्रतीक. पैसा, पद, प्रतिष्ठा अशा भौतिक बेड्यात जखडलेल्या जीवांना मुक्त करणारे प्रतीक. फक्त पोट भरण्यासाठी नाही उडायचे, तर आनंदासाठी, स्वातंत्र्यासाठी, समाज सहकार्यासाठी उडायचे. फक्त आणि फक्त उडण्यासाठी उडायचे. इतरांप्रती प्रेम, करुणा, क्षमाशीलता बाळगा. ज्यांनी तुमचा मार्ग प्रशस्त केला त्यांच्यावर प्रेम करा. प्रेम सर्वांवर करा. सहकार्य सर्वांना करा. क्षमा सर्वांना करा. जोनाथन सीगल आपल्या मनातील झोपलेल्या जोनाथनला जागे करतो. अस्तित्वाचे अर्थपूर्ण आकाश देतो. प्रेरणेचे पंख देतो. उडण्याचे आवाहन करतो. प्रेम आणि प्रयत्नाच्या पंखांनी आकाशाला आव्हान देतो. उठा, जागे व्हा, अजूनही वेळ गेलेली नाही. प्रयत्न करा. इतरांच्या टिंगल टवाळीकडे दुर्लक्ष करा. फक्त आणि फक्त उडण्यावरच लक्ष केंद्रित करा. मनातील भीतीला पळवून चैतन्य जागवा. स्वतःच्या शोधात स्वतः बाहेर पडा. समाजाच्या पारंपरिक कुजलेल्या बेड्यांपासून मुक्त व्हा. माणुसकीचे, प्रेमाचे, प्रगतीचे, सहकार्याचे, स्वसाक्षात्काराचे आकाश अनुभवा. स्वप्नांचा पाठलाग करा. स्वप्न साकार करा.
1: ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आताच आपण मनाला भावलेले ग्रंथ या मालिकेचा 11वा भाग ऐकला. संवादक होते विजय निपाणीकर, सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. आता आमच्या शेतकरी बांधवांसाठी माहितीची पेरणी. स्वरूप कृषीवाणी
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक. तीच साथ, तोच विश्वास.
1: आजच्या कार्यक्रमात ऐकूया ओळख कृषी अर्थशास्त्राची या माहितीचा तिसरा भाग. संवादक आहेत विनया गांगल.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीवाणी कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, कृषीवाणीत सध्या आपण कृषी अर्थशास्त्राची ओळख करून घेत आहोत. शेतकरी बंधू भगिनींनो, व्याप्तीतला पुढचा महत्वाचा घटक ठरतो तो म्हणजे विपणन, अर्थात मार्केटिंग. साहजिकच आहे, जेव्हा आपण उत्पादन घेतो त्यावेळी त्याचं योग्य मार्केटिंग जर आपण करू शकलो नाही तर ते उत्पादन आपल्या

0: आपल्याकडे तसंच साचून राहण्याची शक्यता असते. किंबहुना आपल्याला बेभाव ते बऱ्याच वेळा विकावं लागतं. त्यामुळं मार्केटिंग किंवा विपणन हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. मालाच्या उत्पादना इतकाच महत्त्वाचा प्रश्न हा त्याच्या बाजारपेठेतील विक्रीचा म्हणजेच विपणनाचा असतो. शेतीमधील उत्पादनाचं स्वरूप बरंच उदरनिर्वाहपर होतं, पण त्याला जे व्यावसायिक रूप देण्यात येत आहे त्यामुळं शेतमालाची विक्री हा विभाग महत्त्वाचा ठरतो. मंडळी, या ठिकाणी सुद्धा औद्योगिक माल आणि शेतमाल यांच्या विक्रीच्या स्वरूपातील भिन्नता ही विचारात घ्यावीच लागते. शेतीचं उत्पादन एका ठिकाणी होतं आणि मालाची बाजारपेठ ही बऱ्याच अंतरावर दुसऱ्या ठिकाणी असते. मालाच्या वाहतुकीचे मार्ग आणि साधनं या बाबतीत अडचणी असतात. शेतमाल हा काहीसा नाशिवंत असल्यानं त्याची साठवण करणं हा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो. भारतासारख्या देशात शेतमालाची अनिच्छा विक्री, बाजारातील दलालांचं वर्चस्व, विविध प्रकारे घेतले जाणारे कमिशन, प्रतवारीचा गोंधळ यांसारख्या समस्या आपल्याला आढळतात. अर्थशास्त्रात जी पूर्ण स्पर्धेची कल्पना स्पष्ट केली जाते तिचा अनुभव आपल्याला शेतीत येतो. शेतकरी संख्येने अनेक असतात आणि त्यांचा उत्पादित माल हा विक्रीसाठी साधारण एकाच वेळी बाजारात येतो. या परिस्थितीमुळं किमतींवर नियंत्रण ठेवणं किंवा मालाच्या पुरवठ्यात बदल करून किंमत प्रभावित करणं शेतकऱ्यांना शक्य होत नाही. थोडक्यात, शेतमालाच्या विक्रीचं स्वरूप आणि समस्या अगदी वेगळ्या असल्यामुळं या विषयाच्या स्वतंत्र अभ्यासाची गरज आता आपल्याला निर्माण झालेली दिसून येते. मंडळी, कृषीवाणीत आजच्या पुरतं इथेच थांबूयात. पुन्हा आपली भेट आहेच कृषीवाणीच्या उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: ओळख कृषी अर्थशास्त्राची या विषयी माहितीचा तिसरा भाग आपण ऐकला. संवादक होत्या विनया गांगल.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, येत्या मंगळवारी अर्थात 7 जुलै रोजी ध्वनिमुद्रित आणि प्रसारित होणाऱ्या हॅलो किसान वाणी कार्यक्रमाचा विषय आहे कांदा रोपवाटिका व्यवस्थापन. शेतकरी बंधू भगिनींना मार्गदर्शन करणार आहे तज्ज्ञ डॉक्टर राकेश सोनवणे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला फोन करायचे आहेत त्याच दिवशी अर्थात 7 जुलै रोजी दुपारी 2:30 ते 3 या वेळेत. त्यासाठी आमचे फोन नंबर्स 0253-234-2773 आणि 295-0772.
1: आज संध्याकाळी 7:30 आपल्या किसानवाणी कार्यक्रमात नेहमीच्या सदरांसोबतच कृषी संवाद मध्ये पावसाळ्यातील पशुधनाची काळजी याविषयी नाशिकच्या पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ मिलिंद भणगे यांच्या आरती शिरवाडकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध आपल्याला ऐकता येईल. सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे.

0: म्हणू। स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक। विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप।
1: आता आनंदी जगण्याची नांदी अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी।
2: अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक।
1: नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। मित्रांनो, भरून आलेली प्रत्येक गोष्ट ही सुंदर असते असं म्हणतात, मग ते मन असो किंवा आकाश। कारण या भरून आलेल्या प्रत्येक गोष्टीत भावनांचे उमाळे दाटून आलेले असतात। हे भरून आलेलं मन किंवा आकाश जेव्हा बरसून मोकळं होतं, तेव्हा दाटून आलेलं मन किंवा आकाश हे मोकळं होताना चैतन्याचं स्फुल्लिंग फुलत जातं आणि त्यातला साचलेला अंधार नाहीसा होतो। हीच नेमकी गोष्ट गीतकार सुधीर मोघे यांनी जाणली आणि त्यांनी या भावनेला फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश या आपल्या गीतात चपकलपणे शब्दबद्ध केलं। अंधाराला जाळ्याची उपमा देत सुधीर मोघे यांनी अंधार हा जरी गुरफटत नेणार

असला तरी हे अंधाराचं साम्राज्य संपलं की होणारा बदल हा किती सुखकारक असतो याचं नितांत सुंदर वर्णन या गीतात केलेलं जाणवतं. जेव्हा काळोखाची चादर वातावरणात पसरलेली असताना डोंगराआडून सूर्याचा उदय होतो तेव्हा चहूकडे चैतन्य पसरतं. सूर्याची आभा वातावरणात फाकली जाते आणि त्यामुळं मरगळलेल्या वातावरणाला उभारी येते. झोपी गेलेला जागा व्हावा अशा तऱ्हेनं अवघं रान जागं होतं. पायवाटेवर माणसांची वर्दळ सुरू होते आणि त्यामुळे पायवाटाही जाग्या झाल्या. सूर्याच्या उगवण्यामुळं वातावरणातल्या प्रतिमांच्या सावल्याही उभ्या राहिल्या असा सरळसोट अर्थ जरी घेतला तरी या मागची भावना मात्र उदात्त आहे. निराशेच्या काळोखात मनाची अवस्था असताना जेव्हा सकारात्मक विचार किंवा आशेचा एखादा विचार मनात रुजतो तेव्हा जीवनात लख प्रकाश पडतो. मनातल्या सकारात्मक विचारांवर जे मळप चढलं होतं ते दूर होतं आणि मनात सकारात्मकतेचे पैंजण वाजू लागतात. आशांना विचारांना उभारी येते आणि त्यातून निर्माण होणारी कृती ही लावण्यमयी होऊन जाते. रान जागे झाले, पाय वाटा जाग्या झाल्या, सूर्य जन्मता डोंगरी, संगे जागल्या सावल्या, एक अनोखे लावण्य आले भरास. या गाण्याच्या ओळी ऐकताना असंच काहीस गीतकार सुधीर मोघे यांच्या मनात असावं असं क्षणभर वाटून जात. दव पिऊन नवेली झाली गवताची पाती, गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी, क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास. आशेचे किरण घेऊन प्रकाशमान झालेल्या सूर्याच्या किरणांनी सृष्टीत आमूलाग्र बदल झालाय आणि एका क्षणात उदासीनतेचं दाटलेलं मळप दूर होऊन वातावरणात चैतन्य निर्माण झालं. परिस्थिती तीच जुनी पण त्यात झालेल्या बदलानं ती झाकोळलेली परिस्थितीही पालटून सुंदर झाली आणि पाखरांची तीच किलबिल परंतु त्यातही नवा साथ चढला गेला. या गाण्याच्या शेवटच्या कडव्यात कवी सुधीर मोघे म्हणतात, झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख, चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक, सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास. परिस्थिती जरी तीच असली तरी चैतन्याच्या प्रकाशानं काळोख दूर सारला गेला आणि आशेच्या चांदण्याला सोनसळी अभिषेक होऊन आशा पल्लवित झाल्या. त्यामुळे रोजचीच परिस्थिती असली तरी त्याला परत एकदा नव्यानं नवा सुंदर असा अर्थ प्राप्त झालाय. भरून आलेलं आकाश जेव्हा मोकळं होतं तेव्हा माजलेला काळोख दूर होऊन लख प्रकाश चहूकडे पसरतो. मनाचीही तशीच काहीशी अवस्था असते. काळोख हा दुःख, काळजी, नैराश्य, चिंता यांचाही असतो. जीवनात प्रत्येक जण कधी ना कधी हताश होतो. या अंधाराच्या जाळ्यात एकदा का गुरफटले गेलो की त्यातून बाहेर येणं मुश्किलच आणि त्यात ठेचकाळत मार्ग शोधताना झालेली परवडही जीवन उद्ध्वस्त करून टाकते. हा अंधार मग कसलाही असू शकतो, अज्ञानाचा असू शकतो किंवा नैराश्याचाही असू शकतो. या अंधाराचं जाळं भेदण्याचं सामर्थ्य एका प्रकाशाच्या किंवा आशेच्या किरणात आहे हे मात्र नक्की आहे.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
2: तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीचं आता काय?
0: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
2: ते कसं?
0: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
2: बर,
0: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
2: स्मार्ट प्लॅन.
0: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: यानंतर परिसर हा कार्यक्रम या जाहिरातीनंतर.
4: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
4: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये.

0: गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
0: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: दहा ते 50% सूट, मान्सून सेल, कोहिनूर सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड, नाशिक.
3: आता परिसर या कार्यक्रमात ऐकूया अंजनेरी, जैवविविधतेचा हॉटस्पॉट या मालिकेचा तिसरा भाग. संवादक आहे डॉक्टर संजय आवटी.
4: नमस्कार, परिसर कार्यक्रमात मी डॉक्टर संजय आवटी आपलं स्वागत करतो. जर अंजनेरीचा परिसंस्था म्हणून जर आपण अभ्यास केला तर आपलं असं दिसून येतं की फक्त उन्हाळ्यामध्ये हा पूर्ण परिसर अत्यंत ओसाड असतो. तिथे कुठल्याही प्रकारच्या वनस्पती नसतात, अगदी मोजक्याच वनस्पती या काही भागामध्ये दिसतात. त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की हा पूर्ण प्रदेश ओसाड आहे, की हा काही कामाचा नाही आहे सगळा. पण हे असं नसून या अशाही परिस्थितीमध्ये किंवा अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये वनस्पतींचे कंद हे जमिनीमध्ये असतात. त्यामुळे आपल्याला संपूर्ण पठार वरून जरी ओसाड दिसत असेल तरी त्या पठारावरती वनस्पतींचं जीवन हे जमिनीखाली असतं. पहिल्या पावसाबरोबर हे सगळे कंद फुटतात व संपूर्ण पठार हिरवेगार होतं. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या वनस्पती, किडे, कीटक, पक्षी, फुलपाखरं ह्यांचा वावर तिथे वाढतो आणि एक प्रकारची आगळीवेगळी परिसंस्था ही 4 महिन्याकरता तयार होते. पठारावर वाढणाऱ्या वनस्पतीचं आयुष्य हे 3 ते 4 महिन्याचं असतं. काही वनस्पतींचं आयुष्य तर अगदी 15 ते 20 दिवसांचं असतं आणि ह्या 3-4 महिन्यामध्येच या वनस्पती आपल्या आयुष्यातील सगळ्या ज्या प्रक्रिया असतात, म्हणजे वनस्पतींची वाढ होणे, फुलं येणे, बिया तयार होणं, नंतर बियाचं प्रसरण, ह्या सगळ्या गोष्टी 4 महिन्यातच संपवतात. आणि सप्टेंबरमध्ये हे जे काही वनस्पती पूर्ण पठारावरती येतात यांचं मास फ्लावरिंग किंवा एकाच वेळी ह्या सगळ्या वनस्पती यांना फुलं येतात, त्यामुळे संपूर्ण पठार हे विविध प्रकारच्या फुलांनी भरून गेलेलं असतं. त्यानंतर सप्टेंबरनंतर या वनस्पतींचं आयुष्य संपतं. डिसेंबर जानेवारीमध्ये अनेक प्रकारची गवतं या पठारावरती येतात. जानेवारीच्या अखेर त्यांचंही प्रमाण हळूहळू कमी होतं आणि परत एकदा संपूर्ण पठार हे ओसाड किंवा पडीक होऊन जातं. तर ह्या प्रकारची परिसंस्था किंवा ह्या प्रकारचं जे काही वनस्पतींचं आयुष्य आहे की काही थोड्याच काळाकरता तिथे वनस्पती असतात आणि बाकीचे काही जवळजवळ 6 महिने पठारावरती वनस्पती नसतात असं आपल्याला वाटतं, पण तिथे वनस्पती असतात. तर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण जेव्हा आपण कुठल्याही जंगलाबद्दल बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर मोठमोठे वृक्ष असतात. जंगल म्हणजे मोठमोठी झाडं, आणि एखाद्या ठिकाणचं जंगल तोडलं तर परत अशी झाडं आपण दुसऱ्या ठिकाणी लावू शकतो असं काही जणांना वाटतं. पण जे काय वनस्पती अंजनेरीवरती आहेत या वनस्पतींचं रिस्टोरेशन किंवा यांचं ट्रान्सप्लांटेशन हे कधीही होऊ शकत नाही, कारण ह्या येणाऱ्या वनस्पती या एका ठराविक किंवा अतिशय विशिष्ट वातावरणामध्ये किंवा विशिष्ट अधिवासामध्ये येणाऱ्या असतात. अंजनेरीवर ज्या वनस्पती आहेत यांचा अभ्यास हा संपूर्णपणे झालेला आहे असं म्हणता येणार नाही, कारण अजूनही काही अधिवास हे अतिशय अवघड जागेवरती आहेत, त्यामध्ये जागेवर पोहोचता येत नाही आणि तेथील वृक्ष किंवा तेथील वनस्पतींची माहिती अजूनही आपल्याला व्हायची बाकी आहे. या माहितीबरोबरच परिसर कार्यक्रमात आज आपण इथेच थांबणार आहोत. नमस्कार.
3: परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण अंजनेरी, जैवविविधतेचा हॉटस्पॉट या मालिकेचा तिसरा भाग ऐकला. संवादक होते डॉक्टर संजय आवटी, सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. यानंतर वडनेरे सराफ विज्ञान कट्टा काही क्षणातच.
2: सर्वोत्तम कपडे
5: कोहिनूर, एमजी रोड आणि प्रेमदान चौक अहिल्यानगर, तसंच कॉलेज रोड नाशिक.

0: वडनेरी सराफ विज्ञान कट्टा
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक वडनेरी सराफ श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक.
0: आजच्या कार्यक्रमात ऐकूया अंक मित्र कापरेकर या मालिकेचा दुसरा भाग. लेखन आणि संवादन डॉक्टर रुपाली कुलकर्णी. सादर करते कृष्णा शिंदे.

0: श्रोतेहो नमस्कार. मी डॉक्टर रुपाली कुलकर्णी. अंकमित्र कापरेकर भाग दुसरा, कापरेकर स्थिरांक या भागामध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते. मंडळी, कालच्या भागामध्ये आपण कैलासवासी दरा कापरेकर या जागतिक कीर्तीच्या भारतीय आणि हो नाशिककर गणितज्ञाविषयी जाणून घेतले. आज 4 जुलै कापरेकर सरांचा स्मृती दिवस. त्यांनी अंकशास्त्रीय क्षेत्रामध्ये जे अमूल्य योगदान दिलेले आहे त्यामुळे गणित संशोधनामध्ये भारताचे नाव विदेशातही पोहोचले आहे. त्यांच्या या योगदानाचे स्मरण करून आणि सरांच्या स्मृतीस वंदन करून आज आपण कापरेकर सरांच्या काही अंकशास्त्रीय शोधांबद्दल जाणून घेऊयात. 1955 साली कापरेकरांनी स्क्रिप्टा मॅथमॅटिका या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात एक लेख प्रकाशित केला, अन इंटरेस्टिंग प्रॉपर्टी ऑफ द नंबर 6174. त्यात त्यांनी एक अद्भुत गोष्ट जगासमोर मांडली. एक असा अंक जो एकदा सापडला की त्याच्यावरील आवर्ती वजाबाकी क्रियेमुळे पुन्हा पुन्हा आपल्यासमोर उभा ठाकतो, जणू गणितांचा भूतांकच. तर जाणून घेऊयात या भूतांकाविषयी, अर्थात कापरेकर स्थिरांकाविषयी. कापरेकर स्थिरांक 61 से 74 हा एक 4 अंकी स्थिर अर्थात कॉन्स्टंट नंबर असून तो 4 अंकी संख्यांवरती आवर्ती वजाबाकी प्रक्रिया केल्यानंतर कायम मिळतो. आता समजून घेऊयात कापरेकर स्थिरांक कसा मिळवतात त्याबद्दल. सर्वप्रथम तुम्ही ABCD ही 4 अंकी संख्या अशी निवडा ज्यात हे सर्व अंक सारखे नसतील, अर्थात ABC आणि D हे सर्व अंक भिन्न हवेत. आता या अंकांपासून सगळ्यात मोठी आणि सगळ्यात लहान संख्या तयार करा. बरं, आपण आलेल्या सगळ्यात मोठ्या संख्येतून आता मिळवलेली लहान संख्या वजा करूयात आणि आलेल्या उत्तरास ABCD असे म्हणूयात. आता सांगितल्याप्रमाणे वजाबाकीची क्रिया ह्याच संख्येवर पुन्हा पुन्हा करत राहूयात जोपर्यंत उत्तर स्थिर अर्थात कॉन्स्टंट येत नाही. हे स्थिर आलेलं उत्तर म्हणजेच 61 से 74 अर्थात कापरेकर स्थिरांक. कापरेकर सरांनी हे दाखवून दिले की अशा जास्तीत जास्त 7 आवर्तनांमध्ये आपल्याला हा स्थिरांक मिळतो. मंडळी, आश्चर्य वाटावे अशी ही संकल्पना. कसे काय बरं सुचले असेल सरांना की 4 अंकी संख्या घेऊयात, त्यावरती आवर्ती बेरीज नाही तर आवर्ती वजाबाकीच करूयात. तर ह्याचे उत्तर दडलेले आहे सरांच्या अचूक निरीक्षण क्षमतेत, अंकांच्या स्थानिक किमतीचा वापर करून केलेले हे सरांचे संशोधन. यात आवर्ती वजाबाकी क्रियेमुळे 61 से 74 हा अंक पुन्हा पुन्हा येत राहतो, जणू न संपणारे एखादे कृष्णविवर अर्थात ब्लॅक होल. त्यामुळे 61 से 74 या अंकाला 4 अंकी संख्यांचे कृष्णविवर असेही म्हणतात, तर काही जण या अंकांना 4 अंकी भूतांक अर्थात घोस्ट नंबर असेही म्हणतात. आता या कापरेकर स्थिरांकाचे महत्व काय ते समजून घेऊयात. कापरेकरांच्या या शोधाचे गणितशास्त्रात महत्वाचे स्थान आहे. गणितात ज्या क्रिया स्वतःवरतीच पुन्हा पुन्हा होतात त्यांना आपण पुनरावर्ती क्रिया किंवा रिकर्सिव्ह प्रोसेस असे म्हणतो. त्यांचा अभ्यास करण्यासाठी हे एक उत्तम उदाहरण आहे. याशिवाय कापरेकर स्थिरांक काढण्याची प्रक्रिया म्हणजे एक सुंदर कम्प्युटर अल्गोरिदम आहे. कुठल्याही इनपुटसाठी गॅरंटीड म्हणजे तेच आउटपुट जेव्हा मिळते ती संकल्पना शिकवण्यासाठी कापरेकर स्थिरांकाचे उदाहरण वापरले जाते. नंबर थिअरीमध्ये किती साध्या नियमांमधनं अद्भुत रचना तयार होतात हेही दाखवण्यासाठी कापरेकर स्थिरांकांचा वापर होतो. श्रोते हो, कापरेकर यांच्या या शोधाला बऱ्याच कालावधीपर्यंत फारसे महत्व मिळाले नाही. त्यांना अनेकदा छंद म्हणून गणित करणारा असे समजले गेले. परंतु 1975 जेव्हा प्रसिद्ध वैज्ञानिक लेखक मार्टिन गार्डनर यांनी त्यांच्या कामाचा उल्लेख केला तेव्हा जगभरात कापरेकरांची ख्याती पसरली. आणि हो, कापरेकरांकडे संशोधनासारखी मोठी पदवी नव्हती, नाही कुठले मोठे बजेट, पण अंगभूत असणारी अमाप जिज्ञासा आणि संख्यांवरील निस्सीम प्रेम यामुळे त्यांनी अंकशास्त्रातील आपले संशोधन सतत चालू ठेवले. आज जगभरात गणितप्रेमी आदराने त्यांचे नाव घेतात. तेव्हा 61 से 74 हा फक्त काही एक अंक नाही तर ती एका जिज्ञासू मराठी माणसाच्या चिकाटीची आणि बुद्धिमत्तेची निशाणी आहे. जाता जाता तुम्हाला थोडा गृहपाठ देते बरं का. कापरेकर सरांनी 3 अंकी संख्यांसाठीही स्थिरांक किंवा कृष्णविवर शोधलेले आहे. हा 3 अंकी भूतांक कोणता ते शोधून काढा बरं. उद्याच्या भागात आपण त्यांच्या पुढील संशोधनावर बोलूयात. तोपर्यंत निरोप घेऊयात. नमस्कार.
1: वडनेरी सराफ विज्ञान कट्टा या कार्यक्रमात आताच आपण अंकमित्र कापरेकर या मालिकेचा दुसरा भाग

0: ऐकला? लेखन आणि संवादक होत्या डॉक्टर रुपाली कुलकर्णी, सादरकर्ते होते कृष्णा शिंदे.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते

0: वडनेरे सराफ
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
2: हिंदी चित्रपट गीताचा आनंद काही क्षणातच.
3: तुम्हाला माहितीये का, ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांची मनपसंत प्रीमियम ज्वेलरी डिझाईन करून मनमोहक आकर्षक अशी कस्टमाइज्ड ज्वेलरी बनवून देणारे ज्वेलर्स म्हणजे करेक्ट
4: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी उंटवाडी नाशिक.
5: सर्वोत्तम कपडे
6: 10-50% सूट, मान्सून सेल, कोहिनूर सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड नाशिक.
7: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
8: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
7: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
8: परतफेड कालावधी 5-10 वर्ष.
7: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
9: 108 वर्षांची विश्वासार्ह परंपरा असलेल्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट कॉलेज नाशिक मध्ये BSc कम्प्युटर सायन्स साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या कॉलेजमध्ये आपल्या IT करिअरची खरी सुरुवात करा. आजच संपर्क साधा 9338 30 654.

भरत व्यास यांचं मुकेश यांनी गायलेलं हे गीत बुंज बन गए मोती या चित्रपटातलं, संगीतकार सतीश भाटिया. सकाळचे 7:07 होत आहेत. थोड्याच वेळात पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रमातील खुलास आम्ही सहक्षेपित करत

0: मतदारांनो, एसआयआर 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी वोटर्स डॉट ईसीआय डॉट जीओव्ही डॉट इन किंवा ईसीआय नेट ॲपवर मागील एसआयआर मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज बीएलओंना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
1: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत, आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मँचेस्टरमध्ये दुसरा T20 सामना. आता सविस्तर बातम्या. मुंबई पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात काल सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी नाले बंधारे भरून वाहू लागल्यामुळे तसंच काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. तसंच काही ठिकाणी जनजीवनही विस्कळीत झालं. या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज दिल्यानं पालघर, ठाणे यासह काही जिल्ह्यांमध्ये आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काही बंधारे पाण्याखाली गेले असून शिंगणापूर बंधाऱ्यावरून पाणी ओसंडून वाहू लागलं आहे. गडहिंग्लज इथल्या पर्यायी पुलाचा भाग खचल्यानं तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सांगली शहरासह शिराळा, वाळवा आणि मिरज तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्यानं पाणी पातळीत वाढ होत आहे. रायगड जिल्ह्यात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली तर डोलवहाळ इथं कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. वरंध घाटात दरड कोसळल्यानं महाड भोर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोलादपूर महाबळेश्वर हा आंबेनळी घाट 6 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच रात्रीच्या वेळेस पावसाळ्यात वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड शहरातल्या जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. प्रशासनानं नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चिपळूणमधल्या वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल अर्थात NDRFचं 26 जणांचं पथक आधीच चिपळूणमध्ये दाखल झालं आहे. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात काल मोठी दरड कोसळली, त्यामुळे महामार्गावर काही भागात एकेरी वाहतूक सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालही

0: कमी अधिक प्रमाणात पावसाची संततधार सुरूच होती. तळेरे गगनपावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाटात काल दुपारी दरड कोसळल्यानं काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. कुडाळ तालुक्यात अकेरी गावात एका शेतकऱ्याचा ओहोळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. धुळे शहरासह जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हतनूर धरणातून तापी पाणीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सुलवाडे मध्यम प्रकल्पाची पातळी वाढत असून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसामुळे मालेगाव शहरातील घर कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तसंच शेळगाव प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातले उघडे किंवा नादुरुस्त मॅनहोल्स, साचलेलं पाणी आणि त्यातून बालकांच्या जीवितास निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातल्या सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि संबंधित स्थानिक प्रशासनाला तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. पाऊस सक्रिय झाल्यानं आता राज्यातल्या शेतकऱ्यांचीही लगबग वाढली असून पावसाला उशीर झाल्यानं खोळंबलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. या अनुषंगानं जाणून घेऊया रत्नागिरी जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा.
1: रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून 6 जूनला दाखल झाला आणि 3-4 दिवसातच ओसरला. त्यानंतर त्याने थेट 10-12 दिवसांची दडी मारली. त्यामुळे पाणी टंचाई आणि शेतीची कामं या दृष्टीने अत्यंत चिंतेचं वातावरण तयार झालं होतं. मात्र आता गेला आठवडाभर सतत कोसळत असलेल्या पावसामुळे चित्र पूर्ण पालटलंय. सर्व तालुक्यांमधल्या महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी या कालावधीत लक्षणीयरित्या वाढली आहे. 1 जून ते 3 जुलै या कालावधीत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 22% पाऊस झालाय. गेल्या वर्षी याच कालावधीत 31% पाऊस झाला होता. मधल्या काळात पाऊस न पडल्यामुळे भातशेतीची कामं रखडली होती, मात्र आता त्यांनी पुन्हा वेग घेतलाय. काही ठिकाणी तर भाताची लावणीही झाली आहे. 30 जूनपर्यंत सरासरीच्या 4% क्षेत्रावर भाताची तर सरासरीच्या 3% क्षेत्रावर नाचणीची लागवड झाली आहे. प्रमाण कमी असलं तरी पावसाचा सध्याचा जोर पाहता ही कामं लवकरच पूर्ण होतील. शेतकऱ्यांना वेळेवर आणि मुबलक प्रमाणात रासायनिक खतं उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केलंय. खतांचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध असल्याचं कृषी विभागाने सांगितलंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं काल सरकारच्या वतीनं विधानसभेत स्पष्ट करण्यात आलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये लहान मुलांसाठी अयोग्य अशी काही घातक रसायनं आढळून आली आहेत, त्यामुळं शाळांच्या आसपासच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी काल विधानसभेत सांगितलं. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. पुणे शहरात अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भूमिगत दुहेरी वीज वाहिन्या उभारण्यासह नवीन उपकेंद्र उभारण्याचा व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे अशी माहितीही बोर्डीकर यांनी काल विधानसभेत दिली. याबाबत भीमराव तापकीर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना त्या बोलत होत्या. अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अर्थात अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्यात यावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या राज्यस्तरीय दक्षता आणि सननियंत्रण समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. भेसळयुक्त दूध निर्मिती ते विक्री वितरण करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. काही हॉटेल आणि उपाहार चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. नांदेड जिल्ह्यातल्या 2 शाळांमधून पोषण आहारासाठी वितरित केलेला सुमारे 2,34,000 रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून त्याचे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात

0: आले आहेत. नाशिक विभागामध्ये 2 दिवसात 20 हॉटेल्स आणि अन्न आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईत अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले असून परवाना नसलेल्या 4 आस्थापना तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ देवस्थान परिसरात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 10 मिठाई विक्री आस्थापनांची तपासणी केली. त्यामध्ये 7 खवा नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून 93 किलो साठा नष्ट करण्यात आला. श्रीराम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघातला 2रा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टर इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना चेस्टरले स्ट्रीट इथं पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हवामान. मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसंच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मँचेस्टरमध्ये 2रा T20 सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

श्रोतो हो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला हे आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: वाचन म्हणजे समृद्धी.
1: वाचन संस्कृतीची वृद्धी.
0: वाचन दृष्टी देत.
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत.
0: वाचन माणूस बनवत.
1: वाचन मनांना घडवत.
0: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागू.
1: वाचन चळवळ वाढवू.
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 आणि 36 सेकंद झाली आहेत. दिनविशेष दिनांक 4 जुलै 1914. आपल्या भावस्पर्शी आणि अजरामर गीतांनी मराठी संगीतविश्व समृद्ध करणारे ज्येष्ठ गीतकार पी सावळाराम यांचा जन्म. विनोदी साहित्यिक विनायक आदिनाथ बुवा यांचा जन्म 4 जुलै 1926. जयपूर अत्रवली घराण्याची परंपरा समर्थपणे जपणारे ज्येष्ठ गायक पंडित निवृत्ती बुवा सरनाईक यांचा जन्म 4 जुलै 1912. भारतीय सागरी इतिहासात अजरामर ठसा उमटवणारे मराठा आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे हे जग सोडून गेले 4 जुलै 1729 या दिवशी. भारतीय चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री तरुण मुजुमदार यांचं 4 जुलै 2022 रोजी निधन झालं. भारतीय कवी आणि लेखक साहित्य अकादमी पुरस्कार विजेते हिरेन भट्टाचार्य हे जग सोडून गेले 4 जुलै 2012 या दिवशी. शुद्ध अर्थपूर्ण आणि अजरामर गीतांनी हिंदी चित्रपट संगीत समृद्ध करणारे ज्येष्ठ गीतकार भरत व्यास यांनी 4 जुलै 1982 रोजी या जगाचा निरोप घेतला. भारताचे महान तत्वज्ञ, आध्यात्मिक गुरु, समाज सुधारक आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांनी या जगाचा निरोप घेतला 4 जुलै 1902 या दिवशी.

0: श्रोते हो रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन.
1: यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपले मनापासून स्वागत करते. मंडळी, आज शेती क्षेत्रात हवामान बदल, उत्पादन खर्च आणि स्पर्धात्मक बाजारपेठ यांच्यासारखी अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर संशोधन, नवतंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीसाठी महाबीज कोणती पावलं उचलत आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादितचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: सर, 50 वर्ष झाली आणि स्थापनेपासून खरं तर वेगवेगळे टप्पे यामध्ये आहेत, तर हे वेगवेगळे टप्पे तुम्ही सांगू शकाल का, कुठले विकासाचे टप्पे आहेत?
1: निश्चितपणे, जेव्हा 1976 महामंडळ स्थापन झालं तेव्हा इनमेन 3 ते 4 जिल्ह्यामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जायचा आणि अतिशय कमी प्रमाणावर महामंडळाचं कामकाज होतं. परंतु जसंजसं शेतकऱ्याकडून मागणी वाढली आणि शेती उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम सुरू केले आणि त्यामध्ये मध्यंतरी त्या काळामध्ये मग काही बोगस बियाणाचे प्रकार झाले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर हळूहळू महामंडळाने कात टाकण्याचं काम केलं आणि मग आता आज मला अभिमानानं सांगितलं पाहिजेत की आज संपूर्ण राज्यामध्ये

0: प्रतिपादन कार्यक्रम होतो. फक्त आपल्याच राज्यात नाही तर राज्याच्या बाहेर जाऊन इतर 5 राज्यांमध्ये सुद्धा बीजोत्पादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जातो आणि अतिशय दर्जेदार बियाणे या माध्यमातून निर्माण करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असताना फक्त बियाण्यापुरतं मर्यादित न राहता आता बियाण्याच्या पलीकड सुद्धा महामंडळ गेलेलं आहे आणि असे वेगवेगळे टप्पे सातत्यानं महामंडळ यशस्वीरित्या पार पडत आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे.
1: नक्कीच सर, विश्वास आहे, शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि एक महाबीज म्हटलं की आपण म्हणू शकतो की एक ब्रँड आहे. तर ही सगळी दर्जेदार जे आहे तुम्ही म्हणताय की तो एक विश्वास किंवा तो दर्जा मेंटेन करण्यासाठी आपण काय नक्की यंत्रणा राबवत असता
0: हे अत्यंत महत्वाचा बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे किंवा शेतकरी जे महाबीजवर विश्वास दाखवतात त्यामुळं इतरांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. त्याचं मला विस्ताराने सर्वांना सांगितलं पाहिजेत कारण महाबीज जेव्हा बीज उत्पादन कार्यक्रम राबवतो तो अत्यंत काटेकोरपणे राबवतो. एकंदरीत 3-4 टप्प्यावर त्या बियाण्याच्या उत्पादकतेची खात्री केली जाते, त्या बियाणाची उगवण क्षमता किती आहे याच्याबद्दल खातरजमा केली जाते आणि आमचे जे सर्व अधिकारी आहेत, वैज्ञानिक आहेत, यांच्या माध्यमातून मला हे पण सांगितलं पाहिजे की राज्यभरामध्ये आमचे जवळजवळ 23 ठिकाणी प्रक्रिया केंद्र आहे.
1: बरं, 23 प्रक्रिया केंद्र
0: जे बियाण्यावर प्रक्रिया करतात आणि जे सीड टेस्टिंग लॅब्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 ठिकाणी ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता आहे आणि अतिशय अद्यावत अशा उपकरणाद्वारे त्या ठिकाणी बीज प्रमाणीकरण सुद्धा केलं जातं.
1: नक्कीच सर, कारण हा कुठेतरी एक विश्वास संपादन होणं खूप गरजेचं आहे. आपण बघतोय की आता बदलतं हवामान हे एक संपूर्ण जगासमोर एक आव्हान आहे आणि शेतकऱ्यांना तर त्याचा जास्त परिणाम भासतो. तर बदलतं हवामान आहे, तसंच बदलत्या गरजा देखील आहेत शेतकऱ्यांच्या. तर हे सगळं लक्षात घेऊन आपण काय नवीन उपक्रम सुरू केलेले आहेत?
0: नाही, आपण सर्वांना माहित आहे आता अल निनोचा इफेक्ट आपण वर्तमानपत्रातून वाचतोय, सर्व पर्यावरण तज्ञ इशारा देत आहेत. आता ह्या वर्षीचं तर एक इशारा आहे परंतु भविष्यामध्ये असे अनेक प्रकारचे अडथळे म्हणा किंवा स्पीड ब्रेकर म्हणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका बाजूनं हे अडथळे आहेत, दुसऱ्या बाजूनं वाढती लोकसंख्या आहे, तिसऱ्या बाजूनं मागणी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याची येत आहे आणि त्याचबरोबर अन्नधान्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी सुद्धा बऱ्याच ठिकाणी डिटोरिएट होत असल्याची चर्चा वैज्ञानिक लोक करत आहेत कारण अनेक आजार बळावलेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये खताचा वापर, मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचा वापर, यामुळं जे काय आता रिसर्च पेपर पब्लिश होतात कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एका बाजूनं आपण शेतीतील उत्पादकता वाढवत असताना त्या उत्पादकतेची क्वालिटी सुद्धा आता तपासण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि भावी पिढी जी आहे विशेषतः विद्यार्थी यांच्यासाठी सकस आहार निर्माण करण्यासाठी कोणत्या पद्धतीचं उत्पादकता निर्माण केली पाहिजेत आणि सकस आहार त्याच्यातून कसा निर्माण झाला पाहिजेत आणि ते करण्यासाठी बियाण्याच्या पातळीवरच काय काय आपल्याला सुधारणा करता येतील आणि चांगल्या बियाण्याच्या माध्यमातून हाय क्वालिटी प्रोडक्शन कसं शेतीमध्ये तयार करता येईल याचा सुद्धा आम्ही विचार करतोय. आमच्या सर्व जनरल मॅनेजर सोबत यांच्याबद्दल आमची चर्चा झालेली आहे. तज्ज्ञ मार्गदर्शकांचं आम्ही मार्गदर्शन घेतोय, शासनाचं मार्गदर्शन घेतोय आणि सुदैवानं शासन केंद्र शासनापासून राज्य शासनापर्यंत शेती उत्पादकता आणि शेतीचा दर्जा सुधारण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये महामंडळ एक घटक म्हणून प्रामाणिकपणे आणि सातत्यानं काम करणार आहे याची मात्र मी खात्री देतो.
1: सर, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये महाबीजचं खूप मोठं त्याला सहकार्य आहे म्हणा किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये सहभाग आहे, तर तो कशा पद्धतीचा आहे?
0: नाही, ह्याला पोकरा असं स्मार्ट फार्म मध्ये म्हटलं, पोकरांच्या माध्यमातून सुद्धा शासनाने आपल्या काही 21 जिल्ह्यामध्ये त्याचं काम सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यासाठी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने काही पावलं उचललेली आहेत. तो विशेषतः पर्यावरणाशी संबंधित आहेत, पर्यावरणाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी पर्यावरणावर मात करून जास्तीचं उत्पादन कसं घेता येईल याच्या संदर्भामध्ये पोकरा काम करत आहे आणि त्याच्यासोबत आमचा MOU झालेला आहे, सामंजस्य करार बियाणे महामंडळाने केलेला आहे आणि त्या माध्यमातून बियाणे असतील किंवा कीटकनाशक सारखे आपले जे कृषी विभागामार्फत जे बुरशीनाशक आहे जे बियाण्याच्या प्रक्रियेसाठी वापरलं जातात किंवा ट्रायकोडर्मा आहे, आजोटोबॅक्टर्स आहेत, असे जे काही प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट महाबीजच्या माध्यमातून आम्ही पोकरा च्या योजनेतून शेतकऱ्यांना पोहोचवतो आणि मॅक्झिमम त्यांच्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये काम आहे त्या ठिकाणी म्हणजे हजारो महिलांना ज्या महिला

0: शेतकरी भगिनी आहेत, काम करतात, त्यांचे गट तयार केलेले आहेत आणि त्यांना पोकराच्या माध्यमातून जे काही सबसिडी दिली जाती, जे काही बायोफर्टिलायझर दिलं जातं, बी बियाणे दिले जातं, ते देण्यासंदर्भामध्ये महामंडळ त्यांच्या सोबतीनं हातात हात घालून काम करत आहे.
1: बरोबर आहे सर. आताच तुम्ही उल्लेख केला की महिलांच्या बचत गटांचा, महिलांचे बचत गट आहेत, तसंच एफपीओज आहेत किंवा युवा उद्योजक आहेत ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे.

0: आहेत ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर ह्या सगळ्यांसाठी काय आपण सांगू शकता की काय काय आपण योजना राबवू शकता?
1: नाही, आता या संदर्भामध्ये आम्ही मागच्या 2 महिन्यापासून चर्चा सुरू केलेली आहे. कारण आतापर्यंत मी आता सीओ जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी असताना बघितलंय, महिला बचत गट खूप प्रभावीपणे काम करत आहेत. आमच्या आता महामंडळाचं कामकाज त्यांच्याकडे कसं सोपवता येईल याच्या संदर्भात आम्ही अभ्यास सुरू केलेला आहे. युवा वर्ग सुद्धा आता कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे. शेतकऱ्यांचे जे गट आहेत त्या गटाच्या माध्यमातून आता मला आपल्याला सांगितलं पाहिजे सर्वांना, विदर्भामध्ये विशेषतः अमरावती विभागामध्ये शेतकऱ्यांचे फार्मर्स ग्रुप तयार झालेले आहेत आणि ऑर्गॅनिक फार्मिंग करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत सामंजस्य करार झालेला आहे. आणि ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी बियाण्याच्या उत्पादनापासून त्याची सुरुवात झाली पाहिजेत. आणि हे जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासोबत आम्ही आता टायअप केलेलं आहे. आणि हे जे तिन्ही घटक आहेत, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना, युवाच्या माध्यमातून ह्या उद्योगामध्ये युवकांना, आणि जे शेतकऱ्यांचे गट तयार होतात, फार्मर्स ग्रुप तयार होतात, त्यांना सुद्धा प्रेरणा देऊन त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना या प्रभावामध्ये आणलं तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होईल, मोठ्या प्रमाणामध्ये महामंडळ शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल. आणि विशेषतः महिला ह्या अतिशय कार्यक्षमपणे काम करतात, बचत गटामध्ये मी फार जवळून पाहिलेलं आहे आणि अनेक महिला माता भगिनी शेतात काम करतात, तर त्यांच्यापर्यंत महामंडळ जर पोहोचायचं असेल तर आम्हाला बचत गटाकडे जावं लागणार आहे. आणि ते निश्चित येत्या काळात तुम्हाला दिसेल की आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा महामंडळ काम करत आहे.
0: अरे वा, खूपच चांगलं. कारण आपण म्हणतो की 50% महिला आज देशात आहेत आणि त्यांची जी कार्यक्षमता आहे त्याचा आपण नक्कीच उपयोग केला पाहिजे. तुम्ही काय सांगाल की विकसित महाराष्ट्र या दृष्टीने महाबीजचं सध्या काय काम चालू आहे आणि एकूणच तुम्ही आपल्या सगळे शेतकरी बंधू भगिनी आहेत त्यांना काय आवाहन कराल?
1: निश्चितपणे माझं सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनम्र विनंती आहे की आपण महाबीजचे जे काही प्रॉडक्ट आहेत, मग बी बियाणे असतील, बायो फर्टिलायझर्स असतील, रोप असतील, या सगळ्या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्या. कारण जेव्हा एखादं नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा शासन सर्वतोपरी आपणा सर्वांना मदत करते, तुम्हाला आम्हाला सर्वांनाच मदत करतं. मग जेव्हा एखादी वस्तू खरेदी करायची आहे तेव्हा शासन अंगीकृत असलेल्या महामंडळाचं जे काही प्रॉडक्ट आहेत, कारण मी अत्यंत नम्रपणे सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की महामंडळ बियाणे तयार करत असताना डोळ्यात तेल घालून बियाणे तयार करतं. जे प्रॉडक्ट तयार करतं ते शेतकऱ्यांच्या हितासाठी तयार केलेलं असतं आणि त्यानंतर सरते शेवटी त्याची किंमत ही अतिशय वाजवी ठेवलेली असते. तुम्ही या वेळेच्या सीझनमध्ये जरी बघितलं, उदाहरणादाखल सोयाबीनचं जर बियाणे बघितलं तर इतर कंपन्याचे सगळे बियाणे हे 110, 120, 125, 150 पर्यंत आहेत दर, आमचे फक्त 90 रुपये आहेत. इतका फरक आम्ही ठेवलेला आहे. कारण महामंडळासोबत शासनाचा अंगीकृत उपक्रम असल्यामुळं, पुरस्कृत उपक्रम असल्यामुळं शेतकऱ्याचं हित याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळं तुम्ही सुद्धा बाजारामध्ये जेव्हा या बियाणे असतील किंवा अलाइड प्रॉडक्ट असतील हे खरेदी करत असताना महामंडळाच्याच उत्पादकतेला प्राधान्य द्या आणि डोळे झाकून निश्चितपणे तुम्ही हे खरेदी करा. तुम्हाला कुठलीही त्याच्यामध्ये अडचण येणार नाहीये. आणि येत्या या खरीप हंगामासाठी मी समस्त शेतकरी बांधवांना महामंडळाच्या वतीने, माझ्या वतीने मनापासून आपलं शुभेच्छा देतो. येणारा हंगाम जरी काही अडचणी असल्या तरी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, महामंडळ आपल्या सोबतीला आहे. त्यामुळे कुठेही खचून न जाता, उदास न होता, संकट हे येणारेच असतात, संकटावर मात करण्यासाठी आपण कंबर कसली पाहिजेत. त्यामुळं आपण महामंडळ आपल्या सोबत आहे, मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.
0: मनपूर्वक धन्यवाद सर. आपण अगदी जाता जाता अतिशय प्रेरणादायी असा संदेश आमच्या सगळ्यांना दिलेला आहे. आपण इथे आलात आणि उत्तम मार्गदर्शन आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना केलं. आमच्या संपूर्ण टीमतर्फे आपले खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. श्रोते हो, आजच्या भागातून महाबीज हे केवळ बियाणे उत्पादनापुरते मर्यादित नसून संशोधन, टिश्यू कल्चर, जैविक खते, जैविक बुरशीनाशके आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला नवी दिशा देण्याचं कार्य करत असल्याचं आपल्याला स्पष्ट झालंय. सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रवेश करताना महाबीजने गुणवत्ता, विश्वास, नवकल्पना आणि शेतकरी सक्षमीकरणाचा ध्यास कायम ठेवला आहे. आगामी काळातही ही संस्था महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रगतीची विश्वासार्ह भागीदार राहील असा विश्वास वाटतो. या भागातही आपल्याला मार्गदर्शन करत होते महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी सर. सर, आपण इथे आलात आणि उत्तम मार्गदर्शन आमच्या

सर्व बंधू भगिनींना केलत त्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोते हो, पुन्हा भेटूया दिल खुलास या कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी डॉक्टर मृणमयी भजक आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.

खुलासा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे.

0: रंजना जोगळेकर यांनी गायलेलं आणि यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं भावगीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. ऐकूया PNG अँड सन्स यांचा हा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगीळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो, या कार्यक्रम मालिकेत सोन्याच्या विविध दागिन्यांची माहिती आपण घेत आहोत. सध्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सोन्याच्या बांगड्यांची, त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती घेत आहोत. आता महिलांचा बांगडी वर्गातला आवडता सुवर्ण अलंकार म्हणजे गोठ. तर गोठांचे प्रकार कोणते, त्यांचं डिझाईन कसं असतं, ते बनतात कसे, याची सविस्तर माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगीळ आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर. मोडकसर, कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्कार.
4: नमस्कार.
2: सर, आजच्याही काळात बऱ्याच जणींना त्यांच्या आजीकडून पारंपरिक दागिने मिळतात, त्याच्यामध्ये गोठ हा जो प्रकार असतो हा खूप आकर्षून घेतो. तर गोठ म्हणजे नक्की काय असतं, त्याचं वजन कसं असतं किंवा तो कसा बनवतात?
4: तुम्ही आजीकडून वगैरे मिळतात असं सांगितलं तर ते गोठ असतात ते खूप जड असतात.
2: हो,
4: म्हणजे 60-70 ग्रॅमचे वगैरे असतात. आजच्या काळात तीच हाऊस भागवणं आपल्याला शक्य झालंय, कारण पोकळ गोठ यायला लागलेत.
2: हो,
4: की जे आतून हॉलो असतात पूर्णपणे.
2: बर.
4: पण त्या तुमच्या ज्या पारंपरिक गोठाचे असतात त्या गोठांप्रकारेच असतात, की पूर्ण राऊंड शेप मध्ये असतो आणि त्याची दोन तोंड जी असतात राऊंड करण्याकरता, तर त्या तोंडाला वेगवेगळ्या प्रकारचे हत्ती सिंह यांचे मुख,
2: म्हणजे
4: हत्तीमुखी, व्याघ्रमुखी, गोमुखी, तर असे ते वेगवेगळे हे आकार करून ते त्याचे जे दोन एंड असतात ते जोडलेले असतात. आयदर ते सोल्डर करून बंद केलेले असतात किंवा फ्लेक्सिबल राहावे म्हणून ओपन पण ठेवलेले असतात. तर आता पोकळ गोठ यायला लागलेत, म्हणजे आता पूर्वीसारखे भरीव गोठ हे ऑर्डर प्रमाणेच बनवणं शक्य असतं. पोकळ गोठ रेडीली तयार असतात. साधारणपणे मजुरी 10-12% बसते आणि पोकळ गोठचं वजन म्हणाल तर 8 ग्रॅम पासून 12 ग्रॅम पर्यंत बसतं.
2: अच्छा.
4: आता आपले जे मणी आपण मगाशी बघितले होते, जोंधळी किंवा कंठी मणी किंवा तिसरा जो मोहनमाळ, तर हे जसे व्याघ्रमुखी वगैरे बंद केलेली तोंड असतात तशी या मण्यांच्या प्रकारांनी पण बंद केलेली तोंड असतात, की तोंड जे जिथे बंद होतं तिथे दोन बाजूला दोन जोंधळी मणी बसवल्या जातात, कंठी मणी बसवल्या जातात आणि चांगलं दिसायला दिसतं. फक्त पोकळ असल्याने तो जरा जपून वापरावा लागतो, तो कुठे आपटला गेला तर त्याला पोचा येऊ शकतो.
2: सर, रोडियम म्हणजे नेमकं काय असतं, म्हणजे ते मेटल असतं की पॉलिश असतं?
4: रोडियम हे मेटल तर आहे.

0: जेव्हा आपण सोन्याच्या दागिन्यांमध्ये रोडियम हा शब्द वापरतो तेव्हा तो पॉलिशच्या अर्थाने वापरतो
1: ओ
0: की
1: बर
0: रोडियम पॉलिशचे दागिने. आता रोडियम पॉलिश हे पूर्ण दागिन्याला करण्यापेक्षा त्यातल्या डिझाईन मधल्या काही काही आकारांना केलं जातं.
1: अच्छा
0: उदाहरणार्थ जर तुमची बांगडी असेल
1: हो
0: तर त्याच्यामध्ये समजा वेगवेगळे काही डिझाईन केलेले असतील, लाईन्स खोलगट केलेले असतील
1: हो
0: किंवा खोलगट डॉट दिलेले असतील, तर ते खोलगट डॉटला रोडियम जर पॉलिश केलं तर ते डायमंड सारखं स्पार्कल होतं.
1: ओ
0: त्यामुळे असं दुरून बघण्याला वाटतं की तुमच्या त्या बांगडीमध्ये कुठेतरी मध्ये मध्ये ते डायमंड बसवलेत काय.
1: बर बर
0: तर त्यामुळे रोडियम पॉलिश हे दिसायला चांगलं दिसतं, फक्त त्याला थोडं जर का तुमचं परफ्यूम लागला किंवा हे लागलं काही साबण लागला, एक्सेसिव्ह तेल लागलं,
1: बर
0: तुम्ही हार्ड काही यांनी ते साफ करायला गेला तर ते रोडियम पॉलिश काही काळाने डल पडू शकतं. त्यामुळे रोडियम पॉलिश जर घेतलं असेल तर त्याला जपून आणि नीटपणे निगुतीने वापरावं लागतं, तर त्याच्यातली सौंदर्य जे आहे ते खुलून राहू शकतं.
1: खरंय खरंय, म्हणजे स्वतःसारखीच दागिन्यांची पण निगा राखणं गरजेचं असतं.
0: नक्कीच.
1: मोडक साहेब, आज आपण आम्हाला सोन्याचे विविध डिझाईन्सचे गोठ, त्याचे प्रकार, वजन आणि आर्थिक गुंतवणूक म्हणून उपयोग अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते, धन्यवाद. आणि श्रोते हो, उद्या भेटूया याच वेळी पुढचा भाग ऐकण्यासाठी. नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
2: पीएनजी अँड सन्स यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. आता ऐकूया इंडियन क्लासिक्स घराविषयी गप्पा, आणखी एक प्रायोजित कार्यक्रम.
3: प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका घराविषयी घराशी गप्पा. यामध्ये इंडियन क्लासिक्सचे संचालक ओम प्रकाश रावत यांच्याशी कार्यक्रम निर्माती गायत्री वस्ते यांनी केलेली बातचीत, तांत्रिक सहाय्य सौरभ शिंदे यांचं. ऐकूया घराविषयी घराशी गप्पा.
4: श्रोते हो नमस्कार. इंडियन क्लासिक्स प्रस्तुत घराविषयी घराशी गप्पा या कार्यक्रम मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सोबत आहेत नाशिक मधील सुप्रसिद्ध इंडियन क्लासिक्सचे संचालक ओम प्रकाशजी रावत. रावत सर नमस्कार.
5: नमस्कार
4: सर. पाऊस तर अजून मनासारखा असा काही पडलेला नाहीये, पण मान्सून सेल मात्र सर्वत्र आपल्याला दिसायला लागलेले आहेत. तर आपल्या इंडियन क्लासिक मध्ये देखील असे काही सेल येणार आहेत का आज, याबद्दल आम्हाला सांगा.
5: हे बघा, मान्सूनच्या लहरीपणावर काही तोडगा चालत नाही, परंतु नाशिककर इंडियन क्लासिकच्या महाबचत उत्सवाची आवर्जून वाट पाहत असतात. कारण इंडियन क्लासिकचा महाबचत उत्सव हा कुठल्याही लहरीपणावर डिपेंडंट नसतो, तो 15 जुलै ते 15 ऑगस्ट सर्व नाशिककरांसाठी येणारच असतो आणि त्याच्या तयारीला सध्या आम्ही लागलेलो आहोत.
4: बरं, मला असं समजलंय की मागच्या वर्षीपेक्षाही कमी रेटमध्ये इंडियन क्लासिक्स मध्ये आता वस्तू आम्हाला मिळणार आहेत. खरं तर सगळीकडे महागाईचा असा जोरदार वर्षाव सुरू झालेला आहे आणि इंडियन क्लासिक मात्र किमती कमी कमी करत चालले, तर यामागे काय कारण आहे?
5: एक तर आमचा सगळा फोकस घर आणि घरात राहणारे तुम्ही याच्यावरच असतो. तुमचं आणि घराचं बॉन्डिंग कसं घट्ट होईल यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो.
4: अच्छा.
5: आता घराला खुलवायचं तर ते आपल्या आवडीप्रमाणे वस्तू मिळायला पाहिजे, ते आपल्या बजेटमध्ये मिळायला पाहिजे. कारण एक असा समज असतो की जी वस्तू आवडते ती महाग असते आणि स्वस्त असते ती आवडत नाही.
4: बरोबर.
5: तर हा भ्रम आम्ही दूर करण्याचं काम करतो, त्याचं कौशल्य आमच्याकडे आहे. आणि का आहे तर आम्ही अजिबातच आमचं असं म्हणत असतं की तुम्ही तुमच्या चॉईसला मुरड घाला. आम्ही हे पण म्हणत नाही की तुमच्या खिशाला कात्री लावा. याच्यासाठी आम्ही काय करतो की आम्ही जे प्रॉडक्ट सोर्सिंग आहे ते जिथे जिथे मॅन्युफॅक्चर होतात त्या त्या ठिकाणाहून करत असतो. मग ते पानिपत असेल, दिल्ली असेल, जयपूर असेल, बेंगलोर असेल, असे ठिकठिकाणचे आयटम्स आम्ही प्रत्यक्ष त्या बाजारपेठेत जाऊन सोर्सिंग करत असतो. त्यामुळे ते प्रॉडक्ट आमच्या मनासारखे आणि शक्य तितक्या कमी किमतीत आम्ही सोर्स करत असतो, कारण आम्ही तेवढ्या क्वांटिटी मध्ये ते परचेस करत असतो.
4: वा वा, किती छान. पण काही जणांना ब्रँड मध्येच इंटरेस्ट असतो, तर ब्रँडच्या बाबतीत सुद्धा तुम्ही किंमत कमी करता का?
5: अगदी. हे बघा की

0: प्रत्येक ब्रँड सेलसाठी आसुसलेला असतो आणि त्याला सेल दिला तर आमच्या महाबचत उत्सवासाठी ते स्पेशल ऑफर आम्हाला देत असतात, ते इतर लोकांना मिळत नाही.
1: अच्छा.
0: तर त्या ऑफर्स आम्ही प्रत्येक ब्रँड कडून घेतो. आणि या व्यतिरिक्त ब्रँड समकक्ष आणि लाजवाब आयटम्स आम्ही ठिकठिकाणाहून कारागिरांच्या वस्तू, त्यांनी तयार केलेल्या वस्तू थेट त्यांच्याकडून खरेदी करत असतो.
1: क्या बात आहे.
0: त्यामुळे आम्हाला खूप वाजवी दरात ते प्रोडक्ट्स मिळतात आणि त्याचा फायदा आम्ही नाशिककरांना थेट देत असतो.
1: किती छान.
0: पण एकमात्र इंडियन क्लासिकचा सेल हा नवीन स्टॉक वर असतो, त्यामुळे काय की आमचा ग्राहक वर्ग वर्षभर या सेलची वाट पाहत असतो आणि तो वर्षभराची खरेदी मित्रमंडळींसह महिला आणि पुरुष या सेलमध्ये करत असतात.
1: किती छान. म्हणजे आपल्याला जे हवंय तेच पण बजेटमध्ये इंडियन क्लासिक्स मध्ये आपल्याला मिळणार आहे. आणि ह्या महाबचत उत्सवाची आता मला वाटतं सगळेच श्रोते आपली वाट बघत आहे. तसं आपण म्हणूया की इंडियन क्लासिक्स आहे तो मुमकिन है, आपल्याला हवी ती वस्तू मनासारखी घेण्यासाठी आपण नक्कीच इंडियन क्लासिक्सला भेट द्यायला हवी. रावत सर, वेळेअभावी आज आपण थांबतोय. कार्यक्रम मालिकेच्या पुढील भागामध्ये याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. आपले मनपूर्वक आभार सर. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आताच आपण ऐकत होतात कार्यक्रम मालिका घराविषयी घराशी गप्पा. यामध्ये इंडियन क्लासिक्सचे संचालक ओम प्रकाश रावत यांच्याशी कार्यक्रम निर्माती गायत्री बस्ते यांनी केलेली बातचीत. तांत्रिक सहाय्य होतं सौरभ शिंदे यांचं. या कार्यक्रमाचे प्रायोजक इंडियन क्लासिक्स, हिरंब रेसिडेन्सी, शरणपूर त्र्यंबक लिंक रोड, बिझनेस स्क्वेअर कमर्शियल कॉम्प्लेक्स मागे, किराणा कॉर्नर, नाशिक. फोन 9225109853. फोन नंबर पुन्हा एकदा 9225109853.
3: इंडियन क्लासिक्स घराविषयी गप्पा हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. श्रोते हो, 30 दशकातल्या भावगीताला 40 दशकात काहीसं वेगळं वळण मिळालं, भावगीताचं रूप काहीसं पालटलं. या संधिकाळातले एक प्रमुख कवी म्हणून पी सावळाराम यांचं नाव घ्यावं लागेल. आज त्यांचा जन्मदिन आहे. वारकरी पंथातील वडील, सहज काव्य करणारी आई आणि कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजातले गुरु प्राध्यापक माधवराव पटवर्धन म्हणजे कवी माधव जुलियन यांच्या संस्कारातून पी सावळाराम घडले. त्यांचे गुरुतुल्य मित्र वी स पागे त्यांना सावळ्या अशी हाक मारत असत, त्यामुळे सावळाराम हे नाव त्यांनी धारण केलं. ऐकूया दशरथ पुजारी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे पी सावळाराम यांचं गीत.

दशरथ पुजारी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे 8 वाजतायत. आता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: पद्मजा पेण आणि जोगळेकर यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं शुभदा सुभेदार यांचं गीत आपण ऐकलं.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
5: तुम्हाला माहितीये का, ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांची मनपसंत प्रीमियम ज्वेलरी डिझाईन करून मनमोहक आकर्षक अशी कस्टमाइज्ड ज्वेलरी बनवून देणारे ज्वेलर्स म्हणजे करेक्ट
6: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी उंटवाडी नाशिक.
7: दहा ते 50% सूट, मान्सून सेल, कोहिनूर सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड नाशिक.

0: वैशाली सामंत आणि सहगायकांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अवधूत गुप्ते यांचं.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: 108 वर्षांची विश्व

0: स्वासार्य परंपरा असलेल्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट कॉलेज नाशिक मध्ये BSc कम्प्युटर सायन्स साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या कॉलेज मध्ये आपल्या IT करिअरची खरी सुरुवात करा. आजच संपर्क साधा 9308730654.
1: दहा ते 50% सूट, मान्सून सेल, कोहिनूर सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड, नाशिक.
2: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं पुत्र भाबा ऐसा या चित्रपटातलं पी सावराम यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार होते वसंत प्रभू. आता पी सावळाराम यांचंच वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं बायकोचा भाऊ या चित्रपटातलं गीत ऐकूया. स्वर लता मंगेशकर.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं कन्यादान या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. यानंतर गृहदेवता या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत ऐकूया. संगीत वसंत प्रभू यांचं आहे. त्याआधी ही जाहिरात.
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार. आता नवीन झुमके? नाही, आधी बचत, आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
2: पण त्या झुमक्यांचं काय?
1: जातेस की
2: देऊ
1: इंजेक्शन?
3: आरबीआय सांगते.
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.

अच्छा, म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत होतं, राम राम पाहुणं या चित्रपटातलं. मीना मंगेशकर आणि सी रामचंद्र यांनी गायलेलं पी सावळाराम यांच्या या गीताला संगीत होतं लता मंगेशकर यांचं. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत.

0: हे गीत गायलं होतं शाहीर अमर शेख आणि सहकाऱ्यांनी.
1: कोहिनूर एमजी रोड आणि प्रेमदान चौक अहिल्यानगर तसंच कॉलेज रोड नाशिक.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
4: सूट मान्सून सेल कोहिनूर सागर स्वीट जवळ कॉलेज रोड नाशिक.
5: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके?
6: नाही, आधी बचत.
5: आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
6: पण त्या झुमक्यांचं काय?
5: जातेस की देऊ इंजेक्शन.
7: आरबीआय सांगते,
5: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
1: कोहिनूर एमजी रोड आणि प्रेमदान चौक अहिल्यानगर तसंच कॉलेज रोड नाशिक.

0: समूहस्वरातलं बाभ बोरकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम कदम यांचं.
1: तुम्हाला माहितीये का, ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांची मनपसंत प्रीमियम ज्वेलरी डिझाईन करून मनमोहक आकर्षक अशी कस्टमाइज्ड ज्वेलरी बनवून देणारे ज्वेलर्स म्हणजे करेक्ट
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी कुंटवाडी नाशिक.
3: सकारात्मक ऊर्जेचा अखंड झरा अडावतकर ज्वेलर्स, जगुया आनंदी. ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.
4: दहा ते 50% सूट, मान्सून सेल, कोहिनूर सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड, नाशिक.
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
7: कोहिनूर, एमजी रोड आणि प्रेम दान चौक, अहिल्यानगर, तसंच कॉलेज रोड, नाशिक.

0: प्रभाकर कारेकर यांनी गायलेलं सौभद्र या नाटकातलं अण्णासाहेब किर्लोस्करांचं पद आपण ऐकलं.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
4: बजेटचं काय?
3: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
5: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
6: अटी व शर्ती लागू.
7: दहा ते 50% सूट. मान्सून सेल. कोहिनूर सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड, नाशिक.
8: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
9: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
8: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
9: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
8: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
10: स्वरूप कृषीवाणी, आधुनिक शेतीचं मार्गदर्शन, हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर ऐका स्वरूप कृषीवाणी मध्ये रोज सकाळी 6:40.
11: विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.

0: पद्मजा फेणे आणि जोगळेकर यांनी गायलेल्या ग्रेस यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं.
1: दहा ते 50% सूट मान्सून सेल कोहिनूर सागर स्वीट जवळ कॉलेज रोड नाशिक.
2: एमजी रोड आणि प्रेमदान चौक अहिल्यानगर तसंच कॉलेज रोड नाशिक.
3: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
4: बजेटचं काय?
3: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
5: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
6: अटी व शर्ती लागू.
1: दहा ते 50% सूट मान्सून सेल कोहिनूर सागर स्वीट जवळ कॉलेज रोड नाशिक.

0: आजच्या गीतभारती कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत होतं सौमित्र यांचं. संगीतकार आणि गायक होते मिलिंद इंगळे. आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून आम्ही आपल्याशी बोलत आहोत FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम थेट संवाद. आजच्या कार्यक्रमात ऐकूया साहित्यिक, पत्रकार आणि सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश देवरे यांची मुलाखत. ही मुलाखत घेतली आहे सुप्रिया देवघरे यांनी. सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे. थेट संवाद.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या थेट संवाद या कार्यक्रमात पुन्हा एकदा मी सुप्रिया देवघरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. रसिक श्रोते हो, या थेट संवाद कार्यक्रमामध्ये वैविध्यपूर्ण असा जीवन प्रवास आपल्याला ऐकायला मिळतो तो आपल्या पाहुण्यांकडून. मग कधी साहित्यिक असेल, पत्रकारिता असेल, कधी एखादा कलाकार असेल, आणि अशा वैविध्यपूर्ण आयुष्य जेव्हा आपण ऐकत असतो तेव्हा आपल्याला सुद्धा एक वेगळी प्रेरणा मिळत असते. असंच एक व्यक्तिमत्व जे साहित्यिकही आहेत, पत्रकारही आहेत, प्राध्यापकही ते होते, असे प्रकाश देवरेजी आपल्याकडे आलेले आहेत. तर आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं आपण प्रकाश अण्णांचं स्वागत करूया. नमस्कार अण्णा.
2: नमस्कार.
1: तुम्हाला सगळेजण अण्णा म्हणतात म्हणून आज मी आपल्या या गप्पांमध्ये सुद्धा तुम्हाला अण्णा म्हटलं तर चालणार आहे,
2: काही हरकत नाही.
1: बरं, सुरुवात आपण असं करूया की नाशिकमध्ये तुम्ही आता वास्तव्यास आहात, तर नाशिकच तुमचं मूळ गाव आहे की दुसरं कोणतं?
2: नाही, याच जिल्ह्यातलं सटाणा तालुका जो आहे त्या सटाणा तालुक्यात करंजाळ म्हणून एक गाव आहे.
1: बरं.
2: सटाण्यापासून 17-18 किलोमीटरवर आहे ते, रस्त्यावर आहे. हा जो नंदुरबारकडे जाणारा रस्ता असतो ना, त्या रस्त्यावर अगदी माझं गाव आहे. चांगल्या ठिकाणी आहे ते.
1: बरं.

0: सुस्थितीत आहे, संपन्न आहे. आणि तिथे माझा जन्म झाला.
1: बर.
0: आम्ही तशी पाच भावंडलो, सहा भावंडलो.
1: अच्छा.
0: आणि सातवी बहीण.
1: बर.
0: घर छोट. आणि त्या पण त्या छोट्याशा घरामध्ये आमचा सगळा वावर असायचा. लहानपणापासूनच खूप मोठं व्हावं असं मला इयत्ता पहिलीमध्ये असतानाच वाटत होतं.
1: बर.
0: ती बीजे रोवली गेलीत आणि मग त्या दिशेनेच मला वाटचाल करणं भाग पडलं. मग मला शाळेत घातलं गेलं. मी एक ते चौथ्या वर्गापर्यंत माझ्या गावीच शिकलो.
1: अच्छा.
0: मग माझी हुशारी आणि बुद्धिमत्ता बघून शिक्षकांनी मला स्कॉलरशिपसाठी माझी निवड केली.
1: बर.
0: आणि मग 1954 मध्ये मी नाशिकला स्कॉलरशिपची परीक्षा द्यायला इथं आलो.
1: पहिल्यांदा तुम्ही नाशिकमध्ये कधी आलात असं जर विचारलं तर
0: 54 मध्ये.
1: आणि ही स्कॉलरशिपची परीक्षा देण्यासाठी.
0: बर.
1: आणि तुमच्या घरात तुम्ही सात भावंड, मग सगळेच शिक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेलात की फक्त तुम्हाला ही संधी मिळाली?
0: या सगळ्या भावंडांमध्ये माझा दुसरा क्रमांक.
1: बर.
0: माझ्यापेक्षा जो मोठा भाऊ होता तो जेमतेम चौथी पर्यंत शिकला, पण त्याचा अभ्यासकडे काही लक्ष नव्हतं.
1: अच्छा.
0: आणि मी त्याला जेव्हा चौथीत तो नापास झाला आणि मी त्याला क्रॉस केलं आणि मी पाचवीत गेलो, तो चौथीत राहिला, त्याने शाळेचं तोंड पाहणंच बंद करून दिलं.
1: बर.
0: आणि त्याला शाळा सोडून दिली.
1: अच्छा.
0: चौथी वगैरे झाली, माझी स्कॉलरशिप मिळायला लागली, त्यावेळेस मला तर आठवत नाही, आधीच का अशी ती स्कॉलरशिप होती.
1: 3 रुपये म्हणजे त्या काळात तुम्हाला ती भरपूर असेल.
0: हो. खूप मोठा आनंद मला वाटला, आपल्याला 3 रुपये महिना स्कॉलरशिप मिळते.
1: बर.
0: असं करता करता मी सातवीत गेलो. मग सातवीतही स्कॉलरशिपची परीक्षा मी मला पाठवलं गेलो, नाशिकला झालो.
1: म्हणजे तुमचा एकंदरीत सगळा अभ्यासाकडे, वाचनाकडे असेल, लिखाणाकडे
0: पहिल्यापासून
1: तो कलच आहे.
0: हो,
1: खरंच खरं.
0: वाचनाचा मला पहिल्यापासूनच खूप नाद होता, तो आजही आहे. वाचनाशिवाय मी आजही झोपू शकत नाही, इतकी मला वाचनाची गोडी आहे.
1: किती छान.
0: वाचनातून लेखनाचाही प्रपंच पुढे सुरू झाला आणि त्याच्यामुळे खूप स्वतःला संपन्न झाल्यासारखं वाटलं.
1: मग जेव्हा कॉलेजला गेला असाल तेव्हा मग कदाचित तुम्ही मग आर्ट साइड निवडली असेल लिटरेचर साठी?
0: नाही मॅडम, तो इतिहास आणखी वेगळा आहे.
1: बरं.
0: मॅट्रिकला मी संस्कृत घेऊन अव्वल श्रेणीमध्ये पास झालो
1: एका
0: छोट्याशा खेड्यातल्या शाळेमध्ये.
1: बरं.
0: मग माझ्या आई वडिलांनी सांगितलं की तुम्ही 5-6 भावंड आहात, तुझा शेती करण्याकडे चांगला कल दिसतो, तू असं कर, तू शेती कर. आणि हे लहान भाऊ जे आहेत ना, या भावांना शिकव, ही मोठी झाल्यानंतर तुझा पुतळा या गावात बांधतील. अशा पद्धतीचं माझ्या आईने मला प्रलोभन दाखवलं. बरं का. त्या वयात ते मला पटलं नाही. मॅट्रिक झाल्यानंतर मी आई वडिलांना न विचारता नाशिकची वाट धरली.
1: बर.
0: आणि एका खानावळीमध्ये दत्त भोजनालय हुंडीवाला लेन नाशिकमध्ये हॉटेल आहे, खानावळ बंद पडलं आता ते, त्या खानावळीत मी 2 वर्ष काम केलं.
1: अच्छा.
0: आणि त्या खानावळीच्या मालक

0: बर
1: आणि एका खानावळीमध्ये दत्त भोजनालय हुंडीवाला लेन नाशिकमध्ये हॉटेल आहे, खानावळ बंद पडलं आता ते, त्या खानावळीत मी 2 वर्ष काम केलं.
0: अच्छा.
1: आणि त्या खानावळीच्या मालकाने माझी बुद्धिमत्ता, माझी हुशारी, माझं चातुर्य, माझ्या कामाच्या पद्धती यावर बेहद खुश होऊन मला विचारलं, का रे तू तर फार हुशार दिसतोस, मग तुला कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं नाही का? मी कसं काय घेऊ शकतो, कारण माझ्याकडे आर्थिक संपन्नता तेवढी नाही, पाठबळ नाही, मी कसं काय घेणार? तू जा कॉलेजमध्ये प्रवेश घे, पुढचं मी बघून घेईल. आणि सांगायचं मॅडम की मी कॉलेजात गेलो, कॉलेजात मला काहीतरी 15 रुपये त्याची फी होती, ती देखील माझ्याकडे भरायला नव्हती, आणि परत आलो. माझ्या मालकाने विचारलं, एवढे काय झालं, घेतलं का ऍडमिशन? नाही म्हटलं, 15 रुपये लागतात ते माझ्याकडे नाहीत, हे 15 रुपये घे आणि ऍडमिशन घे. 15 रुपये कॉलेजमध्ये ऍडमिशन केलं आणि हुंडीवाला लेन ते HPT कॉलेज असं रोज पायी जाणे, पायी येणे आणि हॉटेलमध्ये वाढप्याचं काम करणे, असे खूप परिश्रमाची कामं मी सलग 2 वर्ष केली. आणि FYBA इंग्लिश मिडियम घेऊन मी पास झालो, चांगल्या मार्काने पास झालो. मग मी स्वभावाने जरा थोडासा आक्रमकच असल्यामुळे आणि नवीन दिशा शोधण्याच्या प्रयत्नात पहिल्यापासून असल्यामुळे इथे डांगशिवा मंडळ नावाची एक संस्था होती नाशिकला, त्याच्या अध्यक्षांना भेटलो आणि इंग्लिशमध्ये सांगितलं त्यांना की आय एम प्रकाश देवरे, आय एम फ्रॉम सटाणा आणि मी असं असं माझं एज्युकेशन झाले आहे दॅट टू एन इंग्लिश मिडियम. बिडकर दादांना सांगितल्यानंतर त्यांनी मला माझं चातुर्य बघून पटकन सांगितलं, ठीक आहे तुला मी ऑर्डर देतो. पेठच्या शाळेत रुजू गेलो तर ती माझी पहिली अपॉइंटमेंट होती शिपायाची. मी पहिले 8 दिवस त्या ठिकाणी घंटा वाजवणे, खोल्या सारवणे, खोल्या झाडणे हे जितके प्रामाणिकपणे करता येईल तेवढं काम केलं. आणि सहज रत्नपारखी नावाचे मुख्याध्यापक होते त्या शाळेमध्ये, त्यांच्याच घरात मी राहायचो. त्यांना मी सहज एके दिवशी विचारलं, सर मला जरा मुलांना शिकवण्याची इच्छा आहे, मला शिकवता येईल का?
0: अरे वा,
1: रत्नपारखी सरांनी अरे सांगितलं तू, आणि त्यांनी मला एकदा
0: संधी दिली
1: आणि मी तिथे 11 मुलांना माधव जुलियांची प्रेमी स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई भेटू तुला कोणत्या उपाई ह्या कवितेची तयारी करून कविता शिकवली आणि मुलं अक्षरशः रडली. ते म्हणाले की सर 8 तास तुम्हीच घ्या, तुम्ही जाऊच नका. मला मी जाऊच देणार नाही, तुम्हीच घ्या, तुम्ही फार चांगले शिकवता सर, तुम्ही फार चांगले सर. हे सगळं मुलांचा रिस्पॉन्स मुख्याध्यापकाने पाहिला आणि मुख्याध्यापकाने संस्था चालकांना सांगितलं की तुम्ही पाठवलेली व्यक्ती ही पिऊन म्हणून ठेवणं योग्य नाही, त्यांना आपल्याला वरचं स्थान दिलं पाहिजे. मग मला क्लार्क कम टीचर, अर्धा क्लार्क अर्धा टीचर अशा पद्धतीने मला नोकरी मिळाली. मग मी हळूहळू तिथे BA झालो, BA नंतर MA झालो. MA झाल्यानंतर मराठा विद्यापीठ शिक्षण संस्था जी आहे नाशिकची, त्यांनी मला बोलवलं की तुम्ही आमच्या शाळेत हायस्कूलमध्ये नोकरी करा. तिथे मला ताबडतोब नोकरी मिळाली आणि ही नोकरी करत असतानाच मला एक प्रसंग आठवतो मॅडम आजही. 1962-63 मध्ये गोष्ट नक्की आठवत नाही, पण त्या काळामध्ये माझा एक मामेभाऊ किशोर पवार त्याचं नाव, तो अशाच त्या शाळेमध्ये शिकत होता, पण तो अत्यंत हुशार मुलगा होता आणि ह्या हुशार मुलाने नितान्याच्या शाळेमध्ये राहू नये, त्याला कुठेतरी नाशिकमध्ये जर ठेवलं तर तो चमकेल असं माझ्या मनाला वाटायला लागलं आणि मग मी त्या दिशेने पावलं उचललीत.
0: खरं म्हणजे तो काळ तुम्ही कुठेतरी जागा शोधत होतात, स्वतः उभे राहत होतात की मला काय करायचंय किंवा मी आता पुढे कसा जाईन, माझं आहे तरी सुद्धा तुम्हाला आपल्या इतर सगळ्या भावंड असतील, नातेवाईक असतील, यांच्याबद्दल सुद्धा वाटत होतं. म्हणजे
1: हा बॉर्न म्हणजे जन्मताच माझा स्वभाव आहे असं की दुसऱ्याला मदत करत राहणे, की दुसऱ्याला मदत करताना काय बेनिफिट मिळतात ते मला सुरुवातीपासूनच थोडे थोडे मिळायला लागले होते आणि त्याच्यामुळे मी तो अभ्यास कंटिन्यू ठेवला
0: आणि तुम्हालाही वेगवेगळे हात मिळत होते, तसं आपणही कुणाला हात देणं गरजेचं होतं आणि आपण दिलं म्हणजे ते एक सर्कल आपल्यालाही कुणी देणार असतं ही आपली एक धारणा असू शकते.
1: खरंच आहे. तर मॅडम त्या मुलाला मी तिथल्या शाळेतून नाशिकच्या पेठे हायस्कूलमध्ये प्रवेश मिळून त्याला इथे आणलं आणि त्याची बोर्डिंगची सुद्धा फुकट त्याला खायला मिळेल अशी व्यवस्था केली. एवढी व्यवस्था करून सुद्धा माझ्या मामाने मला मारलं.
0: बरं,
1: तू माझ्या मुलाला बिघडवलं. इथं तो इथल्या पोटातल्या पोटात राहत होता, इथे खात होता, जेवत होता, आता हा पुढचा खर्च मी कसा करणार असं म्हणून माझ्या मामाने मला खूप अपमान केला. पण त्याची पर्वा न करता मी त्याच्या पाठीमागे उभा राहिलो. आज किशोर पवार नावाची व्यक्ती

0: डॉक्टर किशोर पवार या नावाने प्रसिद्ध आहे. उत्तम लेखक आहेत, साहित्यिक आहेत आणि खूप मोठा झालेला या गोष्टीचा मला खूप मोठा आनंद वाटला आहे. पण हे सगळं वैभव बघायला मामा तोपर्यंत नव्हते या जगात.
1: तर तुम्हाला जर कोणी मदत करणार असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता. हा खूप मोठा आदर्श तुम्ही गावासाठी घालून दिलेला आहे.
0: बरोबर.
1: नक्की. आता हे सगळं शिक्षण होत होतं, सगळ्यांना तुम्ही मदतही करत होतात, तुमची सोय एका ठिकाणी झाली होती पण त्यांनी ती कुठंतरी एका मर्यादेपर्यंत केली असेल. नंतर तुम्हाला सुद्धा काहीतरी स्वतःसाठी करायला लागले असेल, सोय करणं असेल, रोजचं जेवण आहे, सगळ्याच गोष्टी आहे. असे काही किस्से आठवतात का की एखाद दिवशी आपल्याला आज काय खायला मिळणार आहे की नाही अशी काहीतरी?
0: खूप किस्से आहेत मॅडम.
1: अच्छा.
0: मी जेव्हा माध्यमिक शिक्षक झालो त्यावेळेस माझं काही लग्नभिंग झालेलं
1: नव्हतं.
0: जेवण्याचा आणि खाण्याचा प्रश्न निर्माण झाला. कधी कधी ते मुलं किंवा त्या मुली मला संध्याकाळी त्यांच्या घरी जेवायला बोलवायचे, कारण त्यांना माझं टीचिंग फार आवडायचं आणि खूप प्रेम करायचे मुलं माझ्या. त्यामुळे रोजची आमंत्रण असायची, सर आज माझ्याकडे जेवायला बरं का.
1: खरं म्हणजे ते जेवायला बोलवणं म्हणजे असेल की पुन्हा सरांकडून काहीतरी ऐकायला मिळेल, पुन्हा काहीतरी तेवढ्या वेळात शिकायला मिळेल, ती ओढ मुलांना असायची.
0: बरोबर.
1: नक्कीच.
0: दुसरी एक लिफ्ट मला अशी मिळाली 1974 मध्ये. मला मी इंग्लिश, मराठी, हिंदी, संस्कृत ह्या भाषेत तर परवाने मिळालोच होतो, पण केंद्र सरकारची अशी एक योजना होती की साऊथ इंडियन भाषा शिकून विद्यार्थ्यांना भाषिक ऐक्य कसं निर्माण करता येईल अशा पद्धतीची सरकारची योजना होती. त्यासाठी माझी निवड झाली आणि म्हैसूरला मला एका विद्यापीठात तिथे पाठवण्यात आलं. तिथे मी वर्षभर राहून मल्याळम हा प्रिन्सिपल विषय घेऊन डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण झालो. आजही मी चांगला मल्याळम बोलतो.
1: अरे वा.
0: दक्षिण भारतातल्या सगळ्या भाषा मला बोलता येतात.
1: अरे वा.
0: त्या लोकांशी मी आजही बोलतो. तर तो जो आनंद आहे ना, तो आनंद खरंच स्वर्गीय आनंद आहे.
1: तुमचं शिक्षण हे मातृभाषेतनं झालेलं आहे आणि आता तुम्हाला या इतक्या सगळ्या भाषा येतात आणि मग नंतर पत्रकारितेकडे एकदम तुम्ही कसे आलात?
0: मी जेव्हा म्हैसूरला शिकायला होतो त्यावेळेस तिथे काही कानडी चित्रपट मला पाहण्यात मिळाले. संस्कारा, चोमंदुडी, भविष्यवृक्षा, कानडी भाषेतले पिक्चर आणि मला कानडी यायचं तिथे राहत असल्यामुळे मी त्या चित्रपटांवर समीक्षणं लिहिलीत.
1: अच्छा.
0: हो. आणि ती इथल्या वर्तमानपत्राला पाठवलीत. ते गावकरीने मोठ्या मथळ्याखाली प्रसिद्ध केलीत आणि त्याच्यामुळे मला वाईड पब्लिसिटी मिळाली. उत्नीसांनी मला फोन करून त्यावेळेस माझा पत्ता घेतला आणि विचारलं की तुम्ही आता म्हैसूरला आहात, तिथलं ट्रेनिंग संपलं की घरी जाण्याच्या आधी माझ्याकडे या. आणि मी तसंच केलं. जेव्हा ट्रेनिंग संपलं तिथे मी डिस्टिंक्शनमध्ये पास झालो. तिथल्या त्रिवेंद्रम भवानी केंद्रावर माझी मल्याळम भाषेतली मुलाखत पण झाली आणि ती इतकी अप्रतिम झाली की ती गाजली अक्षरशः.
1: कशी असतो मल्याळम भाषा?
0: बोलून दाखवू.
1: नक्की नक्की.
0: एंड पेर देव रे आना ज्ञान उंडाय वन कुंडल तरी भाषा वरती पटिकाने वेंडी आवरती तेलवरती वेळपती अंजिल्या याने की भाषा पल्ली पलरम. मी 1974 मध्ये मल्याळम भाषा शिकायला म्हैसूरच्या विद्यालयामध्ये वर्षभर होतो. ह्या भाषेविषयी मला माझ्या मनात खूप प्रेम आहे. ही भाषा मला खूप आवडते. आजही ती भाषा मी लिहितो, त्या भाषेत बोलतो, त्यांचे पत्रे येतात, त्यांचं वर्तमानपत्र मी वाचतो. या भाषेविषयी मला प्रचंड ओढ आहे असं मी आता म्हटलो त्या भाषेमध्ये.
1: वा वा वा.
0: हेच मी ती तिन्ही इतर भाषेमध्ये सुद्धा बोलू शकतो. त्याही मला एक आले की बाकीच्या येतात.
1: अच्छा.
0: असं त्यांचं एकमेकांमध्ये सादृश्य आहे.
1: क्या बात
0: आहे. तर मग पत्रकार कसा झाला असा प्रश्न तुम्ही मला विचारला आणि मग अशा पद्धतीने पत्रकारितेची छाप संपादकावर पडल्यामुळे संपादकाने मला भेटीसाठी बोलवलं आणि मला सांगितलं, देवरे तुम्ही ऐकत नसलात तरी मी तुम्हाला ऐकवायला भाग पडेल, तुमचं लिखाण फार चांगलं आहे, तुम्ही माझ्या दैनिकामध्ये पत्रकार म्हणून काम करणार आहात. लगेच ते सहाय्यक संपादक त्यांना बोलवलं, इकडे या, यांना एक आपलं अधिकृत पत्रकाराचं कार्ड देऊन टाका आणि चार जिल्ह्याची जबाबदारी यांच्यावर सोपवा. नाशिक, नगर, धुळे, जळगाव अशा चार जिल्ह्यांची जबाबदारी माझ्यावर सोपवली. त्यावेळेस गावकरी हे एकमेव दैनिकवर त्यावेळेस बाकीचे वर्तमानपत्र नव्हते. त्या दैनिकामध्ये मी जे लिहिलं ते लोक आजही विसरलेले नाहीत, इतकं सुंदर लिहिलं गेलंय. आणि पत्रकारिता करताना ती अत्यंत सात्विक होती. तिला कुठं गालबोट लागेल किंवा त्याचे काही अंडू ऍडव्हान्टेज घेण्याचे प्रयत्न माझ्याकडनं झाले नाहीत. त्यानिमित्ताने माझा ह्या चारही जिल्ह्यातल्या मोठमोठ्या पुढाऱ्यांशी एवढा जवळचा परिचय झाला की त्यांनी मला सुचवलं की देवरे तुम्ही खूप सुंदर लिहिता, असं कारणात मी स्वतःचं प्रकाशन का करत नाही. मग ती माझ्या ट्यूबलाईट माझ्या डोक्यात चमकली आणि मी स्वतःचं प्रकाशन सुरू केलं.
1: अरे वा.
0: आणि ते कृषी विषयक सुरू केलं. कृषी विषयक
1: वेगळाच विषय.
0: कृषी प्रधान असं त्याचं नाव. 1980 मध्ये दिल्लीला जाऊन त्याचं रजिस्ट्रेशन आणलं.

0: आणि ते सुरू केलं तर त्याने कमालच केली, त्याने अगदी आभाळच गाठले अशी त्याला प्रसिद्धी मिळाली त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने माझी पत्रकारिता
1: सुरू असते,
0: डेव्हलप झाली.
1: नक्कीच नक्कीच.
0: आणि मग हे करत असताना साहित्यिक गुण थोडासा माझ्यामुळे होता. मी हे
1: लिखाण करतच होतात, म्हणजे
0: फावल्या वेळात लिखाण आणि वाचनाचा एवढा व्यासंग होता की सार्वजनिक वाचनालयामध्ये तासन तास पुस्तकात डोकं घालून मी बुलून जायचो. ते सार्वजनिक वाचनालय बंद करण्याची पाळी यायची तेव्हा तो शिपाई मला उठवायचा, वेळ झाली तुमची आता चला, हात धरून मला काढलं जायचं. अशी जवळजवळ मी आतापर्यंत सगळी 10,000 आसपास पुस्तकं वाचून मोकळी केलेली आहेत.
1: वा,
0: आणि यातल्या 150 पुस्तकावर समीक्षणं लिहिलेली आहेत.
1: मला एक सांगा, तुम्ही आता 54 पासूनचा सगळा हा प्रवास बघत आहात, नाशिक बघत आहात, नाशिकच्या अगदी मग कान्याकोपऱ्यातली सगळी तुम्हाला माहिती असणार आहे, कारण त्यावेळेसचं नाशिक हे गल्लीतनं छोट्याशा बोळीतनं वाड्यांमधून फिरणारे तुम्ही असणार. वेगवेगळ्या तुम्ही न्यूज कव्हर करत असताना किंवा एखादी कथा किंवा काही रिपोर्ट असेल तो करत असताना, आणि आत्ताचं नाशिक, आत्ता तुम्ही साधारणतः 80 गाठलेली आहेच, तर खूप मोठा छान स्पॅन आहे हा, की खूप मोठा प्रवास आणि एक चांगला बदलाव तुम्ही सगळे नाशिकमधले बघितलेले असणार. काही आठवणी तुमच्या त्याबद्दलच्या असतील की गल्लीतलं राहणं कसं असेल, एकमेकांचं समोरच्या घरच्यांचं नाव, तुमचा परिचय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं होतं की त्या वाडपीच्यात म्हणून तुम्ही जे काम करत होता आणि त्यांच्याकडेच राहत होता, तिथून तुम्हाला नाशिकमध्ये तुमचं घर कधी मिळालं? हा,
0: वाडपी असताना ते मी ज्यांना वाढायचो ना ते जेवायला येणारच माझ्यावर खूप प्रेम करायचे. आणि मी अशा अशा अवस्थेत शिकतोय आणि वाडप्याचं काम करतो, त्याच्यामुळे मला ते 2 आणे 4 आणे 8 आणे अशी भेट देत राहायचे.
1: माणूस की फार,
0: कोणी वह्या आणून द्यायचं, कोणी पेन्सिल आणून द्यायचं, कोणी पेन आणून द्यायचं,
1: इतकं बारीक लक्ष असतं लोकांचं.
0: हो हो,
1: नक्कीच नक्कीच.
0: अशी मला मदत झाली. त्यावेळेस नाशिक म्हणजे एक छोटस खेडच होत ते, त्यावेळेस मी जे नाशिक पाहिलं 60-65 वर्ष तर नक्कीच झाले. त्यावेळेस ते पालटांगे असायची, त्याचा सगळं टप टप टप टप टप असा आवाज यायचा. त्या आवाजाच्या चालावर मग मी कामाची चाल मी ओढायचो. असं एक मजेशीर होतं खूप नाशिकमध्ये. खूप छान मला अनुभव आले. मला असाच एका कथेचा शोध लागला, नाम्या नावाचा एका बिगर ज्याला कराचा आई वडील असा वारसा नाही असा एक अनाथ मुलगा मला भेटला.
1: बर.
0: आणि त्याच्यावर मी कथा लिहिली.
1: ही सत्यकथा?
0: ही सत्यकथा आहे.
1: बर.
0: ती कथा त्या काळात एवढी गाजली की त्याच्यासाठी मला बोलावून विविध ठिकाणी माझा सत्कार करण्यात आला, बक्षीस देण्यात आली, आणि आर्थिक स्वरूपात ज्या मदती देण्यात आल्यात ते मी तिथेच जे आले होते अनाथ त्यांना देऊन टाकले. आणि त्या दिवसापासून मला देण्याचा नाद सुरू झाला. सतत देत राहणे, देत राहिलं की मिळत राहतो. पहिला देण्याचा प्रयोग तर मी सांगता सांगता विसरलो मॅडम. हॉटेलमध्ये जेव्हा 2 वर्ष मी काम केलं तेव्हा मी पगार ते घेतलाच नाही, पगार त्याने सांगितला पण नव्हता. पण त्याने नंतर मी जेव्हा सोडलो तेव्हा तुला 15 रुपये महिन्याप्रमाणे तुझे जवळजवळ 400 रुपये झालेले ते घे, असे त्याने मला 400 रुपये हातात.
1: त्या काळात ती लॉटरी लागल्यासारखं
0: मी ते घेत नव्हतो, कारण त्याचे अनंत उपकार माझ्यावर होते. दरम्यान त्याने माझा पत्ता घेऊन माझ्या वडिलांना त्या दिवशी बोलावून घेतलं आणि माझे वडील तिथे येऊन अक्षरशः धसाधसला रडलेत. माझा मुलगा खूप हुशार होता हे मला चांगलं माहिती होतं, पण आर्थिक परिस्थितीमुळे मला त्याला काही मदत करता आली नाही अशी असह्यताही त्यांनी व्यक्त केली आणि धोधो रडलेत. मी मला मिळालेले 400 रुपये तसे तर तसे माझ्या वडिलांच्या हातात ठेवलेत. अशा बारीक सारीक गोष्टीतून मला देण्याची सवय लागली की आजही अव्याहतपणे चालू आहे, दिसेल त्याला देत राहायचं, मदत करायची. माझ्या एका मोठ्या भावाची मुलगी 4थी नापास झाली, मग तिला मी घेऊन आलो माझ्याकडे, तिला मोठं केलं, शिकवलं, लग्नही केलं, खर्च सगळा मीच केला. ती मुलगी आज नाशिकात आलिशान अशा फ्लॅटमध्ये राहते आणि तिच्या ज्या मुली आहेत म्हणजे माझ्या नाती त्या पुण्यामध्ये 25-30 लाख रुपयाचे पॅकेज कमवणाऱ्या मुली आहेत. अशी ती पेरणी होती आणि त्याची उगवण पाहिली की तो आनंद त्यानंतरच आहे असं मी समजतो.
1: नक्की. इतकी सगळं देत असणं किंवा अभ्यासाबद्दल इतकी ओढ असणं, असा कोणता विषय असेल की ज्यामुळे या सगळ्याची आवड म्हणा किंवा हा सगळा दातृत्व भाव किंवा देत असणं ही एक भूमिका तुमच्याकडे आली?
0: माझ्या वडिलांचा कदाचित तो वारसा असेल. आता माझं 80 वय चालू आहे, जीवनाचा उत्तरार्ध सुरू झाला आहे, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे, कुठलीच मला आर्थिक अडचण नाही. दिलं की येतं, आपण देत राहू, देताना कंजूसी करू नये. ज्याने दिलं त्याला भरपूर

0: कुठ मिळत असतं ते कुठून मिळतं हे मात्र सांगता येत नाही. मला मात्र या माध्यमातून
1: मिळालेलं आहे.
0: आता त्यांना एकच सांगेल की मी मला माझे ते सहा भाऊ त्यामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये एकाच मुलाला जन्म घातला आणि त्यानंतर दुसरं अपत्य होऊ दिलं नाही. पण ठरवलं याला कलेक्टर बनवायचं. अगदी पोटातून तो बाहेर पडल्यापासून जे संस्कार सुरू केलेत मग त्याला इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये पब्लिक स्कूलमध्ये पाठवणे अमुक करणे त्यासाठी येणारा खर्च काय असेल तो कर्ज पैसे घेऊन उसणवाऱ्या करून काय असेल ते सगळं सहन करून त्याला BSC मध्ये चांगल्या टॉपरमध्ये पास झाला तो आणि BSC नंतर त्याला दिल्लीच्या UPSC च्या केंद्रामध्ये दाखल करून UPSC ची परीक्षा द्यायला त्याला भाग पडलो.
1: बर
0: मॅडम तेवढंच एक स्वप्न माझं अपूर्ण राहिलं ते असं की तो प्रिलिम पास झाला पहिल्या अटेम्प्टमध्ये मेन्सही पास झाला आणि 15 दिवसावर त्याचा इंटरव्ह्यू होता. नागपूरला तो इंटरव्ह्यूच्या तयारीला गेला होता आणि माझ्या घरात एक आकस्मिक घटना घडली. त्याची सक्की आई जी आहे ती एक्सपायर झाली. भयानक प्रसंग घडला. माझ्या मुलाला आईचं प्रेमही मिळालेलं नव्हतं कारण मी त्याला 3-4 वर्षापासून बाहेर ठेवलेलं होतं. त्यामुळे त्याला आई काय असते त्याला कळलेलं नाही. त्यामुळे तो इतका अपसेट त्याने अस्वस्थ झाला की तो इंटरव्ह्यू काही पास होऊ शकला नाही. शेवटी माझे अनेक मित्र आहेत त्या सगळ्यांनी सांगितलं की आता याला बँकेच्या परीक्षा द्यायला सांगा अभ्यास झाला आहे तो बँकेच्या परीक्षेमध्ये सिलेक्ट होईल आणि तुमचा प्रश्न मार्गी लागेल.
1: बरोबर.
0: आणि तो तिथे पहिल्याच आयटममध्ये पास झाला. आता तो एका नॅशनलाइज बँकेमध्ये मोठा ऑफिसर आहे. पण ते एक स्वप्न माझं अपूर्ण राहिलं. म्हणजे माझ्या जीवनात मी ज्या ज्या योजना आखल्या होत्या
1: त्या सगळ्या झाल्या.
0: सगळ्या झाल्यात. पण माझ्या मुलाला IAS करणं ही जी खंत आहे मी ती अखेरच्या श्वासापर्यंत बरोबर घेऊन जाईल इतकं आजही मला ते शल्य पोचत आहे.
1: आपण पूर्ण चंद्राचं कौतुक नाही करत. तो एक दिवस आधीचा असतो. तो 14 दिवसांचा जो चंद्र असतो त्याचं कौतुक असतं. त्याचं सौंदर्य फार सुंदर असतं. कुठेतरी प्रत्येक गोष्टीला एक ती लकेर हा निसर्ग ठेवतो की काय असं म्हणताय. पण हा सगळा प्रवास बघत असताना एक लक्षात येतं की नाशिक तेव्हाचं आणि आत्ताचं बघत असताना तुम्हाला एक आत्ता जर आपण मागे वळून बघितलं तर काय वाटतं
0: आत्ताचं नाशिक आणि त्यावेळेस नाशिक पाहिलं ना तर हे ते नाशिकच नाही आपण परक्या सिटीमध्ये आहोत की काय असं वाटायला लागले. मला एवढा आमूलाग्र बदल झालेला
1: आहे.
0: आणि ती काळाची गरज आहे त्यामुळे तो बदल होणं साहजिकच होतो. तो बदल झालेला आहे. पण अजूनही मी जुनं नाशिक जे आहे जे पाहिलेलं होतं टपाल टांग्याचं रिक्षा बिक्षा असा कुठलाच प्रकार नव्हता. ते नाशिक आजही माझ्या दृष्टीपटलावरून बाजूला जायला तयार नाही. एवढा मोठा बदल झाला.
1: आणि साहित्यिक असतील किंवा नाशिकमध्ये येणारे कलाकार असतील या सगळ्यांना तुम्ही अनुभवलेलं असेल कारण पत्रकारिता हा विषय तुमचा होता.
0: आता विषय काढला म्हणून सांगतो मॅडम की मला शिकवायला प्राध्यापक वसंत कानेटकर होते की जे मोठे नाटककार होते आणि ते खूप माझ्यावर प्रेम करायचे. मराठी घेणारे आम्ही 4-5 विद्यार्थी होतो. मला खरा लिखाणाचा जो नाद लागला तो वसंत कानेटकरांच्या सहवासात राहिल्यामुळे लागला. असे मोठमोठे गुरुजी आम्हाला शिकायला होते आणि जे जे मिळाले जे मिळतील त्याच्याकडनं काहीतरी घेत राहणं हा स्वभावच मुळात असल्यामुळे मला जे आज साहित्यिका म्हणजे साहित्य क्षेत्रात मला जे काही मी योगदान आहे ते करतोय याचं सर्वस्वी श्रेय हे वसंत कानेटकरांनाच आहे.
1: त्यांची कोणती शैली अशी तुम्हाला म्हणजे आवडली?
0: त्यावेळेचे प्राचार्य आचार्य नावाचे प्राचार्य होते HPD कॉलेजमध्ये. ते इंग्लिश शिकवायचे. मला इंग्लिश माझा आवडता विषय आहे. तर ते इंग्लिश शिकवताना अक्षरशः इतके इतके एकजीव व्हायचे ते की कुणीतरी व्यक्ती आपल्याला शिकवत असं वाटायचंच नाही. आपण आभाळात आहोत अशा पद्धतीने हातवारे करत शिकवणं आणि मुलांना इतके ते आकर्षक वाटायचं त्यांचं शिकणं त्याही गोष्टीचा परिणाम माझ्यावर झाला. म्हणून मी आता मघाशी जे म्हटलं होतं की मला 11वीच्या मुलांना कविता शिकवायला लावली मी तिथे त्यांचा पॅटर्न उचलला होता आणि म्हणून मुलं रडायला लागली होती. दुसरी गोष्ट कानेटकरांचं शिकवणं तर मग नुसतं ऐकत राहू इतकं श्रवणीय होतं. अथांग अभ्यास भाषेवर प्रभुत्व बोलण्याची शैली हातवारे या संबंध गोष्टी माझ्या मनात इतक्या बिंबल्या ना मी थोडस त्याचं चोरून अनुकरण केलेलं आहे.
1: छानसा वक्ता होण्यासाठी एक छानसा शिक्षक होण्यासाठी एखादा छानसा प्राध्यापक पत्रकार किंवा साहित्यिक होण्यासाठी या सगळ्या आपल्या जे आदर्श आहेत यांच्याकडनं आपण काय घेतलं पाहिजे असं आपण आजच्या या पिढीला सांगू शकतो?
0: मी एकच सांगेल मॅडम की संघर्षाशिवाय जीवनाला खोली येत नाही. परिस्थिती कितीही कठीण असली तरी माणसाने जिद्द सोडू नये. स्वतःच्या वेदना मनात ठेवूनही दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करता आला तर जगणं सार्थक ठरतं असा माझा ठाम दावा आहे. आणि म्हणून जाता जाता म्हणेल की सोपं नव्हतं झालं.

0: होणं, सोपं नव्हतं झाड होणं आणि मागेल त्याला देत जाणं. मातीमध्ये रुजून घेणं तसंही सोपं नसतं आणि म्हणूनच जीवन फुलत गेलं, म्हणूनच जीवन अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणं आणि आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे मनाशी निश्चित ठरवून त्या दिशेनेच कितीही संकट आली तरी चालत राहणं, याच्यामध्ये माणूस यशस्वी होतो. मी याच मार्गाने गेलो आणि मला माझ्या जीवनात आमूलाग्र यश मिळालं असं मी ठामपणे या ठिकाणी सांगेल.
1: आणि हे आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या एका विचारासाठी जेव्हा पळत असता किंवा संघर्ष करत असता तेव्हा तुमचं पूर्णपणे तो विचारावर फोकस असणं गरजेचं आहे. कारण अशाच वेळी नेमकी वेगवेगळी प्रलोभनं येतात, वेगवेगळ्या काही गोष्टी तुम्हाला त्या तुमच्या वाटेवरून बाजूला करू शकतात, पण तिथं तुम्ही पक्क असणं फार गरजेचं आहे. पण शब्दांची साथ किंवा पुस्तकांचे संस्कार काय असतात तर त्याचं धडधडीत उदाहरण हा तुमचा सगळा आज 80व्या वर्षात तुम्ही आहात, तुम्हाला लाभलेले गुरु असतील आणि त्याच्यानंतर मिळालेलं सगळं कौटुंबिक जे काय वातावरण आहे ते असेल, या सगळ्यामध्ये समाधान तुम्हाला शोधायला लागतं, आनंद तुम्हालाच तुमचा घ्यायला लागतो हे आज आम्हाला शिकायला मिळालंय. नक्कीच तुम्ही आज एवढा पूर्ण वेळ इथं दिलात आणि छान आमच्याशी मोकळेपणानं गप्पा मारल्यात. खूप खूप धन्यवाद प्रकाश अण्णा की तुम्ही आम्हाला एवढा छान सगळा वेळ दिलात आणि एक आदर्श आमच्या समोर ठेवलात. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे मनापासून आभार, धन्यवाद.
0: आभारी.

थेट संवाद या कार्यक्रमात आताच आपण साहित्यिक पत्रकार आणि सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश देवरे यांची मुलाखत ऐकली. ही मुलाखत घेतली होती सुप्रिया देवघरे यांनी आणि सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

FM 101.4 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे 11 वाजलेले आहेत. आता 12 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर 12 ते 1 या वेळेमध्ये वनिता मंडळ हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला विविध भारती.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सखींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात भेटीगाठी या सदरात विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची मुलाखत आणि त्यानंतर साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम. तेव्हा मैत्रिणींनो कार्यक्रमाची सुरुवात करूया मनाला ताजं तवानं करणाऱ्या सुंदरशा गीतानं.

सखींनो, जीवन सुंदर आहे आणि हे सुंदर जीवन दुसऱ्याला बहाल करण्यापेक्षा मोठं कार्य कोणतंच असू शकत नाही. म्हणतात ना, रक्तदान हेच श्रेष्ठ दान. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला भेटीगाठी या सदरात असेच विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, रक्तदान हे केवळ दान नसून ते जीवनाशी जोडलेलं एक पवित्र नातं आहे. एका अनोळखी व्यक्तीच्या आयुष्यात आशेचा किरण बनण्याची ताकद ही रक्तदानात असते. आज आपण अशाच एका प्रेरणादायी दाम्पत्याशी संवाद साधणार आहोत भेटीगाठी या सदरात, ज्यांनी रक्तदानाला केवळ सामाजिक उपक्रम न मानता तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवला आहे. रणजित गव्हाळे यांनी तब्बल 76 वेळा तर अंकिता गव्हाळे यांनी 17 वेळा रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय. डिजिटल रक्तबंध या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याचं मोलाचं कार्य हाती घेतलंय. चला तर मग मैत्रिणींनो, आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया आणि त्यांच्या रक्तदानाच्या प्रवासाविषयी सुद्धा अधिक सविस्तरपणे

0: आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, मॅडम, नमस्कार, आपलं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये.
1: नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
0: सर, सर्वप्रथम आम्हाला सांगा की रक्तदानाची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
2: रक्तदानाची प्रेरणा अशी आहे की माझे वडील जे आहेत ते एक्स आर्मी मॅन आहेत, ते एक माजी सैनिक आहे. वयाच्या 18व्या वर्षी वडील आर्मीमध्ये भरती झाले होते आणि फेब्रुवारी 1988 वडील 15 वर्षाची सर्व्हिस करून रिटायर झाले. आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे एप्रिल 89 मध्ये माझा जन्म झालेला आहे. म्हणजे वडिलांच्या रिटायरमेंट नंतर माझा जन्म झालेला आहे. आणि मला तेही माहिती नव्हतं की वडील आर्मीत होते वगैरे वगैरे, की ह्या गोष्टी घडून गेलेल्या होत्या. आणि मग कालांतराने ते संस्कार घरात असतात तेच संस्कार पुढे चालत गेले. मलाही आर्मीमध्ये जाण्याची इच्छा होती, पण परिवारात वडिलांचं म्हणणं होतं की जी या गोष्टी मी फेस केलेल्या आहे किंवा ज्या गोष्टी मी करत आहे त्या तुम्ही कराव्या की नाही कराव्या हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण माझं मत असं आहे की तुम्ही तुमच्या लेवलला जाऊन कुठेतरी काहीतरी चांगलं काम करा, ती एक देश सेवा असू शकते. तेव्हापासून हे संस्कार घरात रुजत गेले आणि त्याच्यातून काहीतरी नवीन प्रेरणा घेत रक्तदान चळवळीची सुरुवात झाली.
0: बरं, सर्व कितव्या वर्षापासून तुम्ही रक्तदान करता?
2: मी 24 एप्रिल 2007 साली वयाचा 18 वर्षाचा पूर्ण झालो त्याच दिवशी पहिल्यांदा रक्तदानही केलं आणि त्याच दिवशी माझ्या लायसन्सही रजिस्ट्रेशन सेम डे केलं. म्हणजे एकाच दिवशी रक्तदान आणि एकाच दिवशी वय 18 कम्प्लीट झालं, त्यामुळे रक्तदानाचं लायसन्सही मी रजिस्ट्रेशन करून घेतलं होतं.
0: छान ताई, आता आपल्या पतींनी सांगितलं, सरांनी सांगितलं की त्यांना प्रेरणा कुठून मिळाली, आता ताई तुम्हाला रक्तदान करण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली?
1: मला प्रेरणा तर यांच्याकडनंच मिळाली आणि मी पहिलं रक्तदान 24 एप्रिल म्हणजे त्यांच्याच वाढदिवसाच्या दिवशी केलं 2022 ला. माझं पहिलं रक्तदान होतं. तेव्हा माझा पण पहिल्यांदा रक्तदानाचा एक्सपिरियन्स, मला असं वाटलं होतं की मी घाबरली किंवा ती निडल असते ना ती खूप जाड असते, तिला पाहूनच आपला जीव घाबरतो. पण मला असं काहीच जाणवलं नाही, ना वीकनेस आला ना चक्कर आले.
0: बरं,
1: पण तो रक्तदानानंतरचा जो अनुभव होता ना तो मला खूप आनंद देऊन गेला. म्हणजे मला असं वाटलं की वा, म्हणजे मी माझ्या मिस्टरांच्या पावलावरती पाऊल ठेवलं आणि हा प्रवास मी सुरुवात केली.
0: वा, खूप छान की आपण कोणाला गरजूंना मदत करतोय, आपलाही थोडाफार तरी वाटा त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तर सर, 76 वेळा रक्तदान करण्याचा तुमचा प्रवास कसा होता?
2: पहिल्यांदा जेव्हा रक्तदान केलं 24 एप्रिल 2007 साली तेव्हा असं वाटलं होतं की आपण काय करतो आहे, याच्यातून काय होणार आहे, पण आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या हिशोबाने मग सुरुवात केली. पण जेव्हा ती निडल पाहिली तेव्हा मलाही असं वाटलं की काहीतरी होतंय किंवा, पण जेव्हा ती निडल आपल्या हातात जाते म्हणजे जेव्हा आपल्या वेनमध्ये ती टाकली जाते तेव्हा जस्ट एक मुंगी चावते या टाईप वाटतं.
0: म्हणजे ज्याप्रमाणे आपण इंजेक्शन घेतो बरं नसल्यावर, त्यापेक्षा वेगळा अनुभव आहे का तिचा?
2: नाही, इंजेक्शन घेतो तो सेम अनुभव आहे, असं काही फारसं वेगळं नाहीये.
0: अंकिताताई, महिलांमध्ये रक्तदानाबाबत अनेक गैरसमज आहेत, तर त्यामध्ये तुमचा अनुभव काय सांगतो आणि तुम्ही आपल्या मैत्रिणींना आणि आपल्या भगिनींना काय सांगू इच्छिता?
1: मी महिलांना असं सांगू इच्छिते की रक्तदानाने म्हणजे जे त्यांच्या मनामधले जे गैरसमज आहे की मासिक पाळीमध्ये त्रास होतो, रक्तदानाने खूप खूप विकनेसपणा येतो किंवा केस गळती होते किंवा स्थूलपणा येतो, हे सगळे गैरसमज हे चुकीचे गैरसमज आहे. आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा आपलं रक्त म्हणजे एका व्यक्तीकडनं फक्त 350 ml रक्त काढलं जातं, आपल्या फुल बॉडीमध्ये 6 लिटर रक्त राहतं आणि ते रक्त रिकव्हरी व्हायला फक्त 1 किंवा 2 दिवस लागतं.
0: बरं, मग ते आपल्या अन्नाद्वारे होतं?
1: हो, ते आपल्या अन्नाद्वारे होऊन जातं आणि आपला आहार जो राहतो तो संतुलित हवा, म्हणजे महिलांचा तर नेहमीचाच हवा, असं नाही की फक्त आपण रक्तदानाला जातोय त्याच दिवशी खायचं किंवा त्याच्या आदल्या दिवशी खायचं असं नसतं. सकाळी सकाळी गुड शेंगदाणे किंवा लोहयुक्त पदार्थ, बीट, याच्याने रक्त लवकर वाढतं. नंतर खजूर, काळे मनुके, याच्याने लवकर तयार होतं रक्त. म्हणजे महिलांना त्याची गरज असते, दर महिन्याला आपल्या मासिक पाळीमुळे रक्त आपल्या शरीराच्या बाहेर निघतंच. पाळी झाल्यानंतर 4-5 दिवसानंतर जर आपण रक्तदान केलं तर आपल्याला त्याचा काहीच साईड इफेक्ट नाही आहे. आपण असं म्हणतो की माझे केस गळताय, माझी स्किन खराब होते, हे रक्तदानामुळे मुळीच होत नाही. मी महिलांना सांगू इच्छिते, विशेष म्हणजे आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा जे नवीन रक्त तयार होतं

0: ते फ्रेश रक्त असतं. आता मी रक्तदान 17 वेळा केलेलं आहे, त्यामुळे मला अनुभव आहे की रक्तदान झाल्यावरती जे आपलं आधीचं रक्त असतं ना, म्हणजे ते आपण समजा दानाने निघून जात ते, मग नंतर नवीन रक्त तयार होतं, ते एनर्जेटिक राहतं. नवीन रक्त तयार झाल्यावरती ते फिल्टर व्हायला खूप लवकर मदत होते, कारण की पातळ रक्त आणि घट्ट रक्त याच्यामधला डिफरन्स आपल्याला माहिती आहे. घट्ट रक्त हृदयापर्यंत फिल्टर व्हायला वेळ लागतो, नवीन रक्त तयार झालेलं असतं त्यामुळे ते पातळ असतं, ते लवकर शरीरात जातं, सर्क्युलेट होतं आणि त्याच्याने एनर्जी लवकर तयार होते. त्यामुळे मला असं वाटतं की महिलांनी नका तुम्ही वर्षामधून 5-6 वेळा करा, पण एकदा तरी रक्तदान करा.
1: सर, आता डिजिटल रक्तबंध ही संकल्पना नेमकी तुम्हाला कशी सुचली?
2: सोशल मीडियावर मी बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतो. माझं शिक्षण जे आहे ते समाजकार्याचं आहे, माझं MSW झालेलं आहे, माझं MA इन क्लिनिकल सायकोलॉजी आहे. मी ज्या महाविद्यालयात शिकलो त्या महाविद्यालयामध्ये NSS वगैरे या गोष्टी होत्या. NSS मार्फत किंवा समाजकार्यामार्फत जे वर्कशॉप वगैरे होतात त्याच्यातून काय होतं की तुम्हाला महाराष्ट्रभर फिरण्याचे चान्सेस असतात. मोठ्या मोठे वर्कशॉप असतात, समाजकार्याचे वर्कशॉप असतात, NSSचे मोठे मोठे शिबिरं असतात, काही कार्यशाळा असतात. मग त्याच्यात काय होतं की तुम्हाला महाराष्ट्रभरातून बरेच लोक तिथे भेटत असतात. तुमच्याच शैक्षणिक जीवनातले, म्हणजे जसं आता मी MSW करतोय तर मला बऱ्यापैकी MSWचे विद्यार्थी भेटतात, विद्यार्थिनी भेटतात. तर आपण तिथे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि मग आपलं कसं असतं, एकदा कॉन्टॅक्टमध्ये आलं की आपल्या मनाचे विचार किंवा आपले विचार आणि समोरच्याचे विचार जिथे जुळतात तिथे माणूस एकमेकांच्या संपर्कात येतो किंवा कॉन्टॅक्टमध्ये येतो. आणि मग माझं कसं आहे की माझ्या एकदा संपर्कात आलेला माणूस मला नाही वाटत की तो आपल्यापासून स्वतःहून दूर जावा, तो त्याच्या सुखीने म्हणा किंवा त्याला वाटलं की आपल्याशी कॉन्टॅक्ट कमी करावा त्या हिशोबाने तो जाऊ शकतो. पण मी स्वतःहून कोणाशी कॉन्टॅक्ट कमी करण्याचा प्रयत्न करत नाही. मग त्याच्यातून काय होतं, व्हॉट्सअपला ब्रॉडकास्ट लिस्ट म्हणून एक ऑप्शन असतं, त्याच्यात तुमच्याकडे तुमचा नंबर सेव पाहिजे, समोरच्याकडे समोरच्याचे नंबर, म्हणजे आपले नंबर सेव पाहिजे. तर आपण एका वेळेस 256 लोकांना हे मेसेज पाठवू शकतो. आणि मग आपण सणावाराला जसं मेसेज पाठवतो ती सुरुवात होत होत ती कुठेतरी रक्तदान चळवळीत आली. आम्ही व्हॉट्सअपचे एक 8 ग्रुप तयार केले आहेत, ए पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह ए बी निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही थॅलेसिमिया योद्धे म्हणून एक ग्रुप चालवतो की ज्याच्यात जळगाव जिल्ह्यातील साधारण 163 बच्चू जे आहेत ते त्या ग्रुपवर समाविष्ट आहेत. मग आपण त्या ग्रुपला एक रूल्स अँड रेग्युलेशन्स करून दिलेले आहेत की कुणाच्याही वाढदिवसाच्या शुभेच्छा नको, कुणाच्याही सणाची गोष्ट किंवा काही असेल तर आपल्याला त्या ग्रुपवर मेसेज टाकताना फक्त काय टाकायचं आहे की योद्ध्याचे नाव, त्या योद्ध्याचा रक्तगट, तो कोणत्या हॉस्पिटलला रक्त चढवणार आहे, त्याचं रक्त कोणत्या ब्लड बँकेत अवेलेबल होणार आहे आणि ते त्याला कधीपर्यंत पाहिजे आहे. म्हणजे त्याच्यावरून काय होतं की आपल्याला त्याच्या ब्लडची रिक्वायरमेंट समजते.
1: बरोबर.
2: समजा आजची तारीख 25 आहे आणि ग्रुपवर काय होतं की मी प्रत्येक शनिवारी ग्रुपवर मेसेज टाकतो की येणाऱ्या आठवड्यामध्ये कुणाकुणाला रक्ताची आवश्यकता भासणार आहे तर त्यांनी ती पूर्वनियोजित कळवावी. मग साधारण काय होतं की शनिवारपासून सोमवार मंगळवारपर्यंत लोक जे आहेत आमच्या ग्रुपवरची पॅरेंट्स वगैरे आहेत, आता काही काही माझे बच्चू असे आहेत थॅलिसिमियाचे की जे स्वतःही व्हॉट्सअप वगैरे वापरतात त्याच्यामुळे ते स्वतःच टाकतात आणि माझं बॉन्डिंग त्यांच्याशी इतकं झालं आहे, कोणी मामा म्हणतं कोणी काका म्हणतं, म्हणजे त्याच्याने ते टाकत असतात की मामा मी इतक्या तारखेला येणार आहे, मला इतक्या तारखेला ब्लड लागणार आहे. आता एक रुग्ण आहे तो मला मामा म्हणतो, मग त्याने मला सकाळीच फोन केला आज की मामा मी 29 तारखेला येणार आहे, मला ओ पॉझिटिव्हच्या 2 बॅग लागणार आहेत. मग त्याने त्याची ब्लड बँक सांगितली, मी लगेच माझ्या डायरीमध्ये ती मेन्शन केली आणि मग माझ्या ग्रुपवर पण टाकून दिलं ओ पॉझिटिव्हच्या की मला ओ पॉझिटिव्हच्या 2 बॅग लागणार आहेत. तर मग आपण आपल्या ग्रुपवर टाकलं तर त्या हिशोबाने ते रिक्वायरमेंट आपल्याला पाठवत असतात.
1: हो.
2: आपण रिक्वायरमेंट टाकली की जे डोनर असतील ते जर अवेलेबल असतील तर ते आपल्याला स्वतःहून फोन करतात की दादा माझी देण्याची इच्छा आहे, तुम्ही सांगा कोणत्या ब्लड बँकेत जायचं, आपण त्यांना त्या ब्लड बँकेत पाठवतो. आणि मग हाच मेसेज आपण डोनरला पाठवतो की तुम्ही ब्लड बँकेत जाल तर सेम युनिट तुम्ही जेव्हा तुमचा रक्तदानाचा फॉर्म भराल त्या फॉर्मवर त्या रुग्णाचं नाव टाकून घ्यायचं.
1: बरोबर. अगदी छान सर, तुमचा हा उपक्रम आहे की डिजिटल माध्यमातून तुम्ही याला ब्रॉडकास्ट लिस्ट बनवली आणि डोनर तयार केले, रक्तदाताही तुम्ही तयार केले आणि त्या त्या गटाप्रमाणे हे जे रक्तगट की बरोबर माझा रक्तगट काय आहे ज्याला माहीत असेल तो त्या ग्रुपला जॉईन होईल आणि त्याला जर वाटलं तर तो त्या ठिकाणी रक्तदान करू शकतो. तर हा अतिशय सुंदर असा तुमचा उपक्रम सर तुम्ही राबवता आहात आणि मग या उपक्रमातून आतापर्यंत तुम्ही किती गरजूंना मदत केलेली आहे?
2: खूप आहेत, म्हणजे जी बोटावर मोजण्या इतकी पण नाहीये आणि कागदावर पण

0: होणार नाही इतकी, तर आहेत. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की माझं भविष्यातलं स्वप्न असं आहे थॅलिसिमियांच्या योद्ध्यांबाबत की आपण एका रुग्णाकरता 10 डोनर फिक्स आउट करणार आहोत. कारण कसं असतं, थॅलिसिमियांच्या बाळांना प्रत्येक 15 दिवसांनी रक्त लागतं. मग काय असतं की एका रुग्णाला जर 15 दिवसांनी रक्त लागलं म्हटलं तर आपल्याला त्याला एका महिन्याला 2 रक्तदाते पाहिजे. तसे 3 महिन्यात आपण 6 रक्तदाते तयार करू शकतो. आणि एक व्यक्ती हा 3 महिन्यानंतर परत ड्यू होतो रक्तदान करायला. मग आपण त्याच्यामध्ये काय केलंय की साधारण एका थॅलिसिमियाच्या बच्चू करता 10 डोनर फिक्स आउट करायचे, म्हणजे त्याच्यातून 6 डोनर त्याला रोटेशन वाईज ते ब्लड डोनेशन करतील. पण मग त्याच्यात 10 घेण्याचं कारण असं आहे की एखाद्याला काही अडचण आहे, कोणी बाहेरगावी आहे, कोणी काल 1-2 दिवसापहिले आजारी होतं, किंवा एखाद्याला काही मलेरिया झाला किंवा डेंग्यू झाला असेल, तर आपण ते मेन्शन, म्हणजे ते आपण सपोज करून या गोष्टी सपोज केल्या की कोणाला काही अडचण असू शकते. आपण कोणाच्या स्वातंत्र्यावर बाधा नाही आणू शकत ना. आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत की मला पाहिजेच. म्हणून ते स्पेअरमध्ये आपण 4 एक्स्ट्रा घेऊन ते 10 डोनर आपण तयार करतोय. त्याच्याकरता माझं कामही चालू आहे. आम्ही अंकजित परिवारामार्फत एक ऍप्लिकेशन पण तयार करतो आहे की जिथे रुग्णांची नावं येतील थॅलिसिमियांच्या योद्ध्यांची, आणि त्यांच्याकरता जे डोनर राहतील ते डोनर त्यांना मेन्शन करून द्यायचे. म्हणजे एखाद्या डोनरची जर ड्यू डेट आली तर ती आपल्याला ऍटोमॅटिक ऍप्लिकेशन मार्फत कळेल. मग आपण त्यांना रिमाइंड करून द्यायचं.
1: अगदी बरोबर सर. आता आपण हा जो उपक्रम पण राबवत आहात डिजिटल, पण एखाद्या तुम्ही जसं आता सांगितलं, कोणी गावाला गेलेलं असतं, कोणाला बरं नसतं, कोणी आजारी असतं, मग अशा परिस्थितीत तातडीने अगदी जर एखाद्या गरजू रुग्णाला रक्ताची जर गरज पडली तर मग तुमची टीम त्यामध्ये कशा प्रकारे काम करते?
0: एखाद्या रुग्णासाठी किंवा एखाद्या अत्यावश्यक परिस्थिती ओढवलेल्या रुग्णासाठी जर आपल्याला रक्ताची रिक्वायरमेंट आली तर आपण व्हॉट्सअपचे जे 8 ग्रुप तयार केले आहेत त्या ग्रुपमध्ये रक्तगटानुसार आपण माहिती टाकतो की अशा अशा रक्तदात्याची गरज आहे, आम्हाला या रक्तगटाचे 2 रक्तदाते पाहिजेत, 3 रक्तदाते पाहिजेत. मग त्या रिक्वायरमेंटनुसार जसं असतील त्या हिशोबाने आपल्या ग्रुपमधले जे मेंबर्स आहेत, जे आमच्या खांद्याला खांदे लावून काम करत आहेत, आमच्या कोणत्याही म्हणजे एक शब्द जरी आम्ही टाकला की दादा असं असं आहे, अशा अशा रुग्णाला रक्त लागतंय, तर ते आपल्याबरोबर यायला तयार होतात. ते स्वतःही रक्तदानाला तयार म्हणतात. आपण जर एखाद्या वेळेस म्हटलं की आम्ही तुमच्याबरोबर येऊ का, ते नाही म्हणते. म्हणतात की नाही नाही दादा, आता आम्हाला ही सवय झाली आहे, आम्ही आमच्या लेवलला करून घेऊ, तुम्ही फक्त आम्हाला रुग्णाचं नाव आणि त्या गोष्टी पाठवा. म्हणजे ते फॉर्मवर मेन्शन करायला सोपं जातं.
1: बरोबर. आता सर आपण असं म्हणतो की कुठल्या जर घरामध्ये काही कार्यक्रम असला, कोणाचा वाढदिवस असला, तर आपण घरी बोलवतो प्रत्येकांना, काहीतरी कार्यक्रम करतो, आपण एकमेकांना वस्तू भेट देतो. पण आता वाढदिवस रक्तदानाने साजरा करण्याची ही जी कल्पना आहे कशी सुचली?
0: ती याच्याकरता सुचली की मी माझं पहिलं रक्तदान माझ्या स्वतःच्या वाढदिवसाला केलं होतं. आणि प्रत्येकाला कसं वाटतं की एक ऑकेजन असावं काहीतरी की आपण ज्या दिवशी रक्तदान करू शकतो. आता आमचं असं आहे किंवा आमच्या परिवारातील बऱ्याच सदस्यांचं असं आहे की जे आमच्याबरोबर रक्तदाते म्हणून काम करतात, आम्ही रक्तदाते आहोत, की जे वर्षातून 4 वेळेस रक्तदान करतात. पण जे 4 वेळेस करू शकत नाही त्यांना आम्ही नेहमी आवाहन करतो की किमान तुम्ही तुमच्या वाढदिवसाला रक्तदान करा. मग आम्ही त्याच्यात काय करतो की माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे लोक असतील किंवा अंकिताच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांच्या संपर्कातील जर कुणाचा वाढदिवस असला तर आम्ही त्यांना साहजिक फोन करतो की दादा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवस हा केक कापून नव्हे तर रक्तदान करून तुम्ही साजरा करावा. आमची तुम्हाला एक भावनिक आवाहन आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या रक्तदान पेढीमध्ये जाऊन रक्तदान करण्याचा प्रयत्न करावा असं.
2: आणि वाढदिवसाला रक्तदान करायची एक खास गोष्ट अशी की आपला वाढदिवस आपल्याला लक्षात राहतो. म्हणजे आता मी माझ्या वाढदिवसाला रक्तदान केलं ना तर मी पुढच्या वेळेला पण माझ्या बर्थडेलाच जाईल, किंवा माझ्या वडिलांच्या किंवा आईच्या किंवा त्यांच्या अॅनिव्हर्सरीला. म्हणजे ती डेट असते ती लक्षात राहते. आणि ते बरोबर ते 2-3-3-1 महिन्याचा गॅप पडला की आपलं पुढचं रक्तदान आपोआप आपल्या लक्षात येतं की आता आपल्याला रक्तदान करायचंय.
1: बरं बरं, संकल्पना सुद्धा छान आहे. आणि ताई आता समजा एखादी स्त्री आहे, एखादी महिला आहे, किंवा मी जर म्हणावी तर मी आजपर्यंत रक्तदान केलेलं नाहीये, मग मला जर रक्तदान करायचं आहे तर मग मी कशी तयारी करायला हवी?
2: सुरुवात तुम्हाला रक्तदान करायची एक खूप चांगला म्हणजे प्रयत्न आहे की तुमची आवड झाली की तुम्हाला रक्तदान करायचंय. त्याकरता पहिले आपल्याला स्वतःला आपल्या शरीरावरती फोकस करावा लागेल. म्हणजे आपला आहार, आपले रोजचं नियोजन, थोडाफार व्यायाम आणि खानपानवरतीच जास्त लक्ष द्यावं लागतं महिलांना. कारण की महिला जास्त करून जेवणावरती दुर्लक्ष करता, त्याच्यामुळे त्यांच्या वजनावरती आणि त्यांच्या हिमोग्लोबिनवरती परिणाम होतो.

0: महिलांचं हिमोग्लोबिन हा 12.5 हवं रक्तदान करण्याकरता. पण आता तुम्हाला तुमची इच्छा झाली तर मी तुम्हाला नाही म्हणणार, तुम्हाला घेऊन जाईल तिथे, तुम्हाला पहिले तिथे दाखवेल की अशी प्रोसेस असते.
1: पहिल्यांदा रक्तदान करताना मनामध्ये भयंकर भीती
0: असते हो, त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट इन्करेज नाही करणार की चला चला चला आपण डायरेक्ट रक्तदान करू. तुम्हाला पहिले तिथली सिच्युएशन दाखवेल आणि तुमचं वजन झाल्यावरतीच ते डॉक्टर असतात ते म्हणतील की आता यांचा एच बी चेक करा, यांचा ब्लड ग्रुप चेक करा, म्हणजे ते मोफत होऊन जातं. त्याच्यामुळे महिलांना असं वाटतं की अरे आपला एच बी पण मोफत झाला हा, आणि रक्त गट पण आपल्याला समजला. त्याच्यानंतर मग डॉक्टर जर आपलं एच बी बरोबर असलं तर म्हणतात की चला आता तुम्ही रेडी आहे, आणि जर नसलं तर ते रक्तदान घेत नाही. ते म्हणतात की तुम्ही पुढच्या वेळेला या, तुम्ही तुमची शरीराची तयारी करून या, म्हणजे तुमचं एच बी वाढवून या. आणि एच बी वाढवायला खूप असे अति प्रमाणात दिवस नाही लागत, आपण थोडासा संतुलित आहार खाण्यामध्ये गूळ शेंगदाणे किंवा बीट असं जर घेतलं ना तर तुम्ही तुमच्या पुढच्या रक्तदानाला 12.5 हे आपलं एच बी असतं ना तिथपर्यंत जरूर पोहोचू शकता आणि पुढचं रक्तदान तुम्ही नक्कीच करू शकता.
1: वा खरंच ताई, आणि मी सुद्धा रक्तदान करण्याचा विचार करते, तर तुमचा हा अनुभव नक्कीच माझ्या उपयोगाचा ठरेल. ताई आता तुम्ही दोघंच आहे ना पती पत्नी, 76 वेळा सरांनी केलं, तुम्ही 17 वेळेस केलं, आणि मग तुम्हाला या कार्यामध्ये कुटुंबाचा किती सहभाग किंवा पाठिंबा मिळतो, किंवा तुमच्या कुटुंबातले म्हणतात की नाही आता बस झालं, असं काही आव्हानं तुमच्या समोर येतात का?
0: नाही, आता त्यांचं 76 वेळा रक्तदान झालंय, माझं 17 वेळा झालंय, म्हणजे आम्ही दोघांनी मिळून 93 वेळा रक्तदान केलेलं आहे. म्हणजे 93 बच्चूंना किंवा जे व्यक्ती ज्यांनी आमचं रक्त यूज केलं आहे त्यांना आम्ही जीवदान दिलंय. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की नाही, आपण खूप खूप चांगलं गोष्ट करतोय आणि खूप पुण्याचं काम करतोय, कारण की रक्तदान हे खूप मोठं श्रेष्ठ दान आहे. म्हणजे बँक आपले पैसे डबल करू शकते, पण कोणतीच बँक अशी बनलेली नाही आहे की ते रक्त तयार करू शकते. म्हणजे रक्ताकरता व्यक्तीच हवी, एक माणूसच हवा रक्तदान देण्याकरता. त्याच्यामुळे आम्हाला घरच्यांचा खूप सपोर्ट आहे. आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो, सासू सासरे जेठ जेठानी आम्ही दोघे आणि माझ्या दोन जुळ्या मुली आणि जेठानीचे दोन मुलं, असे आम्ही एकत्र फॅमिली राहतो. सासू सासऱ्यांचा पण खूप सपोर्ट आहे माझ्याकरता, कारण की मी असं अचानक समजा कोणाची रिक्वायरमेंट आली की मी रक्तदानाकरता फोन किंवा रक्तपेढीला जॉईन करणं अशा गोष्टी करत असते, त्यामुळे तो वेळ मला माझी फॅमिली देते की नाही तू कर हे, आम्ही हे इकडे बघून घेऊ. माझ्या मुली पण आता 8 वर्षाच्या आहे, पण त्या इतक्या समजूतदार आहे की नाही मम्मी तू चालली का रक्तदानाला, हो जा मग आणि आम्ही पण येऊ का, असे म्हणतात. आमचं रक्तदान कधी होईल, त्या 8 वर्षाच्या आहे आता, पण आम्हाला दोघांना बघताय ना तर त्या आताच म्हणताय की आमचं रक्तदान कधी होईल. म्हणजे त्यांना ती आमच्यामुळे प्रेरणा मिळते आहे. आणि असे बरेच कपल किंवा बरेच फॅमिलीज आहे त्यांना आम्ही प्रेरणा देतो आहे, आणि हे आमच्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे.
1: ताई आता मला एक गोष्ट सांगा की स्त्री आणि पुरुष रक्तदान करून येतो, आता पुरुष आपण जर म्हटलं तर रक्तदान केलंय मग 2 दिवस सुट्टी घेऊन सुद्धा आराम करू शकतो घरी, तर पण एक महिला आहे तिला घरातलं लगेच करावं लागतं, कुटुंबाचं सगळं तिला करावं लागतं, मग घरी आल्यावर आराम करायचा की लगेच काम केलं तर कसं करायचं, ताई काय सांगाल याबद्दल?
0: नाही, रक्तदानाने असं एकदम अति विकनेसपणा नाही येत, पण वजनदार वस्तू उचलणे किंवा धावपळ करणे हे टाळलं गेलं पाहिजे, कारण की रक्त कमी झालेलं असतं शरीरामधली लेवल कमी झालेली असते, त्यामुळे आपल्याला अशक्तपणा किंवा चक्कर येणे गरगरणे श्वास लागणे असे होऊ शकतं. मग त्याकरता आपण धावपळ कमी केली पाहिजे. आल्यावरती रक्तदान झाल्यावरती संतुलित आहार डाळिंबाचा ज्यूस किंवा कॉफी चहा बिस्किट असं घेतलं पाहिजे, म्हणजे आपली एनर्जी काय टिकून राहते. आणि घरी आल्यावरती थोडासा आराम केला तर आपण रिकव्हरी करू शकतो. असं नाही की आपण सुट्ट्याच घेतल्या पाहिजे आणि झोपून राहिलं पाहिजे, पण ह्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींनी आपण रिकव्हरी करू शकतो.
1: छान, तर ताई आता रक्तदानाबद्दल लोकांच्या मनात

0: असलेले कोणते गैरसमज दूर करणं आपल्याला गरजेचं वाटतं?
1: गैरसमज हेच राहता की तुम्ही रक्तदान दिलं, तुमच्या शरीरातलं रक्त खूप कमी झालं, तुम्ही लवकर म्हातारे व्हाल किंवा तुमचे केस लवकर जातील, असं गैरसमज असतात. आणि हाडं ठिसूड होतात, कॅल्शियम खूप कमी होतं, हे गैरसमज बऱ्यापैकी आहे लोकांमध्ये किंवा महिलांमध्ये. पण मला असं वाटतं की रक्तदान केल्याने शरीरातली नवीन ऊर्जा तयार होते, नवीन रक्त तयार होते आणि आपली एनर्जी ही डबल द्विगुणित होते आणि खूप फ्रेश वाटतं. मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते.
0: खरंच खूप छान ताई, महिलांबद्दल आणि महिलांनी रक्तदान करावं असं तुम्ही सांगताय, याचा विचार आपल्या मैत्रिणी भगिनीच्या कार्यक्रम ऐकणाऱ्या असतील त्या नक्कीच करतील. आता दादा आणि ताई, तुम्ही दोघंही आम्हाला सांगा की रक्तदानामुळे तुमच्या आयुष्यामध्ये आलेला एखादा अविस्मरणीय क्षण आहे का, तो आम्हाला आवडेल ऐकायला.
2: आता रिसेंटली मदर्स डे झाला, अंकिताच त्याबद्दल सांगेल. तिला एका थॅलिसिमियाच्या बच्चूने व्हॉट्सअपलाही मेसेज केला आणि तिला फोन पण केला होता, तर ते तिच्याच तोंडून ऐकूया आपण.
1: हो, मला मदर्स डेच्या दिवशी एक थॅलिसिमियाचा मुलगा होता, त्याने कॉल केला होता मला आणि मेसेजसुद्धा पाठवला होता, तो मी तुम्हाला मेसेज वाचून दाखवते. आदरणीय अंकिता ताई, आज मदर डे आहे, माझी जन्मदात्री आई एकच आहे, पण तुमच्यासारख्या रक्तदाता माऊलीमुळे मी आज श्वास घेतोय. थॅलेसिमियामुळे दर 15 दिवसांनी मला रक्त लागते, त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात तुम्ही 17 वेळा रक्तदान केलेले आईची माया आहे. तुमचे रक्त माझ्या शरीरात धावते म्हणून मी आज शाळेत जातो, हसतो, खेळतो. माझ्या खऱ्या आईने मला जन्म दिला, पण तुम्ही मला जगण्याची जीत दिली. रक्तानेच शेकडो पोरं जगणाऱ्या या यशोदेल्या रक्ताच्या आईला माझ्याकडून आणि माझ्यासारख्या हजारो थायलेसिमिया योद्ध्यांकडनं मदर्स डेच्या कोटी कोटी शुभेच्छा.
0: खूप छान,
1: तुला मानाचा मुजरा ताई.
0: खरंच अगदी भावस्पर्शी आणि हृदयस्पर्शी असा हा संदेश त्या बाळाने तुम्हाला पाठवलेला आहे.
1: हो
0: खरंच, हा अविस्मरणीय असा अनुभव तुमचा.
1: हो, माझा हा अस्मरणीय खरंच अनुभव आहे
0: ताई. याच्याबद्दल तुमचं सुद्धा खूप खूप कौतुक आहे.
1: धन्यवाद.
0: आणि सर आणि ताई, आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न, आजच्या तरुणांना आणि विशेषतः महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छितात?
2: मला तरी असं वाटतं की वाढदिवस केक कापून नव्हे तर रक्तदान करून साजरा करावा. जशी आई वडिलांची प्रॉपर्टी पिढीजात आपल्याला पुढे मिळत असते, तसं मला असं वाटतं की जे आमच्या सारखी आहेत किंवा जे आमच्या वयात असतील अशा आई वडिलांनी प्रत्येकाने रक्तदान करावं. रक्तदान करताना आपण आपल्या मुलांना रक्तदान करताना घेऊन जावं आणि त्यांनाही या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. जशी पिढीजात प्रॉपर्टी आई वडिलांची आपल्याला मिळत असते, तसं मला असं वाटतं की प्रत्येक आई वडिलांनी पिढीजात रक्तदान चालणारी पुढची संकल्पना आपल्या पुढच्या पिढीवर पेरण्याचं काम आतापासून केलं पाहिजे. रक्तदान हा आमचा छंद आहे, रक्तदान आमचा श्वास आहे, रक्तदान आमच्या अस्तित्वाचा पुरावा आहे, रक्तदान आमच्या जगण्याचा पासवर्ड आहे, हे आम्ही प्रत्येकाला नेहमी सांगत असतो. आणि रक्तदान करून रक्त बँकेत ठेवणं म्हणजे माणुसकीची एफडी आहे, ती तुम्हाला जेव्हाही भविष्यात गरज पडेल तर ती व्याजासकट तुम्हाला भेटणार आहे.
0: तर रक्तदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं. तुम्ही ते एका माणुसकीच्या रूपाने सर्वांनाच मदत करता आहात, कारण ते थेट एखाद्याला नवजीवन देण्याचं सामर्थ्य ठरतं. आजच्या संवादातून आपण जाणून घेतलं की संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव यांच्या जोरावर किती मोठं परिवर्तन घडवता येतं. रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे या दाम्पत्यांनी उभारलेला हा डिजिटल रक्तबंध खरंच माणुसकीचं नातं अधिकच दृढ करणारा आहे. रक्तदान करा, जीवनदान द्या आणि समाजाशी रक्ताचं नव्हे तर माणुसकीचं नातं जोडा. या सुंदर अशा संदेशासह मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो आता कार्यक्रमातून आपली अनुमती घेत आहोत. अंकिता ताई आणि रणजित सर, आज आपण आकाशवाणीला अनमोल आपला वेळ दिलेला आहे, त्याबद्दल आपल्या दोघांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: धन्यवाद मॅडम.
3: भेटीगाठी या सदरात विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आता मैत्रिणींनो, यानंतर वेळ आहे मनोरंजनाची. ऐकूया एक छानसं गीत.

0: सखींनो, तुमच्या आमच्या सारख्या मैत्रिणी एकाच ठिकाणी जमल्या तर गप्पा या होणारच ना. एकमेकींच्या विचारांचं आदान प्रदान सुद्धा त्या ठिकाणी होणारच ना. आणि त्यात गप्पा म्हणजे प्रत्येकाचे विषय वेगवेगळे. मैत्रिणींनो, आज आपल्यासोबत वनिता मंडळ या कार्यक्रमात साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणी सहभागी झालेल्या आहेत. चला तर मग ऐकूया त्यांचा साहित्य सरितेचा काव्य प्रवास. नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ ह्या कार्यक्रमात मी वैदेही नाखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये माझ्या साहित्य सरिता काव्य कट्ट्याच्या रसिक मैत्रिणी आलेल्या आहेत आणि त्या तुमच्यासाठी सुंदर सुंदर साहित्य सादर करणार आहेत. चला तर आपण त्यांचा परिचय करून घेऊया त्यांच्याच शब्दात. मायाताई, नमस्कार, स्वागत आहे आपलं. आपला परिचय आपल्या मैत्रिणींना करून द्या.
1: नमस्कार. काव्यानंदाच्या या पौर्णिमेमध्ये मी माझ्या निसर्ग कविता सादर करणार आहे. मी माया धुप्पड, जळगावहून, आणि मी बालसाहित्यिका, कवयित्री आणि लेखिका आहे.
0: खूप छान मायाताई, आज तुम्ही आला आहात आणि आम्हाला इतका आनंद होतो आहे. आणि खरोखर या साहित्य सरितेच्या काठावर अतिशय सुंदर सुंदर असा काव्यानुभूती आज आपल्याला होणार आहे हे निश्चित. जयश्री, तुझा परिचय करून दे.
2: नमस्कार. काव्य सरितेच्या काठावर सर्वांचं स्वागत. मी सौ जयश्री काळवीट. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी खुर्द, तालुका यावल, जिल्हा जळगाव या ठिकाणी प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.
0: अजून मैत्रिणीनो, आपल्यासोबत मैत्रीण आलेली आहे, ती म्हणजे संध्या. संध्या, तुझा परिचय तू मैत्रिणींना करून दे.
3: नमस्कार मैत्रिणींनो, मी प्राध्यापक संध्या महाजन, जळगाव येथील मुझे महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आणि आजच्या या काव्यसरितेमध्ये तुमच्यासोबत मलाही आनंदाने डुबक्या मारताना खूप मजा येणार आहे.
0: आपल्यासोबतच अजून एक आपली मैत्रीण आलेली आहे, ती म्हणजे ज्योती वाघ. ज्योती, तुझा परिचय करून दे ग मैत्रिणींना.
4: नमस्कार. साहित्य सरिता मंचच्या या आजच्या उपस्थित सर्व साहित्यिक मैत्रिणींना पहिले मी या ठिकाणी मनापासून नमस्कार करते. मी ज्योती उत्तमराव वाघ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मी कार्यरत आहे. कविता लेखनामध्ये मी सर्वच प्रकार हाताळते आणि या ठिकाणी मला आपण आमंत्रित केलं त्याबद्दल खरोखर मनस्वी धन्यवाद.
0: मायाताई, तुम्ही एखादी सुंदरशी कविता सादर करा.
1: निसर्गाची कविता सादर करायला सांगितलं आहे.
0: हो.
1: नवे उखाणे या

0: वाह वाह खूप सुंदर मायाताई
1: क्या बात आहे मायाताई खूप खूप सुंदर अतिशय सुंदर सुरुवात तुम्ही केलेली आहे
0: संध्या तू काय सादर करणार आहेस आज
2: मी थोडा वेगळा भाव घेऊन आलेली आहे एक निसर्ग हा विषयाने सुरुवात मायाताईंनी केलेली आहे या निसर्गातच राब राब राबणाऱ्या ज्या आपल्या बळीराजाच्या ज्या सौभाग्यवती आहेत त्या किती समाधानी आहेत समाधानाने त्या जीवन जगत आहेत कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे म्हणजे तक्रार नाहीच जी आहे परिस्थिती त्यात किती आनंदाने त्या जगतात हे माझ्या या कवितेतून मी दर्शवण्याचा प्रयत्न केलाय
0: नक्की
2: ऐकूया माझी कविता कोंदण कोंदण या शब्दाचाच एक मला खर तर खूप अप्रूप वाटतं की हिरा ज्या ठिकाणी बसवला जातो ती जागा त्या जागेशिवाय त्यालाही महत्व नाही आणि त्या जागेलाही हिऱ्याशिवाय महत्व नाही म्हणजे ते दोघं एकमेकांशी इतके अनुरूप झालेले आहेत तसाच माझा बळीराजा आणि तशी त्याची ती सौभाग्यवती
0: त्याच्या घरची लक्ष्मी
2: ते समाधान या कवितेतून मी व्यक्त करणार आहे चंद्र मोडी झोपडीला निळगुडीचे कुंपण

कष्ट तो या राब तो या नाही कधी भूण भूण परमेशाचे सख्यान घेतले या सारे गुण परमेशा

0: वा, संध्याकाळ गोड आवाज ऐकत तुझा.
1: धन्यवाद.
0: जयश्री, तू आज काय घेऊन आली आहेस आमच्यासाठी?
2: मुक्त छंद हा काव्य प्रकार मला खूप आवडीचा आहे, माझ्या खूप आवडीचा आहे. आणि कसं आहे, मुक्त छंद पण मुक्त असला तरी तो त्याच्यामध्ये छंद आहे, आवाज आहे आणि एक काहीतरी एक नादमयता त्याच्यामध्ये असली पाहिजे. तर मला नेहमी असं वाटतं की मुक्त छंद कसा असतो, तर आपण जशी डायरेक्ट पोळी नाही खात, तो आधी आपण विचार करतो की मला पोळी करायची, मग आपण कणिक भिजवतो, मग ती लाटतो, मग तव्यावर भाजतो आणि मग पोळी तयार होते. तसा मुक्त छंद आहे, म्हणजे आधी खरं म्हणजे त्याच्यातला एक विचार असला पाहिजे आपल्या मनामध्ये, तेव्हा कुठेतरी मुक्त छंद उदयाला येतो की तो विचार शेवटपर्यंत कसा न्यायचा, तो बांधत बांधत बांधत आपल्याला पुढे न्यायचा असतो. जरी मुक्त छंद म्हटलो आपण तरी त्याला एक प्रकारचा वेगळा घाट असतो. तर त्या निमित्ताने थोडीशी चहावर आधारित एक कविता या ठिकाणी वेगळ्या मी सादर करायचा प्रयत्न करते. चहा. रोज उगवणाऱ्या नव्या कोऱ्या दिवसाच्या पातेल्यात आधण घ्यावे, पहाटे साखर

0: झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचे. रोज उगवणाऱ्या नव्या कोऱ्या दिवसाच्या पातेल्यात आधण घ्यावे पहाटे साखर झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचे. काकणभर जरा जास्तच घालावी साखर, काकणभर जरा जास्तच घालावी साखर प्रयत्नांच्या आवर्तनांची. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब उकळत्या अनुभवांच्या कसोटीवर. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब उकळत्या अनुभवांच्या कसोटीवर. प्रेमाच्या माणसांची साय अलगत फुंकर मारून विलग करत अन्नपूर्णेच्या घसघशीत हातांनी घालावे आटीव मायेचे दूध.
1: वा.
0: प्रेमाच्या माणसांची साय अलगत फुंकर मारून विलग करत अन्नपूर्णेच्या घसघशीत हातांनी घालावे आटीव मायेचे दूध. नात्या इतक्याच गहिऱ्या झालेल्या चॉकलेटी रंगाच्या त्या तरतरी आणणाऱ्या पेयात कशात घालावे दूध. नात्या इतक्याच गहिऱ्या झालेल्या चॉकलेटी रंगाच्या त्या तरतरी आणणाऱ्या पेयात. आहा, सकाळच्या प्रसन्न वेळी पहिल्या सूर्यकिरणाच्या साक्षीने नितळ मनाच्या गाळणीने, नितळ मनाच्या गाळणीने क्षणांच्या सुबक देखण्या नक्षीदार कब्बशीत गाळावा आपल्या माणसांसाठी आपल्या हातांनी बनवलेला वाफाळता चहा. नितळ मनाच्या गाळणीने गाळावा आणि क्षणांच्या सुबक देखण्या नक्षीदार कब्बशीत गाळावा आपल्या माणसांसाठी आपल्या हातांनी बनवलेला वाफाळता चहा आणि समोरून प्रेमाची उत्स्फूर्त दाद यावी. वाहताज वाहताज.
1: वा वा वा. जयश्री, ह्या नंतर तुझ्या हातचा चहा सगळ्यांसाठी झाला पाहिजे. अगदी
0: छान आलं घालून करते.
1: तेच म्हटलं मी, तू चहा खूप सुंदर करतेस.
2: एखाद्या तल्फी माणसाची तलफ सुद्धा या कवितेनेच भागून जाईल.
0: धन्यवाद.
1: तरी सुद्धा सुंदर चहाची आठवण देखील यावी इतकी सुंदर तुझी कविता आहे.
0: धन्यवाद.
1: ज्योती, तू काय आणलं आहेस आज आमच्यासाठी?
3: साहित्यातले विविध प्रकार या ठिकाणी आपण हाताळलेत, विविध रंग या ठिकाणी उधळले गेले साहित्यातले असं मी म्हणेल. आणि त्या रंगांमध्ये माझा एक रंग मिसळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आज माझी गझल आपल्या समोर सादर करणार आहे. गझलेचं शीर्षक आहे जगणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. खंजीर ते विषारी असले तरी असू दे. खंजीर ते विषारी असले तरी असू दे. केले तर वार त्यांनी रडणे कठीण आहे. केले तर वार त्यांनी रडणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. जाळ्यात गुंतले मी फसले नजाकतीला. जाळ्यात गुंतले मी फसले नजाकतीला. मोहात जीव घेण्या असणे कठीण आहे.
1: वा वा.
3: मोहात जीव घेण्या असणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. हैराण लोक झाले असल्या प्रशासनाला. हैराण लोक झाले असल्या प्रशासनाला. कोणास कौल द्यावा कळणे कठीण आहे. कोणास कौल द्यावा कळणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. आल्हाद पावसाला भुलले अशी कितीदा. आल्हाद पावसाला भुलले अशी कितीदा. डोळ्यास थेंब येता दिसणे कठीण आहे. डोळ्यास थेंब येता दिसणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. पंखात या तयारी उडण्या दिशे सदाही. पंखात या तयारी उडण्या दिशे सदाही. सीमाच आखलेल्या उडणे कठीण आहे. सीमाच आखलेल्या उडणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. शेवटचा शेर घेते.
1: इर्शाद.
3: मोहात मी जगाच्या रुतलेत पाय येथे. मोहात मी जगाच्या रुतलेत पाय येथे. येताच शेवटाला निघणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जळणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे.
1: खूप सुंदर. ज्योती, गझल विषयी सांग ना काही.
3: गझल

0: हा जो प्रकार आहे थोडा अभ्यासण्याचा प्रकार आहे. कविता कशी उत्स्फूर्त येते आपल्या मनाला एखादा विषय स्पर्शला की त्याच्यातून जे शब्द उमटतात ते जसे आले तसेही आपण लिहिले तरी कविता होते. ती मुक्त छंद असेल, कधी ती यमकबद्ध येऊन जाते, पण ते उत्स्फूर्त. पण गझलेमध्ये उत्स्फूर्त असतं, पण ते आपल्याला विशिष्ट गणितात बांधायचं. त्याचे वृत्त आहेत मात्रावृत्त, अक्षरगण वृत्त. मात्रा वृत्तामध्ये आपल्याला मात्रा मोजाव्या लागतात, पण अक्षरगण वृत्तामध्ये लगावली असते. गा म्हणजे गुरु आणि ल म्हणजे लघुची. तर असे वृत्त आहेत, बरेच वृत्त आहेत. त्या वृत्तामध्ये लगावली ज्या पद्धतीने असेल, एखादं वृत्त घेतल्यानंतर ज्या लगावलीचं जे बांधल्या गेलेलं वृत्त आहे त्याच बंधनामध्ये राहून शेवटच्या शेरापर्यंत आपल्याला गजल बांधायची असते.
1: तर मैत्रिणींनो, किती सुंदर गझल ज्योतीने आपल्यासाठी सादर केली.
2: फारच सुंदर गझल होती. सखू निघाली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. जीवनाच्या मोहात हे एक व्यक्तिचित्रण आहे या ओळींमध्ये मी सांगितलेलं, परंतु तुम्ही मानवी भावनांचं संपूर्ण चित्रण याच्यामध्ये केलेलं आहे. या गझलेमध्ये फार सुंदर रीतीने केलेलं आहे.
1: मायाताई, तुम्ही आता परत काय आमच्यासाठी आणलाय? आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही हायकू खूप छान करतात.
2: हायकू तीन ओळींचा काव्यप्रकार हा जपानी काव्यप्रकार आहे. माझा हायकू संग्रह 1994 मध्ये प्रकाशित झालेला शिरीष पैंची प्रस्तावना आहे त्याला. आणि हायकूचं आणखी तुम्हाला एक छान वैशिष्ट्य सांगते की हायकू हा डायरेक्ट तुम्हाला कल्पना, काव्य किंवा काव्य त्याच्यातले प्रकार असं सांगणार नाही किंवा कल्पनाशक्तीचा तिथे वापर नाहीये. निसर्गातलं एक दृश्य ते पाहून कवी एक क्षणभर स्तिमित होतो आणि जो उद्गार त्याच्या तोंडून बाहेर पडतो म्हणजे हायकू. आणि अनुभवानुसार का वाचक जसा त्याचा अर्थ लावतील तसा तो अर्थ बदलतही जातो. म्हणजे वाचकांचे अनुभव, त्यांची कल्पनाशक्ती यावर एका हायकूला अनेक अर्थ मिळू शकतात. रसिकांची आकलन शक्ती देखील त्यामध्ये खूप साथ देते आणि हायकूचे अनेक अर्थ छान रीतीने आपल्याला मिळू शकतात. एक हायकू मी तुम्हाला सांगते, तुम्हाला तुम्ही त्याचे दोन तीन जणींनी अर्थ सांगा. हा, तुम्हाला काय वाटलं? खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब. पहिली ओळ ही ओळ थोडी मोठी झाली आहे पण ही चालते. खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब, काही थांबले काही ओघळले.
1: खूप सुंदर. जीवनाशी निगडीत असा हा हायकू आहे.
3: मायाताई, तुम्ही म्हटलात की याचा अर्थ सांग. असं बऱ्याच वेळा होतं की आपल्याला आवंडा येतो, डोळ्यापाशी आस्व जमा होतात, काही ओघळतात आणि काही आपण महत् प्रयासाने परत पाठवतो.
2: धन्यवाद. आणखी एक दोन हायकू सादर करते. रखरखणारं ऊन, रखरखणारं ऊन अंगावर झेलत होता, गुलमोहर फुलत होता.
1: वा वा वा वा. क्या बात आहे, क्या बात आहे. सुंदर सुंदर. संध्या,
4: थेट तुम्हाला समुद्र किनाऱ्यावरच नेणार आहे.
1: वा, नक्की.
4: गोव्याला गेलो, एक प्रसंग आहे छोटासा की तिथे गेल्यानंतर त्या गर्दीमध्ये त्या म्हणजे त्या गोंगाटामध्ये मला समुद्राचा गाजच ऐकायला मिळाला नाही. त्यामुळे मी ठरवलं की याला सकाळी सूर्योदयाच्या वेळेला गाठायचं. आणि म्हणून 5:30 समुद्र किनारा गाठला. अगदी निवांत पौडलेला तो समुद्र आणि त्याचं जे रूप मला तिथं बघायला मिळालं, खरं तर मी त्याला त्याच रूपासाठी शोधत त्याच्यापर्यंत पोहोचले आणि मला जसा हवा होता तसा तो समुद्र त्यावेळेला भेटायला आलेला आहे.
1: वा.
4: तो कसा कुठल्या कुठल्या रूपात भेटला, पितृशक्ती जी मला भेटली ती खूपच अनोखी आहे. तुम्हालाही ती ऐकायला निश्चितच आवडेल अशी अपेक्षा करते. आणि मला भेटलेला समुद्र कसा होता ते मी सांगते. कवितेचे शीर्षक आहे हे अथांग सागरा. हे खळखळणाऱ्या अथांग सागरा, हे खळखळणाऱ्या अथांग सागरा, कुठले ऋणानुबंध तुझे नि माझे, सांग ना रे जरा, मला सांग ना रे जरा. तुझे ते चारही दिशांना खळखळणारे, तुझे ते चारही दिशांना खळखळणारे अथांग पात्र पाहता क्षणी प्रथमच माहेरी आलेल्या लेकीला भरल्या नयनांनी कुशीत घेणारा हळवा प्रेमळ बाप वाटलास.
2: खूप छान.
4: तुझ्या सर्रकन येणाऱ्या लाटांवरचे कोमल मृदू तुषार माथ्यावरून गेलेत ना तेव्हा हे समुद्रा, तेव्हा मायेने डोक्यावरून हात फिरवणारा आणि थरथर त्या हातांनी गालगुच्चे घेणारा माझा आजा मला वाटलास.

0: सागरा, संध्येच्या लाल गुलाबी किरणांनी खुलणारे तुझे सालस निरागस ते रुपडे पाहिले ना, तेव्हा लाडक्या बहिणीच्या सौख्याच्या बाता ऐकून कौतुकाने आनंदाश्रू ढाळणारा आणि अत्यानंदाने नाकाचा शेंडा लाले लाल झालेला माझा ज्येष्ठ बंधू भासलास, तुला गंमत सांगू? हे दर्यासागरा, तुला गंमत सांगू? तुझ्या लाटांच्या ध्वनिकंपनांमधून ऐकू येणाऱ्या प्रत्येक स्वरात मनमोहनाच्या पाव्याचा सूर ऐकला तेव्हा तू मला माझा कृष्ण सखा वाटलास. हे सागरा, तेव्हा तू मला माझा कृष्ण सखा वाटलास. सांग ना रे खळखळणाऱ्या सागरा, सांग ना कुठले रूप मानू मी रे खरे, संभ्रम मनीच्या माझा कसा दूर होईल बरे. हे दर्यासागरा, हे रत्नाकरा, सरसरून अंगावर येणाऱ्या तुझ्या लहरी लाटांमध्ये स्पर्श मायेचा दाटला आणि खरे सांगू त्या मायेच्या स्पर्शामध्ये, त्या मायेच्या स्पर्शामध्ये मला तिथेही वर्षा व प्रेमाचा अमाप भेटला. मला वर्षा व प्रेमाचा अमाप भेटला.
1: वा वा,
2: खूप सुंदर संध्याताई. खरं तर सागर आणि प्रियकर यांचं नातं खूप जण जोडतात कवितांमध्ये, परंतु सागर आणि वडील त्यांचे आजोबा ही जी कल्पना आहे ती खूप अनोखी आहे.
0: आणि
2: एक सागराकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन यातून दिला. अतिशय सुंदर अशी भावस्पर्शी कविता आपण सादर केली.
1: खूप सुंदर, खूप सुंदर.
3: या ठिकाणी हायकू, मुक्त छंद, चारोळ्या यांनी हा जो साहित्य सरिता मंचचा जो आपला जो कट्टा आहे त्याच्यातली जी गुंफण आहे त्यातली ही छान फुलं त्याच्यामध्ये गुंफली गेली. माझी पुन्हा एकदा एक गझल सादर करते मी आणि एक पुन्हा एक छानसं पुष्प गुंफण्याचा त्याच्यात मी एक प्रयत्न करते. गझल सादर करत असताना स्वतःची मूळची गझल घेण्या अगोदर आपल्याच गझलीतला एक मतला आणि दोन शेर जर सादर केले तर त्या गझलेला अजून चार चांद लागतात. माझ्या दुसऱ्या गझलेचा मतला आणि दोन शेर या ठिकाणी अगोदर सादर करते. एक मतला दोन शेर, की लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, बाप त्यांच्या वर्तुळाचा व्यास होतो. लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, बाप त्यांच्या वर्तुळाचा व्यास होतो. शेर घेते, की चाल पोरी मोजलेल्या पावलांनी, चाल पोरी मोजलेल्या पावलांनी धावल्याने आपला उपहास होतो.
1: वा वा वा,
3: चालपोरी मोजलेल्या पावलांनी धावल्याने आपला उपहास होतो. एक शेर आणखी घेते, की भेटणे चोरून राणी छंद माझा, भेटणे चोरून राणी छंद माझा, सांग बोभाटा कसा गावास होतो.
1: सांग
3: बोभाटा कसा गावास होतो. जेव्हा आपल्या शेरांना वा वा वावाची दाद येते तेव्हा शेर सादर करायला फार उत्साह येतो. गझल आहे, गझलेचं शीर्षक आहे आत्ताच दे खुलासा.
1: बर,
3: उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. वृद्धाश्रमात बाबा सोडून आज आला, वृद्धाश्रमात बाबा सोडून आज आला, सांगू कसे घराला येताच दे खुलासा.
1: बर,
3: सांगू कसे घराला येताच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्ध्वस्त बाग केली स्वार्थी नराधमांनी, उद्ध्वस्त बाग केली स्वार्थी नराधमांनी, पक्षास कोण वाली इतकाच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. जन्मास आज आली मुलगी तुझ्या घराला, जन्मास आज आली मुलगी तुझ्या घराला, बापास घोर कारे असं तोच दे खुलासा, बापास घोर कारे असं तोच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. पुढचा शेर आवडीचा आहे, की नात्यात प्रेम द्यावे भांडू नये कधीही, नात्यात प्रेम द्यावे भांडू नये कधीही, पाणी विभागते का याचाच दे खुलासा. पाणी विभागते का याचाच दे खुलासा, आहे तर खूप शंका

0: आत्ताच दे खुलासा. माणूस माणसाला देतो दगा कसा बघ, माणूस माणसाला देतो दगा कसा बघ, उरला जगात हा का पैसाच दे खुलासा. उरला जगात हा का पैसाच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा. शेवटचा शेर घेते. देशात माजलेला आकांत आज रोजी, देशात माजलेला आकांत आज रोजी, मौजेत राहतो का राजाच दे खुलासा. मौजेत राहतो का राजाच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा.
1: वा ज्योती, खूपच छान लिहितेस तू गझल. ही गझल ऐकताना आम्ही सगळ्या जणी अगदी मंत्रमुग्ध झालो होतो. आणि असे खुलासे वेळच्या वेळी मागितलेच पाहिजेत, तेव्हाच जगणं सुंदर होण्याचा प्रयत्न सुरू होईल. खूप छान, खूप छान.
2: म्हणजे अशी सांगता खूप सुंदर केलेली आहेस, छान वाटलं.
3: खरंच खूप छान. तर मैत्रिणींनो, आजची आमची काव्य मैफल आजच्या ह्या आपल्याला सगळ्या भेटायला आलेल्या मैत्रिणींचं मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानते की जळगाव आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज आपण ही काव्य मैफल रंगवली. आणि आपल्या ह्या सगळ्या वनिता मंडळाच्या मैत्रिणींना सुद्धा देखील ती खूप आवडली असणार हे निश्चितच.
4: नमस्कार.

0: सखे तू
1: साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम आता आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आजची ही मुलाखत आणि त्यानंतरचा कार्यक्रम आपल्या रोजच्या आयुष्यात नक्कीच आनंद घेऊन येईल अशी आम्हाला आशा आहे. सखींनो, आता वेळ झाली आहे कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची. पण निरोप घेताना एवढंच म्हणेन, क्षण सोन्याचे, आठवणींचे सोबत नेहमी राहू द्या. पुन्हा भेटूच नवीन विषयासह. तोवर निरोगी रहा आणि आनंदी रहा. तेव्हा कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी आपली आता अनुमती घेतीये. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचा एक वाजतोय, ठीक आहे.

संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानात जोधपूर विमानतळाचं तसंच एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याचं उद्घाटन. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदीभावात केली 13% वाढ. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. काँगोमध्ये इबोला विषाणू संसर्गाचे 1,502 रुग्ण सापडले, 473 रुग्णांचा मृत्यू आणि महाराष्ट्र

संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. राजस्थानात जोधपूर इथं राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं. राजस्थानात जोधपूर इथल्या विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी केलं. 480 कोटी रुपये खर्चाच्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि सोयीसुविधा यांच्याबरोबर शहराच्या ऐतिहासिक वारशाची छाप या नवीन इमारतीत पाहायला मिळते. सर्वसामान्यांच्या आवाक्यात विमान प्रवास यावा याकरता सुरू केलेल्या उडान योजनेच्या सुधारित आवृत्तीचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. राजस्थानात बलोत्रा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रोरासायनिक कारखान्याच्या परिसराचं तसंच इतर पायाभूत सोयीसुविधांचं लोकार्पण आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली. राजस्थान राज्य सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 तरुणांना नियुक्तीपत्रांचं वाटप मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आज संध्याकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत आपला गणना अर्ज दाखल केला आहे. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1,875 रुपये प्रति क्विंटलवरून 2,125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे. या सुधारित खरेदी दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळेल आणि त्याचबरोबर साठा उभारणीच्या प्रयत्नांनाही बळ मिळेल असं मंत्रालयानं नमूद केलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्याचा साठा पुरेसा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर 31 रुपये प्रति किलो इतका आहे. कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 1,50,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदरांजली वाहिली आहे. स्वामी विवेकानंद यांची आत्मविश्वासपूर्ण, प्रगल्भ आणि संवेदनशील भारताची संकल्पना आजही देशाच्या वाटचालीस दिशा देत असल्याचं राधाकृष्णन यांनी सामाजिक माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रीय जाणीवेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात स्वामी विवेकानंदांचं योगदान अद्वितीय आहे. त्यांची प्रज्ञा आणि प्रेरणादायी विचार आजही लाखो तरुणांना मार्गदर्शन करत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. तरुणाईला सकारात्मकतेची शिकवण देणारे स्वामी विवेकानंद भारतीय संस्कृतीचे भाष्यकार आणि युगप्रवर्तक आहेत अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वामी विवेकानंदांना अभिवादन केलं आहे. भारत आणि इस्रायल यांच्यातला द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू झाला आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणखी दृढ करण्याच्या तसंच गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा यासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे. या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्रखरेदी थांबवता येईल. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषयपत्रिकेत समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. कांगो या देशात इबोला विषाणू संसर्ग झालेले 1,502 रुग्ण सापडले असून या संसर्गामुळे 473 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या देशात संसर्गाची स्थिती गंभीर असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

628 रुग्ण विलगीकरणात असून 229 जण या संसर्गातून बरे झाले आहेत अशी माहिती कांगोच्या आरोग्य संस्थेनं दिली आहे. विषाणू संसर्ग कांगोच्या इतर प्रांतातही पसरत असल्याचं वृत्त आहे. युगांडामध्येही या संसर्गाचे 20 रुग्ण आढळले आहेत. या भागात सुरू असलेल्या सशस्त्र संघर्षामुळे रुग्णशोध आणि उपचारात अडथळे येत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत अयतुल्ला सय्यद अली खामेनी यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमाची तयारी तेहरानमध्ये सुरू आहे. हा कार्यक्रम 6 दिवस चालणार असून इराणचे अध्यक्ष मसूद पेजस्कियान, संसद अध्यक्ष मोहम्मद बघेर खलिफाफ, परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची, रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख अहमद वाहिदी या मान्यवरांनी दिवंगत नेत्याला आदरांजली वाहिली आहे. भारताच्या वतीनं बिहारचे राज्यपाल

0: झाली आहे. भारताच्या वतीनं बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्रा मार्गारेटा यांनी खामेनी यांना आदरांजली वाहिली. रशिया, चीन, अफगाणिस्तान इत्यादी देशांचे प्रतिनिधी आदरांजली कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. येत्या 9 जुलै रोजी मशाद शहरात खामेनी यांच्या पार्थिवावर दफन संस्कार केले जातील. त्यानंतर 40 दिवस इराणमध्ये राष्ट्रीय दुखवटा लागू राहील. क्रोएशिया ग्रँड बुद्धिबळ स्पर्धेच्या रॅपिड प्रकारात भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं धडाकेबाज खेळ केला. काल झालेल्या 3ही सामन्यात विजय मिळवत त्यानं फ्रान्सच्या अलीरेझा फिरौजा याच्याशी बरोबरी साधत स्पर्धेत संयुक्त आघाडी घेतली आहे. प्रज्ञानंद यानं इव्हान सारिक, बॉगदन डॅनियल डियाक आणि अनिश गिरी यांचा पराभव केला. दरम्यान विद्यमान विश्वविजेता डी गुकेश याने कालचे 3ही सामने बरोबरीत सोडवत 10 गुणांपर्यंत मजल मारली. तो आता संयुक्तरित्या आघाडीवर असलेल्या खेळाडूंपेक्षा अवघ्या 2 गुणांनी मागे आहे. यापुढचे सामने 18 फेऱ्यांच्या ब्लिट्स प्रकारचे असून यातच अंतिम विजेता ठरणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेच्या 32 फेऱ्यांच्या साखळी सामन्यात कोलंबियानं घानाचा 1-0 असा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. जॉन एरियस यानं 14व्या मिनिटाला गोल करत संघाला विजय मिळवून दिला. त्याआधी माजी विजेत्या अर्जेंटिनानं कॅबो वेर्डचा 3-2 असा पराभव केला. लिओनेल मेसीनं अर्जेंटिनाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिलं. याशिवाय इजिप्त आणि ऑस्ट्रेलिया यांच्या झालेल्या सामन्यात 1-1 अशा गोल बरोबरीनंतर झालेल्या पेनल्टी शूटआउटमध्ये इजिप्तनं ऑस्ट्रेलियाचा 4-2 गोलनं पराभव केला. आंतरराष्ट्रीय सहकार दिवसानिमित्त आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बंगालच्या उपसागराचा वायव्य भाग आणि लगतच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओदिशाच्या अनेक जिल्ह्यात जोरदार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे. भारतीय हवामान विभागानं ही स्थिती पुढील 2 ते 3 दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली असून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओदिशा या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 2 दिवसात पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी, तेलंगणा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई आणि उपनगरात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं येत्या सोमवारपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. रेड अलर्ट लक्षात घेता नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर, कल्याण आणि डोंबिवलीमधल्या शाळांना पूर्ण दिवस तर मुंबईतल्या शाळांना दुपारच्या सत्रात सुट्टी देण्यात आली. राज्यात अनेक ठिकाणी पाणी साठ्यांमध्ये वाढ होत आहे तर अनेक नद्यांचं पाणी वाढल्यानं धरणं भरत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानात जोधपूर विमानतळाचं तसंच एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याचं उद्घाटन. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदी भावात केली 13% वाढ. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. काँगोमध्ये इबोला विषाणू संसर्गाचे 1,502 रुग्ण सापडले, 473 रुग्णांचा मृत्यू. आणि महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा ऐका लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: धाराशिव जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणी टंचाई संदर्भात पाणीसाठे तपासण्यासाठी भरारी पथक स्थापन. योग दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा. आणि केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्त धाराशिव जिल्ह्यात विश्वास, विकास आणि जनकल्याण अभियानाला सुरुवात.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती.
3: संभाव्य एल निनो परिस्थितीमुळे धाराशिव जिल्ह्यात भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं खबरदारीची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सिंचन प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच कोणत्याही प्रकारचं अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी जिल्ह्यात तालुकास्तरीय भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून या पथकांनी केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल दर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संभाव्य अल निनो परिस्थितीच्या अनुषंगानं

0: पाणी टंचाई, सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा, उपयुक्त जलसाठ्याची सद्यस्थिती तसंच चारा टंचाईसारख्या विषयांचा आढावा घेण्यात आला. धाराशिव जिल्ह्याला अधिक हिरवेगार, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेनं नेण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या हरित धाराशिव अभियान 2026 या उपक्रमाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक वनीकरण विभागानं निसर्गाच्या विविध आव्हानांवर मात करत तब्बल 35 लाखांहून अधिक दर्जेदार रोपांची निर्मिती केली आहे. 15 जून ते 15 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात वनमहोत्सव साजरा करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं यात सहभागी होण्याचं आवाहन सामाजिक वनीकरण विभागानं केलं आहे. विधान परिषदेच्या धाराशिव लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांचा 719 मतांनी विजय झाला. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांचा पराभव केला. आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. धाराशिव इथं श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात यानिमित्त योगाभ्यास घेण्यात आला. सुमारे 700 नागरिक यात सहभागी झाले होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं धाराशिव जिल्ह्यात 19 मंडळांमध्ये योग दिनाचा कार्यक्रम पार पडला. धाराशिव जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ होऊन संतुलित लिंग गुणोत्तर राखलं जावं तसंच गर्भलिंग निदानास प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याच्या उद्देशानं PCPNDT कायद्यांतर्गत धाराशिव जिल्हा सल्लागार समितीचं पुनर्गठन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील लिंग गुणोत्तरात सकारात्मक वाढ घडवून आणण्यासाठी जिल्हा सल्लागार समिती सातत्यानं कार्यरत आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जिल्ह्यात राबवण्यात आली. याअंतर्गत 5 वर्षाखालील बालकांच्या लसीकरणासाठी ग्रामीण भागात 1101 आणि शहरी भागात 125 अशा एकूण 1226 लसीकरण बूथची व्यवस्था करण्यात आली होती. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांवर गर्भवतींसाठी विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात आली. याअंतर्गत जिल्ह्यात 3941 गर्भवतींची तपासणी करण्यात आली. शिवराज्याभिषेक दिन, जागतिक पर्यावरण दिन तसंच केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपच्या वतीनं प्रत्येक बूथवर 21 वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. तेर इथून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विश्वास विकास व जनकल्याण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत विविध लोककल्याणकारी कार्यक्रम राबवले गेले. यात मतदारसंघातील 500 प्रतिष्ठित व्यक्तींची भेट, प्रगती पथ यात्रा, आयुष्मान भारत, पीएम आवास, लखपती दीदी यासारख्या योजनांसाठी नोंदणी शिबिरे, नैसर्गिक शेती कार्यशाळा आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक अजिंक्यपद योगासन स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याच्या योगपटूंनी ऐतिहासिक कामगिरी केली. हिंदवी चौरे हिनं सब ज्युनियर वयोगटातील फॉरवर्ड बेंडिंग प्रकारात उत्कृष्ट कौशल्याचं प्रदर्शन करत सुवर्ण पदकाची कमाई केली. तिच्या या यशामुळे भारताच्या पदक तालिकेत मोलाची भर पडली असून ती जागतिक योगासन स्पर्धेसाठी भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणारी जिल्ह्यातली दुसरी योगपटू ठरली आहे. धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे योगपटू सतीश साबळे यांनी वैयक्तिक सुवर्ण पदक पटकावत वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला.
1: धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: सवालों का जवाब देना शुरू कर दिया है. आप लिखते हैं कि फिल्मी गजलों के अलावा भी गैर फिल्मी गजल भी काफी लोकप्रिय है, खासकर गुलाम अली, मेहदी हसन साहब, जगजीत सिंह, पंकज उदास और तलहत अजीज की गाई जो गजलें हैं हमें बेहद पसंद है. एक श्रोता लिखते हैं कि गजलों के बादशाह मदन मोहन पहले नंबर पर ही आई. लता मंगेशकर, मदन मोहन, राजेंद्र कृष्ण और यूं हसरतों के दाग, ये गजल बहुत ही पसंद थी. एक श्रोता ने लिखा है कि फिर छेड़ी रात बात फूलों की, रात है या बारात फूलों की, पंक्ति हमें बेहद पसंद आती है. वही एक श्रोता लिखते हैं कि वह क्या शुरुआत है, आनंद को बयां करना मुश्किल है आज, मदन मोहन फिल्मी गजल में उनका कोई सानी नहीं है. एक श्रोता ने लिखा है कि मुझे तलत साहब का गाया हुआ ये गम है दिल क्या करूं और ये क्या जगह है दोस्तों, गजल बहुत पसंद है. वहीं हमारा एक सवाल था कि जो अधिकांश हिंदी गीतकार हैं वो कौन कौन है जिन्होंने उर्दू में भी लिखा है. हमारे श्रोता जवाब दे रहे हैं कि साहिर लुधियानवी, शकील बदायूनी, गुलजार साहब, जावेद अख्तर. बहुत खूब. और एक श्रोता लिखते हैं कि उर्दू और हिंदी में दोनों में बहुत अच्छे गीतकार हैं राजेंद्र कृष्ण. वहीं एक श्रोता लिखते हैं कि मोहम्मद रफी, जगजीत सिंह, तलत महमूद, लताजी, तलत अजीज की आवाज बहुत ही खूबसूरत लगती है. एक श्रोता ने लिखा है कि गुलजार और जावेद अख्तर साहब इस श्रेणी में आते हैं. वहीं एक श्रोता ने लिखा है कि कैफी आजमी, मजरू सुल्तानपुरी हिंदी के साथ उर्दू में

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदी भावात केली 13% वाढ. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकार शिक्षण निधी उभा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. आणि राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1875 रुपये प्रति क्विंटल वरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे. सरकारच्या किमती स्थिरीकरण धोरणांतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत असंही मंत्रालयानं सांगितलं. देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर 31 रुपये प्रति किलो इतका आहे. कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 1,50,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि अमित शाह यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शेतकरी महिला तसंच छोटे उद्योजक यांना बळ देण्यात सहकारी संस्था महत्वाची भूमिका बजावत

0: आहेत असं उपराष्ट्रपतींनी त्यांच्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारताची परंपरा सर्वंकष बळ आणि आत्मनिर्भरता याचा पाया सहकारिता आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात सहकारी संस्था भरारी घेत आहेत असंही त्यांनी पुढं म्हटलं आहे. खरेदी किंवा वारसा हक्कानं 2019 अंतिम दिनांकानंतर शेतजमीन प्राप्त करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनांचे लाभ द्यावेत अशी मागणी राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. उत्पादनाचा संपूर्ण खर्च सोसून प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवणं अन्यायकारक असल्याचं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेनं म्हटलं आहे. प्रशासनानं पात्रता निकषांमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांचं प्रलंबित आर्थिक सहाय्य प्रदान केलं नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे. नवीन कुशल कामगार घडवण्यासाठी तसंच राज्यांमधली सहकारी संस्थांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी एक सहकार शिक्षण निधी उभा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्य सरकारच्या सहकारी युनियनच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारची सध्याची धोरणं ही देशाच्या GDP मध्ये सहकार क्षेत्राचा वाटा तिपटीपर्यंत वाढवण्याच्या दिशेनं आखलेली आहेत असं सांगत फडणवीस यांनी सहकार चळवळ पुढे जाण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक असतं, पर्यायानं त्यामध्ये गुंतवणूक करावी लागते असं स्पष्ट केलं. सहकारी क्षेत्राला बळकटी येण्यासाठी कुशल कामगार तयार होणं आवश्यक असतं, यासाठी पूर्वी शिक्षण निधी असे तो निधी पुन्हा सुरू करू असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृहमंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे. या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्र खरेदी थांबवता येईल. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबीसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषयपत्रिकेत समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्याच्या अनेक भागात पावसानं संततधार धरली आहे. राजधानी मुंबईसह कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. मुंबईतल्या स्थितीचं सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुसळधार पावसानं गेले 4 दिवस मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर या भागांना झोडपलं आहे. मुंबईत गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतल्या माटुंगा इथं 3ही रेल्वे मार्गांवरची वाहतूक सुमारे 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू असून रस्ते वाहतूक सुरळीत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागानं दिली आहे. काल रात्री माटुंगा परिसरात एक झाड उन्मळून पडल्यानं अनेक वाहनं खराब झाली, तर दादर इथल्या फुल मार्केट जवळही एक झाड कोसळलं. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पाऊस सुरू असून सर्व धरणातला पाणीसाठा वाढत आहे. मुसळधार पावसामुळे मोगरा नाला तुडुंब भरून वाहत असून मोगरा नाला प्रणालीशी जोडलेले लहान नाले देखील वाहत आहेत. परिणामी परिसरातील काही रस्त्यांवर पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसंच समुद्राला 2:50 भरती आहे. समुद्रात 4.26 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
2: राज्यामध्ये विशेषतः MMR रिजन असेल 6 तारखेपर्यंत अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आहे. वादळं देखील येतील. आज अनेक ठिकाणी शाळांना आपण सुट्टी दिली आहे. लोकांना आपण विनंती केलेली आहे की प्रवास टाळता आला तर तो टाळला पाहिजे, जेणेकरून आता ज्या प्रकारे पाऊस आणि ज्या प्रकारचं वादळ आहे यावेळी आपण नीट अलर्ट सगळ्यांना देतो. लोकांनी ते अलर्ट फॉलो करावीत आणि शक्यतोवर त्या अलर्ट

0: आपण त्या ठिकाणी बाहेर पडावं अशा प्रकारची माझी विनंती आहे.
1: मेट्रो मार्गिका 2A तांत्रिक बिघाडावर महामुंबई मेट्रोच्या पथकाने तात्काळ युद्धपातळीवर काम सुरू करून अल्पावधीतच तो दूर केला. या काळात प्रवाशांची गैरसोय कमीत कमी राहावी यासाठी बिघाडग्रस्त मार्गावर दुरुस्तीचं काम सुरू असतानाच दुसऱ्या मार्गावरून मेट्रो सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यात आली. नवी मुंबई परिसरात गेल्या 4 तासात 49.50 मिलीलिटर पावसाची नोंद झाली. आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्यानं शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान शहरातील उरण फाटा परिसर, वाशी सेक्टर 29, ऐरोली गाव सेक्टर 1, सानपाडा सेक्टर 2, APMC, MIDC परिसरात पाणी साचलं आहे तर 6 ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. पालघर जिल्ह्यातही दमदार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातले नाले भरून वाहत आहेत. जिल्ह्यातल्या तांदुळवाडी किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेले 6 जण खराब हवामानामुळे किल्ल्यावरच अडकले होते. या पर्यटकांना सफाळे पोलिसांनी सुखरूप बाहेर काढलं. हे पर्यटक किल्ल्यावरून परतत असताना जोरदार पावसामुळे भरकटले होते.
2: ठाणे जिल्ह्यातही सातत्यानं पावसाच्या सरी येत आहेत. रायगड जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी पोलादपूर महाबळेश्वर हा आंबेनळी घाट रस्ता 3 ते 6 जुलै असे 4 दिवस पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सातत्यानं सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. एका आठवड्यात वार्षिक सरासरीच्या तब्बल 17% पाऊस पडला असून हंगामात आतापर्यंत 29% पावसाची नोंद झाली आहे. भंडारा जिल्ह्यात गोसीखुर्द धरणातून 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. जालना मार्गे पंढरपूरला जाणाऱ्या श्रीसंत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचा रिंगण सोहळा उद्या जालन्याच्या JES महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. संत मुक्ताबाईची पालखी ही वारकरी संप्रदायातील मानाच्या 7 पालख्यांपैकी एक असून उद्या 7:30 ते 9:30 या वेळात हा रिंगण सोहळा होणार आहे. वाशिम जिल्ह्यात कुपटा घाटात काल सकाळी 10:30 भरधाव डंपरनं कारला धडक दिल्यामुळे अपघात झाला. या अपघातात कारमधल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या शहापूरजवळ आज 2 बसची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 25 जण जखमी झाले. जालना वडीगोद्री महामार्गावरच्या गलाटी नदीच्या पुलावर सकाळी सुमारे 9:00 ही दुर्घटना झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारनं कांद्यांच्या खरेदी भावात केली 13% वाढ. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकारी शिक्षण निधी उभार करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. आणि राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आप सुन रहे हैं विविध भारती
1: 58 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजतात. आता ऐकूया युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: नमस्कार, गुड इव्हिनिंग मित्रांनो, मी दर्शन
1: आणि मी तुमची मैत्रीण नेहा आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो.
0: मित्रांनो, तुमचा जीवनसाथी कोण आहे?
1: अरे हा काय प्रश्न अचानक मध्येच, आणि तोही असा
0: प्रश्न? म्हणजे अगं साधा प्रश्न आहे. जीवनसाथी म्हणजेच जीवनभर, म्हणजेच जीवनभर अर्थात शेवटपर्यंत साथ देणारा.
1: अरे हो, ते कळलं मला, पण असं अचानक विचारल्यामुळे जरा वेगळं वाटलं रे.
0: अच्छा, ओके ओके. तर मित्रांनो, तुमचा जीवनसाथी कोण आहे?
1: आई, बाबा?
0: नाही.
1: मग नवरा?
0: नाही.
1: बायको? मुलगा?
0: नाही.
1: मुलगी?
0: नाही.
1: मित्र?
0: नाही.
1: अरे मग कोण?
0: आपला खरा जीवनसाथी असतो ते म्हणजे आपलं शरीर.
1: अरे हो की.
0: एकदा का आपल्या शरीराचं प्रतिसाद देणं थांबलं की मग आपल्या सोबत कोणीही नाही.
1: अगदी बरोबर बोललास बघ. आपण आणि आपलं शरीर मरेपर्यंत एकत्र राहतं.
0: आपण आपल्या शरीरासाठी काय करतो ही आपली जबाबदारी आहे.
1: आपण आपल्या शरीराची जितकी काळजी घेऊ तितकी शरीर आपली काळजी घेईल.
0: मला काय वाटतं मित्रांनो की आपलं शरीर म्हणजे हाच आपला कायमचा पत्ता आहे जिथे आपण राहतो.
1: हीच आपली मालमत्ता अर्थात आरोग्यम धनसंपदा, आणि ही संपदा इतर कोणीही शेअर करू शकत नाही बघ.
0: आपलं शरीर ही आपली जबाबदारी आहे, कारण आपलं शरीरच खऱ्या आयुष्यातील आपला जोडीदार आहे.
1: दर्शन, तू जो हा विषय काढलायस ना, खरच विचार करण्यासारखीच गोष्ट आहे रे. म्हणजे बघा ना मित्रांनो, नुकताच आपण जागतिक योग दिवस साजरा केला. व्यायामाचं महत्व आपण लोकांना सांगितलं आणि हल्ली सगळेच लोक आरोग्याची काळजी घ्यायला लागलेत.
0: हो, काळजी तर घेतलीच पाहिजे ना. आणि मित्रांनो, आता पावसाळा सुरू झालाय. पावसाळ्यात आजार पसरण्याची भीती असते, तेव्हा आपल्या आरोग्याची आणि आपल्या जोडीदाराची अर्थातच आपल्या शरीराची काळजी आपण घेतलीच पाहिजे, नाही का?
1: अगदी बरोबर. पण पावसाळा म्हटला की एक वेगळाच आनंद होतो बघ, आणि या दिवसात फिरायला जायची मज्जा तर काही औरच.
0: हो ना, पण फिरायला जाताना आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे बरं का. पावसाळ्यात प्रतिबंधित स्थळी जाणं, प्रवेश निषेध असताना एखाद्या ठिकाणी जबरदस्ती जाणं हे धोक्याचं ठरू शकतं, म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे.
1: दर्शन, मला ना एक प्रश्न पडलाय बघ.
0: काय?
1: जशी थंडी ही गुलाबी असते तसा पावसाळा काय असतो रे?
0: हे मला सांगता येणार नाही बरं का. हा, पण मी जर लेखक किंवा कवी असतो तर नक्कीच पावसाळ्याला काहीतरी उपमा दिली असती.
1: कदाचित आपल्या मित्रांना माहिती असेल. मित्रांनो, पावसाला काय म्हणतात किंवा काय म्हणता येईल याचा तुम्ही विचार करा. तोवर आपण

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: मित्रांनो, आपली एक मैत्रीण आहे जी कवितांच्या माध्यमातून व्यक्त होऊ इच्छिते.
0: चला तर मग ऐकूया आपली मैत्रीण शीतल पाटील हिच्या स्वरचित कविता.
2: माय माझी जगा वेगळे तिच्यागत कुणी नाही, माय माझी जगा वेगळे तिच्यागत कुणी नाही, माझ्या आयुष्याच्या कोऱ्या कागदावर तिनेच सारी स्वप्न कोरली. माय माझी जगा वेगळे तिच्यागत कुणी नाही, माझ्या आयुष्याच्या कोऱ्या कागदावर तिनेच सारी स्वप्न कोरली. माझ्या सर्व जिद्दीला आणि हट्टाला ती एकटीच मला पुरली. माय माझी प्रेमळ तिची माया माझ्यानं कधी नसरली. दुःख माझे

0: पाटील हिच्या स्वरचित कविता.
1: माय माझी जगा वेगळे तिच्यागत कुणी नाही, माय माझी जगा वेगळे तिच्यागत कुणी नाही, माझ्या आयुष्याच्या कोऱ्या कागदावर तिनेच सारी स्वप्न कोरली. माय माझी जगा वेगळे तिच्यागत कुणी नाही, माझ्या आयुष्याच्या कोऱ्या कागदावर तिनेच सारी स्वप्न कोरली. माझ्या सर्व जिद्दीला आणि हट्टाला ती एकटीच मला पुरली. माय माझी प्रेमळ तिची माया माझ्यानं कधी नसरली. दुःख माझे सारे घेऊन सुख माझ्या वाट्याला तिनं पेरली. दुःख सारे घेऊन सुख माझ्या वाट्याला तिनं पेरली. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. नीज माझ्या डोळ्यात दाटली की अहोरात्र ती जागायची. लेकरू माझं आनंदाना झोपेल म्हणून अंगाई ती म्हणायची. जपलं तिनं मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे. लेकरू माझी मोठी मास्तरीण वहीण. जपलं तिनं मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे. लेक माझी मोठी मास्तरीण वहीण म्हणून काळजावर दगड ठेवून शाळेला एकटं मला सोडायची. एकटी हाय लेक माझी सतत काळजी तिला छळायची. एकटी हाय लेक माझी सतत काळजी तिला छळायची. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. काटारुतला माझ्या पायात अश्रू ढसा ढसा तिच्या डोळ्यात. काटारुतला माझ्या पायात अश्रू ढसा ढसा तिच्या डोळ्यात. माय लई कोमल माझी पण कमजोर ती मुळीच नाही. माय माझी लई कोमल पण कमजोर ती मुळीच नाही. जीवनाच्या वाटेवर आलेत संघर्ष किती पण माय माझी भक्कम खचली कधी नाही. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. सण कुठलाही येऊ मला कपडे घ्यायची सतत घाई. साडीची तिच्या चाळणी झाली पण नवी तिनं घेतली नाही. सण कुठलाही येऊ मला कपडे घ्यायची सतत घाई. साडीची तिच्या चाळणी झाली पण नवी तिनं घेतली नाही. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. मला मिळालेलं हे जगणं तिचं. माझ्या वाट्याला यश कष्टाचं फळ तिचं. तरीही माझ्या जगण्यावर हक्क तिनं कधी दाखवला नाही. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. ऋण तिचे फेडाया हा जन्म अपुरा. ऋण तिचे फेडाया हा जन्म अपुरा. तिच्या विना आयुष्याचा कागद माझा कोरा. अमाफ तिची माया या मायेची महिमा शब्दात व्यक्त करणं मला जमत नाही. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. पुढील कविता आहे तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाचा नाद खुळा. कसा रे माणूस तू इंटरनेट वेळा. माणसाची करामत सोडून तू मोबाईलची किमया गातो. माणसाची करामत सोडून तू मोबाईलची किमया गातो. आज स्वप्नांनाही गुगलवर डाउनलोड करू पाहतो. आज तुझं आयुष्य झालं अँड्रॉइड संवेदनाहीन. आज तुझं आयुष्य झालं अँड्रॉइड संवेदनाहीन. इंटरनल एक्सटर्नल स्टोरेज गच्च भरून सुद्धा म्हणणं किती रे तू दिन. फ्लॉपी डिस्क ड्राईव्हने तर संस्काराचं हिरावून घेतले. फ्लॉपी डिस्क ड्राईव्हने तर संस्काराचं हिरावून घेतले. आई बापाला सुद्धा नमस्कार तू सोशल नेटवर्कवर म्हटले. व्हायरल प्रत्येक बातमी सोशल नेटवर्क करतं जोमानं प्रचार व प्रसार. व्हायरल प्रत्येक बातमी सोशल नेटवर्क करतं जोमानं प्रचार व प्रसार. विकिपेडियाही हतबल सांगू शकत नाही नेमका आहे काय हा प्रकार. रोज अपडेट होतं तुझं न्यू व्हर्जन. रोज अपडेट होतं तुझं न्यू व्हर्जन. इमोशन्स सिम्बॉलने तर केलं नाहीसं माणसातलं कन्व्हर्जन. दुःख व्यक्त करायचं साधन झालं सोशल साईट. दुःख व्यक्त करायचं साधन झालं सोशल साईट. परिवार सोडून म्युच्युअल फ्रेंडच वाटू लागले आज नातेवाईक. या तंत्रज्ञानाचा नाद खुळा. कसा रे माणूस तू इंटरनेट वेळा. पुढील कविता आहे चले चलो. जीवनाची परिभाषा आहे की हो निराळी. जीवनाची परिभाषा आहे की हो निराळी. प्रत्येकाची जीवनशैली आहे इथे वेगळी. मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी वाटलं आहे अजून माणुसकी. परंतु बघता हा अमानुषपणाचा प्रकार मनात चटकन येतो विचार. बघता हा अमानुषपणाचा प्रकार मनात चटकन येतो विचार. भलेही वाढली इमारतीची उंची माणुसकी मात्र खाली आली. नीतिवान शिवरायांच्या राज्यातही माणसाची नीती भ्रष्ट झाली. महागाई उच्चांक गाठत आहे आणि गरिबीही वाढतच आहे. महागाई उच्चांक गाठत आहे आणि गरिबीही वाढतच आहे. माणूसच आज माणूस रूपी राक्षस बनून माणसास खात आहे. हिंदू मुस्लिम शीख ईसाई यांच्यातच होत आहे घमासान लढाई. ही तुझी जात आणि ही माझी जात यातच विसरत चाललाय माणूस आज माणुसकीची जात. या जाती धर्माचा चष्मा डोळ्यावरून उतरवून तर बघा. आज उरलाय का इथं कोणी कोणाचा सगा. धर्म अधर्माचे जाळे मनाला लावत आहे कास. यामुळेच ठप्प झाला आज भारताचा विकास. धर्म अधर्माचे जाळे मनाला लावत आहे कास. यामुळेच ठप्प झाला आज भारताचा विकास. परंतु पुरे झाले आता. मनात बांधूया एकच गाठ. पाठीचा कणा ठेवून ताट. चालूया केवळ भारत विकासाची वाट. चले चलो. यानंतर पुढील कविता आहे जीवन. अरे माणसा कैसे रे तुझे जीवन. अरे मानसा कैसे

सिरे तुझे जीवन ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद. जन्माला येताच होतं तुझं स्वागत सहर्ष, आणि मृत्यूपर्यंतच्या मार्गात वाट्याला तुझ्या केवळ संघर्ष. पूर्वी परिवाराशी धडपड, अरे माणसा कैसे रे तुझे जीवन ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद. जन्माला येताच होतं तुझं स्वागत सहर्ष, आणि मृत्यूपर्यंतच्या मार्गात वाट्याला तुझ्या केवळ संघर्ष. पूर्ण परिवाराची धडपड तुला पायावर उभं करायची, पूर्ण परिवाराची धडपड तुला पायावर उभं करायची, उभा राहताच धडपड तुझी नोकरी मिळवायची. चालायला शिकलो बोलायला शिकलो म्हणून प्रेमानं घास भरवायला कुणी नाही. चालायला शिकलो बोलायला शिकलो म्हणून प्रेमानं घास भरवायला कुणी नाही. नीज डोळ्यात दाटून आली परी अंगाई गायला कुणी नाही. आई म्हणते लेकरू माझं कलेक्टर होणार, बापानं सांगितलं पोर तू डॉक्टर व्हायचं. मग पोरानं स्वप्न पूर्ण करायला आई बापालाच सोडून द्यायचं. म्हणता जीव लावता जंगलचं पाखरूही जवळ येतं. म्हणतात जीव लावता जंगलचं पाखरूही जवळ येतं. मग ज्याच्यात जीव ओतला तो स्वप्न पूर्ण होताच आई बापाला कसरे सोडून जातं. जणू पंख नव्यानं फुटताच पाखरू घरटं सोडून जातं. जणू पंख नव्यानं फुटताच पाखरू घरटं सोडून जातं. अरे माणसा कैसे रे तुझे जीवन ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद. धन्यवाद.

0: आठवणींची रचना केलेली असते. झाडांच्या फांद्या, मूळ किंवा वीज चमकताना जशा रेषा चमकतात ना, तशी ही रचना असते.
1: त्यामुळे एका आठवणीतून दुसरी आठवण येते असं नाही, तर ती फुटत जाते. कोणती आठवण कधी उद्दीपित होईल हे आपण सांगू शकत नाही.
0: समजा पाठ केलेले पाडे म्हणायचे आहेत. पाडे म्हणताना फक्त पाडेच आठवायला हवेत. जर ते कपाटातल्या कप्प्यात असते तर फक्त पाढेच आठवले असते, पण तसं होत नाही. पाडे म्हणताना आपल्या समोर ज्यात ते लिहिले आहेत ती वही किंवा ते पुस्तकही डोळ्यासमोर येतं. खोलीत, झोपाळ्यावर बसून, पायरीवर, टेबल खुर्चीवर, कुठे बसून पाडे आपण पाठ केलेत ते सगळं आठवत जातं.
1: हो, कोणी पाढे पाठ करून घेतले असतील तर आई, बाबा, शिक्षक त्या व्यक्तीही आठवतात. पाढे पाठ करत असताना मागून चहाचा वास आला असेल तर तो सुद्धा मध्येच डोकावून जातो. या आठवणी मध्येच फुटतात आणि भलतीकडेच नेतात.
0: अशी ही आपल्या मेंदूची करामत. कितीतरी गोष्टी आपला मेंदू साठवत असतो आणि भलत्याच ठिकाणी भलत्याच आठवणी एका मागे एक देत जातो.
1: हो ना, आणि मला तर ऐन परीक्षेवेळी आठवायचंच नाही, विसरच पडायचं मला.
0: मित्रांनो, अभ्यासच केला नाही तर आठवेल बरं कसं?
1: अभ्यास तर करायचो आम्ही
0: गपे. मित्रांनो, दर्शन आणि त्याच्या गोष्टींना काही हातपाय नसतात, त्यामुळे ते सोडा आणि माझ्यासोबत ऐका एक छानसं गाणं.

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजतात. थोड्याच वेळात ऐकूया हिंदी बातम्या. 6:05 ऐकूयात इंग्लिश बातम्या ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातल्या छापखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक आणि पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत मुंबई पालघर ठाणे आणि पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट आणि आता बातम्या विस्तारानं केंद्र सरकारने कांद्याच्या खरेदी दर 13% वाढवला आहे हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याच्या खरेदी सध्या सुरू आहे कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-2026 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत असंही मंत्रालयानं स्पष्ट केलंय राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे सुधारित योजनेनुसार अधिसूचित महसूल मंडळांमध्ये अधिसूचित पिकांचं चालू वर्षातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनांपेक्षा कमी आल्यास संबंधित शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईचा लाभ मिळेल या संदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या दिवसात जगात सर्वत्र इंधन पुरवठ्याचा पेच उद्भवला परंतु समयोचित निर्णय प्रभावी मुत्सद्देगिरी आणि देशाच्या साधनसंपत्तीचं उचित व्यवस्थापन याच्या जोरावर या संकटातून देशानं वाट काढली असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे राजस्थानात बलोत्रा इथं तेलशुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते भारताचे जगात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं पूर्वी 25-26 देशांकडून इंधन आयात केलं जात असे ते आता 40 देशांकडून येऊ लागलं आहे असंही ते म्हणाले देशात इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्यामुळे LPG सिलेंडरचे दर 900 रुपयेपर्यंत राहिले अन्यथा ते 2000 प्रति सिलेंडरपर्यंत कडाडले असते असंही मोदी म्हणाले केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे खतांच्या किमती आटोक्यात राहिल्याचंही ते म्हणाले
1: फर्टिलाइजर के लिए समस्या पैदा हो गई यूक्रेन युद्ध के बाद एक समय एक यूरिया की बोरी की कीमत 3000 रुपये से भी ऊपर पहुंच गई थी लेकिन हम अपने किसानों को जो दुनिया के बाजार में 3000 की बोरी थी हम मेरे देश के किसानों को हम सिर्फ 300 रुपये में देते रहे
0: सखोल चाचण्यांनंतर वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन वापरात आणलं आहे त्यामुळे वाहनधारकांची याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये असं आवाहन पेट्रोलियम तज्ज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे यासंदर्भात देशभरात विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेऊन नागरिकांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला या इंधनाचा वापर केल्यानं वाहनांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही तसंच देखभालीचा खर्चही वाढत नसल्यानं त्यांनी स्पष्ट केलं E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40-60 हजार किलोमीटर पर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतर वापरात आणली जातात असं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ रेजी माथाई यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0: यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. मुंबई व्यतिरिक्त इतर भागातल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना स्वयं पुनर्विकासाच्या प्रक्रियेत घेऊन येऊ असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
1: सहकाराच्या कायद्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता एक वेगळा चॅप्टर आम्ही तयार केला आणि त्या संस्थांकरता त्यांचे अधिकार, त्यांचे विनियम या सगळ्या गोष्टी आपण तयार केल्या आणि त्यांच्याच कमिटीने दिलेल्या रिपोर्टवर आज आपण स्वयं पुनर्विकास ही योजना आमच्या सगळ्या सहकारी सोसायट्यांना दिली.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे 3 परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्र्यातल्या छापखान्याचे कर्मचारी आहेत. या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 19 जणांना अटक करण्यात आली आहे. सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं आज 231 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या बँक फसवणुकीशी संबंधित प्रकरणात महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली. स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई आणि कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून RL ज्वेल्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात सरकारी अधिकारी आणि आशापुरा गार्मेंट्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात खासगी व्यक्ती यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पावसामुळे आज राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं. याविषयी अधिक जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून.
2: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. मुंबईत सकाळी 8:30 ते 2:30 या वेळेत विक्रोळीत सर्वाधिक 164 मिलीमीटर तर सर्वात कमी भायखळ्यात 34.5 मिलीमीटर पाऊस झाला. या पावसामुळे आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर झाली होती. पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून रस्ते, पूल आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. पालघर आणि नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी आल्यानं रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे तर पालघर जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसर जलमय झाला आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत असल्यानं सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास, गाढी या महत्वाच्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. महाड बस स्थानकात फुटभर पाणी साचलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे पंचगंगा, भोगावती, उभी, कासारी आणि दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 24 फुटांवर पोहोचली आहे. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे खरीपातल्या पिकांना आधार मिळाला आहे. अकोल्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. कोकण विभागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे विभागातल्या प्रमुख जलप्रकल्पातल्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या धरणात पाण्याचा साठा वाढत असून यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली आहे. धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचत असलेल्या पाणीसाठ्यावर संबंधित पूर नियंत्रण कक्ष लक्ष ठेवून आहेत.
0: पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांना तसंच पुणे आणि सातारा जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावरच्या भागासाठी हवामान विभागाने येत्या 2 दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर याच काळात रायगड, रत्नागिरी आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली. भारत आणि इंग्लंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पहिल्या षटकात बिनबाद 4 धावा झाल्या होत्या. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालं आहे. 15 वर्ष आणि 99 दिवसाचा असताना त्याचा भारतीय संघात समावेश झाला. त्यानं सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. रायगड जिल्ह्यात पर्यटनाला चालना देणारे बहुप्रतीक्षित 5 रोपवे प्रकल्पांना राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. यामध्ये रायगड पायथा ते रायगड किल्ला, अलिबाग किनारा ते कुलाबा किल्ला, नेरळ ते माथेरान, कनकेश्वर डोंगर आणि एलिफंटा केव्ज इथं हे रोपवे होणार आहेत. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2,125 रुपये क्विंटलपर्यंत वाढ. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातल्या छापखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक. आणि

0: पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत. मुंबई, पालघर, ठाणे आणि पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
2: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया. मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

श्रोते हो रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास, आशाएं.
4: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
5: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
4: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
6: के हम खो गए प्यार की रागिनी में.
4: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका.

0: अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. ऐकूया साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील कामकाजाचे समालोचन. लेखक गौरीशंकर घाडे आहेत.
2: शेती आणि संलग्न क्षेत्रात राबणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महत्वाचं विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर. 2 दिवसांच्या चर्चेनंतर पुरवणी मागण्यांना मंजुरी. बालकांना फूस लावून गुन्हा करवून घेतल्यास सूत्रधारांना मोक्का लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. व्यापक चर्चेनंतरच अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय घेण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. ही होती या आठवड्यातली विधानसभेच्या कामकाजातली ठळक वैशिष्ट्यं. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात पुरवणी मागण्यांसह महत्वाची विधेयकं आणि नियमित कामकाज पार पडलं. विधानसभेत 2 दिवसांच्या चर्चेनंतर सन 2026-27 या वर्षातलं तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. या आठवड्याच्या कामकाजात सभागृहानं महत्वाची विधेयकं संमत केली. यात शेती आणि अनुषंगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. शेती आणि अनुषंगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक गुरुवारी विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. शेती आणि प्रक्रिया उद्योगात राबणाऱ्या महिलांना या विधेयकामुळे शेतकरी म्हणून ओळख मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी महिलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणं शक्य होणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मांडलेल्या या विधेयकाला सत्ताधाऱ्यांसह विरोधी बाकांवरच्या काही सदस्यांनीही पाठिंबा दिला तर या विधेयकाचा गैरफायदा घेतला जाईल असा इशारा देतानाच शेतकरी प्रमाणपत्रानं महिलांच्या आयुष्यात काय बदल होणार असा प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सदस्यांनी उपस्थित केला. शेतीसह पशुपालन मत्स्यपालन कुक्कुटपालन तसंच इतर शेती संलग्न व्यवसायातल्या महिलांना शेतकरी दर्जा मिळणार असून महिलेच्या नावावर 7-12 नसला तरी त्यांना शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. शेतजमीन महिलांच्या नावावर करणं हा विधेयकाचा उद्देश नसून शेतकरी म्हणून महिलांना स्वतःची ओळख मिळावी हा या विधेयकाचा उद्देश असल्याचं कृषी मंत्री भरणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. यासोबतच ठेवीदारांच्या व्याख्येत डिजिटल आणि क्रिप्टोचाही समावेश करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधल्या हितसंबंधांचं संरक्षण अधिनियम अर्थात MPID सुधारणा विधेयकही विधानसभेत संमत करण्यात आलं. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे विधेयक मांडलं. या सुधारणांमुळे क्रिप्टो डिजिटल करन्सीसह ब्लॉक चेन आधारित डिजिटल गुंतवणुकीतली फसवणूक टाळण्यास मदत होणार असल्याचं राज्यमंत्री कदम यांनी यावेळी सांगितलं. MPID अंतर्गत विशेष न्यायालयातील जप्ती प्रकरणात केवळ 3 वेळा तहकुबी आणि अपिलासाठी दायित्वाच्या 50% रक्कम अनामत म्हणून जमा करण्याची सुधारणा करण्यात आली आहे. यासोबतच राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना आपलं जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देणारं 2026 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयकही सभागृहानं संमत केलं. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैशांचं आमिष दाखवून किंवा त्यांच्या हातात शस्त्र देऊन गुन्हा करवून घेतला गेल्यास मूळ सूत्रधार घटनास्थळी हजर नसला तरी त्यानंच तो गुन्हा केला आहे असं समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये टोळीसदृश बाबी आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात केली. तर डान्स बारकडून परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील. यंदाच्याच अधिवेशनात ही दुरुस्ती आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यातल्या शालेय अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणाऱ्या पुस्तकाचा समावेश केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तारांकित प्रश्नावरच्या चर्चेदरम्यान दिली. तर राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं आणि परीक्षा घेणं सक्तीचं असून याच्या पडताळणीसाठी

0: विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासनही मंत्री भुसे यांनी सभागृहात दिलं. भाजप सदस्य अतुल भातखळकर यांनी याबाबत प्रश्न मांडला होता. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला होता. कोणत्याही समाजघटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नसून मागे राहिलेल्या समाजघटकांना पुढे आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उचित उपाययोजना करायच्या आहेत, त्यामुळे व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी असून शाळा महाविद्यालय परिसरात स्टिंग या शीतपेयाच्या विक्रीला बंदी असेल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सभागृहात यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारण्यासाठी विहीर गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला 1 रुपयाची रॉयल्टी अर्थात स्वामित्व धन द्यावं लागणार नाही. तसंच शेतकऱ्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर किंवा बैलगाड्या अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. राज्यातील मत्स्यसाठ्याचं जतन करण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची घोषणा मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी निवेदनाद्वारे दिली. कामकाजादरम्यान मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा या आठवड्यातील कामकाजात अनेक वेळा चर्चेत आला. विशेषतः शुक्रवारी सकाळच्या विशेष सत्रातील बैठकीतील चर्चेवेळी संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यानं कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं. मुंबईच्या प्रस्तावावरील महत्वाच्या चर्चेला सभागृहात एकही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल सत्ताधारी भाजप सदस्य योगेश सागर आणि अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेतला. मंत्र्यांना गांभीर्य नसेल तर कामकाज कसं चालणार असा प्रश्न करत सदस्यांनी सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. वाढत्या गदारोळामुळे तालिका अध्यक्षांनी सुरुवातीला 5 मिनिटांसाठी आणि त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावं लागलं.
1: आताच आपण ऐकलत साप्ताहिक विधानसभेतील कामकाजाचे समालोचन. लेखक होते गौरी शंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा. कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, मंत्री उदय सामंत यांची माहिती. विधान परिषद उपसभापतीपदी सचिन अहिर यांची निवड. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानांमधूनच पुस्तकं गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या CBSE ICSE बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. या होत्या विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या दुसऱ्या आठवड्यातील ठळक घडामोडी. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेचा पेपर फुटणं हा गुन्हा संवेदनशील असून या दाखल गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 27 जूनच्या आदेशान्वये पोलीस सहआयुक्त गुन्हे ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथकं, हरियाणाला 1 पथक आणि दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आलं आहे. सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. पेपरफुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्याबाबत मकोका कायद्यात आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल असं निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं. टीईटी 2026च्या फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही आणि पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीनं पार पाडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत 34,732,39,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं मंत्री उदय सामंत

0: यांनी स्पष्ट केलं. मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसंच कुंभमेळ्याआधी कामं संपावी यासाठी एकाच वेळी अनेक प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होत असून ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी कंत्राटदारांशी चर्चा करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामं वेगानं भूसंपादनांची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40% कामं पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406.19 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन असून त्यापैकी 35.24 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यासाठी 352.57 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659.47 कोटी रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांची निवड 1 जुलै रोजी घोषित करण्यात आली. सभापती राम शिंदे यांनी सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. अहिर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांनी सभागृहाच्या उच्च परंपरांचा मान राखत एकमतानं ही निवड करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संसदीय लोकशाही अधिक बळकट झाली असून सभागृहाच्या सुदृढ परंपरा जपण्याची सामूहिक भावना अधोरेखित झाली आहे. तर सभापती राम शिंदे यांनी उपसभापतीपद हे केवळ सन्मानाचं नसून अत्यंत जबाबदारीचं पद असल्याचं सांगून ते सभागृहाचं कामकाज निष्पक्षपणे संयमानं आणि संसदीय नियमांचं पालन करून चालवतील. सभागृहातील सर्व सदस्यांना समान न्याय देत लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरा अधिक समृद्ध करण्याचं कार्य उपसभापती सचिन अहिर करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वसामान्य जनता कष्टकरी कामगार आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली माझी बांधिलकी कालही होती आजही आहे आणि उद्याही कायम राहील. उपसभापती म्हणून पक्षभेद न करता प्रत्येक सदस्याला समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन अशी ग्वाही विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी दिली. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच पुस्तकं गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसंच CBSE ICSE बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई करेल असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं. प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री भोयर यांनी स्पष्ट केलं की अशा प्रकारच्या सक्तीला शासनाचा ठाम विरोध असून यापूर्वीही काही शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयांतर्गत सहाय्यक संचालकांच्या नियंत्रणाखाली नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत शाळांमधील खरेदी प्रक्रियेवर बारकाईनं देखरेख ठेवली जाईल आणि नियमभंग करणाऱ्या शाळांवर तात्काळ कारवाई केली जाईल. लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर मांडलेल्या तक्रारींच्या आधारे संबंधित शाळांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या यादीच्या आधारे तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही राज्यमंत्री भोयर यांनी नमूद केलं. उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल. तसंच प्रत्यक्ष स्थानकांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री शहरे योगेश कदम यांनी दिलं. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलीस भरारी पथकांची नेमणूक केली असून संशयितांची तपासणी करण्यात येते. एकूण 177 उपनगरीय रेल्वेस्थानकांमध्ये 900 CCTV कार्यरत असून ते वाढवण्यासाठी केंद्राशी पत्रव्यवहार करण्यात येईल असंही कदम म्हणाले. रेल्वे प्रवासादरम्यान नेमके कुठे अपघात होतात ते शोधून त्याचे झोन तयार केले आहेत. काय उपाय करावे हे सुचवण्यासाठी जॉईंट कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. तसंच सर्वच लोकल 15 डब्यांच्या करून प्रवाशांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही राज्यमंत्री कदम म्हणाले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी अर्थात पिंक ई रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून चालू आर्थिक वर्षात किमान 5,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. गुलाबी ई रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी मांडला होता.
1: आताच आपण ऐकलत विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे होते. साप्ताहिक विधिमंडळाचं समालोचन आपण आताच ऐकलत. या कार्यक्रमाचे वाचक होते संदेश नाईक.

एफ एम 104 आकाशवाणी नाशिक केंद्र संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. आमच्या शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करीत आहो किसान वाणी. किसान वाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत सरकार. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे.

मंडळी नमस्कार. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 13 आषाढ, शके 1948, त्यानुसार 4 जुलै 2026. किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मी आरती मनापासून स्वागत करते. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये रोजच्या सदरांसोबतच आपण ऐकणार आहोत कृषी संवादमध्ये पावसाळ्यातील पशुधनाची काळजी याविषयी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन नाशिक डॉक्टर मिलिंद भणगे यांची आरती शिरवाडकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध. चला तर मंडळी, कार्यक्रमाची सुरुवात आपण करूयात प्रश्नमंजुषापासून. प्रश्नमंजुषा मंडळी, आजच्या प्रश्नमंजुषामधला प्रश्न असा आहे, ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्राचे फायदे काय? प्रश्न आम्ही आपल्याला पुन्हा एकदा विचारतो आहोत, ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्राचे फायदे काय आहेत? मंडळी, या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही आपल्याला सांगणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला विचार करून ठेवायचा आहे आणि ऐकत राहायचं आहे किसान वाणी. कृषी वार्ता. हवामान बदल, पाण्याची टंचाई आणि वाढता उत्पादन खर्च या पार्श्वभूमीवर स्मार्ट फार्मिंग हा आता पर्याय नसून काळाची गरज बनली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह तंत्रज्ञान, सेन्सर्स आणि डेटा आधारित व्यवस्थापनाच्या मदतीनं पाणी, खतं आणि उत्पादन खर्चात बचत करत उत्पादकता वाढविता येऊ शकते असं मत जगभरातील तज्ज्ञांनी इटालीतील रोम इथे सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या पहिल्या ग्लोबल कॉन्फरन्स ऑन स्मार्ट फार्मिंग या परिषदेत व्यक्त केलं. ही होती कृषी वार्ता.

0: दामिनी मोबाईल ॲपचा उपयोग करावा. पेरणीयोग्य पाऊस पडलेल्या ठिकाणी खरीप हंगामासाठी रोपवाटिकेत बियाण्यांची पेरणी गादी व्याफ्यावर सुरू करावी. पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतकरी बांधवांना सल्ला देण्यात येतो की भाताचे बियाणे गादी वाफ्यावर पेरणी करावी आणि बियाणं ओळीत पेरावेत. पुनर् लागवड पद्धतीमध्ये सुधारित जातीच्या वाणांची बियाणं 35 ते 40 किलो प्रति हेक्टरी वापरावेत. तसंच संकरित जातीसाठी प्रति हेक्टरी 20 किलो बियाणं वापरावं. पेरणीपूर्वी बियाण्यास 2.5 ग्रॅम प्रति किलोग्रॅम याप्रमाणे थायरम 75%, WS किंवा कार्बनडिझम 50%, WP बुरशीनाशक 1 ते 2 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला सोळावं. त्यानंतर 25 ग्रॅम ॲझेटोबॅक्टर आणि 25 ग्रॅम स्फुरत विरघळणारे जीवाणू प्रति किलो बियाण्याला बीजप्रक्रिया करावी. संरक्षित पाण्यावर पेरणी झालेल्या भात रोपांना पाण्याचा ताण बसल्यास रोपांवर 2% युरियाची फवारणी करावी. आमच्या पशुपालक शेतकरी बांधवांना सल्ला असा आहे, विजांचा कडकडाटासह पावसाचा अंदाज लक्षात घेता प्राण्यांना खुलं पाणी, तलाव आणि नदीपासून दूर ठेवावं. पावसापासून पशुधन आणि कुक्कुट पक्ष्यांचं साठवलेलं खाद्य, चारा आणि कडबा यांचं प्लास्टिक ताडपत्रीच्या साह्यानं झाकून सुरक्षित जागेवर साठवणूक करावी. हा हवामान पूर्वानुमान कृषी सल्ला आम्हाला ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी हवामान प्रक्षेत्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी यांच्याकडून प्राप्त झाला होता. चला तर मंडळी आता कृषी संवाद मध्ये ऐकूयात पावसाळ्यातील पशुधनाची काळजी. याविषयी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन नाशिक इथले डॉक्टर मिलिंद भणगे यांची आरती शिरवाडकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषी संवाद मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, पावसाळा सुरू झालेला आहे, पाऊस लांबला असला तरी पण आता छान लागून आहे पाऊस, त्याच्यामुळे सगळ्यांचीच आता पेरणीची लगबग, सगळी तयारी, त्याचबरोबर ज्यांच्याकडे पशुधन आहे त्यांनाही त्यांची काळजी घेणं हे क्रमप्राप्तच आहे. प्रत्येक ऋतूमध्ये आपण पशुपालक जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी त्या त्या ऋतुमानानुसार आपल्या पशुधनाची काळजी कशी घेतली गेली पाहिजे या संदर्भामध्ये आम्ही तज्ज्ञांना बोलवून आपल्याला मार्गदर्शन करत असतो. तसंच आजच्या आपल्या कृषी संवादमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर मिलिंद भणगे साहेब, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन नाशिक. मिलिंद भणगे साहेब, तुमचं आकाशवाणी नाशिक केंद्राच्या स्टुडिओमध्ये आणि आमच्या किसानवाणी या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, आपला जो आजचा विषय आहे तो म्हणजे पावसाळ्यातील पशुधनाची काळजी. जसं सुरुवातीला म्हटलंच होतं की प्रत्येक ऋतूमध्ये आपण आपल्या पशुधनाची काळजी कशी घ्यावी या संदर्भामध्ये आपण शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करत असतो, तसंच आपण पावसाळ्यापूर्वी पशुधनाची काळजी कशी घ्यावी या संदर्भातही बोललोच होतो. थोडा ज्या ठिकाणी आता पाऊस आता सुरुवात होतोय, आपण मग अशा ह्या सुरुवातीच्या काळामध्ये कशी काळजी घेतली गेली पाहिजे?
1: खरं तर पावसाळा हा ऋतू बरेचदा रोगांना आमंत्रण करणारा ठरतो. तो मानवी आरोग्य असेल, पशुधनाचं आरोग्य असेल, तर त्याकरता पूर्व तयारी आपल्याला करणं अपेक्षित आहे. विशेषतः पावसाळा सुरू होण्यापूर्वी पशुधनाच्या आरोग्याची आणि गोठ्याची सुद्धा योग्य तयारी करणं आवश्यक असतं. सर्वप्रथम पशुपालकाने त्याच्या पशुधनाच्या गोठ्याची संपूर्ण स्वच्छता करून निर्जंतुकीकरण करणं अभिप्रेत आहे. त्यामध्ये स्वच्छता आहे तर जाळे, जळमटे किंवा इतर जे असेल तर ते सगळं काढून स्वच्छता करणे आहे. छप्पर भिंती आणि नाल्यांची दुरुस्ती करावी. जिथे शक्य आहे तिथे भिंतींना आपण चुना लावावा अशा पद्धतीने सुचवतो त्या ठिकाणी, कारण त्यामुळे गोचिड सारखे प्रादुर्भाव जो आहे तो बराचसा नियंत्रणात राहतो. गोठ्याच्या सभोवती असणारी झुडपे किंवा गवत इत्यादी देखील काढून टाकणं अपेक्षित आहे. पावसाचं पाणी गोठ्यामध्ये येणार नाही किंवा थोडंफार येत असेल तरी त्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था त्या ठिकाणी केली जाणं अपेक्षित आहे. शेण टाकण्याची जागा जिथे पाणी साचू शकतं तर या ठिकाणी आपल्याला विशेष लक्ष देण्याची गरज आहे की तिथे पाणी जास्त साचून राहणार नाहीये, की जेणेकरून त्यामध्ये डास किंवा माशा नवीन तयार होणार नाहीत. गोबर गॅस सारख्या चांगल्या योजनांचा आपण फायदा जर घेतला तर या ठिकाणी शेणाचं असं खड्डा तयार करणं किंवा शेण स्वतंत्र हवेत राहणं हे देखील आपल्याला टाळता येऊ शकेल. जनावरांना पावसाळा ऋतू सुरू होण्यापूर्वी आवश्यक ते लसीकरण आणि जंतनाशकाची औषधं ही देणं अपेक्षित आहे, जेणेकरून पावसाळ्यामध्ये त्यांचं आरोग्य चांगलं राहू शकेल. चारा आणि कोरड्या चाऱ्याचा पुरेसा साठा त्या ठिकाणी ठेवला जाणं अपेक्षित आहे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपल्याला पावसाळ्यामध्ये, आपल्याला माहिती आहे की दूषित पाणी येण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे पाण्याचा स्रोत स्वच्छ पाण्याचा असेल याकरता देखील व्यवस्था करणं अपेक्षित आहे. गोठ्यामध्ये आपण सोलर पॅनल हे जर लावले तर आपल्याकडे विजेचा जो काही लपंडाव पावसाळ्यामध्ये दिसून येतो तो देखील टाळता येईल आणि आपल्याला नियमित विजेची व्यवस्था ठेवता येईल. शासनाने, पशुसंवर्धन विभागाने आता नुकतंच जे पशुपालन करतात त्यांनी इलेक्ट्रिक कनेक्शन जिथे घेतले असेल तर

0: अशा वेळेला त्यांचं स्वतंत्र इलेक्ट्रिक कनेक्शन जर पशुधनाच्या गोठ्यासाठी किंवा तत्संबंधात, उदाहरणार्थ पोल्ट्री फार्म आहे किंवा एखादा मोठा आता राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेमध्ये घेतलेले मोठे फार्म्स जे आहेत त्यांना स्वतंत्र मीटर आहे, तर असं मीटर जर असेल तर त्यांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये आपल्याला कृषी दर्जामध्ये नोंदवून घेण्यात यावं, जेणेकरून आपल्याला वीज बिलामध्ये भरीव सवलत आपल्याला पशुधन विभागामार्फत देण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. त्याकरता देखील पशुपालकांनी आपलं नाव हे नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये नोंदवून ठेवावं आणि त्याचा आपल्याला सबसिडीचा लाभ जो आहे तो मिळवता येईल. कारण यामध्ये सर्वात महत्वाचं एक सुभाषित म्हणता येईल, कोरडा गोठा मोजा नोटा असं बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं. त्यामुळे पावसाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त कोरडा कसा ठेवता येईल गोठा, याकरता देखील पशुपालकांना विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
1: म्हणजे एकूणच पावसाळा सुरू होण्यापूर्वी पशुधनाच्या आरोग्याची

0: कार्यवाही सुरू आहे. त्याकरता देखील पशुपालकांनी आपलं नाव हे नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये नोंदून ठेवावं आणि त्याचा आपल्याला सबसिडीचा लाभ जो आहे तो मिळवता येईल. कारण यामध्ये सर्वात महत्वाचं एक सुभाषित म्हणता येईल, कोरडा गोठा मोजा नोटा असं बरेच ठिकाणी म्हटलं जातं. त्यामुळे पावसाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त कोरडा कसा ठेवता येईल गोठा याकरता देखील पशुपालकांना विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
1: म्हणजे एकूणच पावसाळा सुरू होण्यापूर्वी पशुधनाच्या आरोग्याची गोठ्याची योग्य तयारी ही असावी लागते. त्याचबरोबर गोठा कोरडा ठेवणं, स्वच्छ असणं आणि हवेशीर असणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे पाऊस जो आहे तो कधी लागून राहतो एकदम झड लागते, कधी एकदमच तो दडी मारतो. मग अशा स्थितीमध्ये आपल्या पशुधनाची काळजी घेणं हे खूप गरजेचं असतं. जसं सुरुवातीला म्हटलेलं आहे की पशु असो किंवा मानव असो दोघांनाही या काळामध्ये आपली स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. तसंच आहाराच्या बाबतीमध्ये सुद्धा पशुधनाचा आहार कसा असावा या काळामध्ये
0: फारच महत्वपूर्ण प्रश्न आहे हा. ज्या ठिकाणी गोठ्यामध्ये बांधून ठेवलेलं पशुधन असेल, गाई म्हशी असतील, तर अशा ठिकाणी जर पूर्वापार आपण साठा करून ठेवलेला चारा त्यांना देतो, परंतु बरेचदा अशा वेळेला नवीन गवत जे तयार होतं त्यावर चरण्यासाठी म्हणून पशुधनाला सोडलं जातं. काही ठिकाणी आदिवासी क्षेत्रामध्ये गाई म्हशी किंवा शेळ्या मेंढ्या देखील बाहेरच चरण्यासाठी फिरवल्या जातात. तर अशा वेळेला ते खाद्य त्यांना जे मिळतं आहे ते चांगलं आहे का, त्यावर बुरशी आहे का, याबद्दल देखील आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागतं. पशुधनामध्ये आरोग्य चांगलं राहावं म्हणून संतुलित पशुखाद्य देणं अपेक्षित आहे. बरेचदा याच्यामध्ये मुरघास, आता नवीन संकल्पनेनुसार मुरघास सुद्धा दिला जातो, तर त्यामुळे सायलेजचा आहारामध्ये समावेश जो आहे तो पुरेशा प्रमाणात आणि चांगल्या प्रतीचा आहे का याबद्दल देखील पशुपालकांनी लक्ष द्यायचं आहे. खनिज मिश्रण त्याच्या खाद्यामध्ये, मिठाचे ब्लॉक्स काही ठिकाणी दिले जातात, तर ते सुद्धा नियमित स्वरूपात देणं अपेक्षित आहे. कारण विशेष करून खाद्यामध्ये या बाबींचा समावेश नसतो. पावसामध्ये जो काही भिजलेला किंवा कुजलेला चारा असेल, ज्यावेळेस बुरशी आलेली आहे किंवा काय, तर असा चारा देऊ नये. त्याने पोट बिघडणं आणि अनेक पुन्हा बुळकांडी सदृश काही आजार त्या ठिकाणी येऊ शकतात, किंवा कधी कधी जंतांचा किंवा आजारांचा देखील प्रादुर्भाव त्यामुळे होऊ शकतो. सोबतच पुरेसं स्वच्छ पाणी हे दिवसातून अनेक वेळा उपलब्ध करून देणं अपेक्षित आहे. आता हे महत्वपूर्ण आहे की पाणी जेव्हा हवं तेव्हा त्या पशुधनाला उपलब्ध झालं पाहिजे. त्यामुळे चारा दोन वेळा किंवा चरायला नेत असो आपण पशुधन, तर त्यावेळेला चरून आलेल्यानंतर त्यांना पाणी जे काही आहे ते चांगल्या स्वरूपाचं उपलब्ध झालं पाहिजे. पावसाळ्यामध्ये जे साचलेलं पाणी जे आहे तर ते त्यांना जर टाळता आलं तर खूप चांगलं राहील.
1: सर, जसं तुम्ही हिरवा चाऱ्याचाही उल्लेख केला आणि आपले काही आदिवासी बांधव असतील किंवा गावातले ग्रामीण भागातले पण, की जनावरं जेव्हा मोकळं सोडलं जातं आणि कोवळा जर समजा काही खाल्ल्या गेलं तर त्याने सुद्धा जनावरांना त्रास होऊ शकतो कोवळ्या चाऱ्याचा.
0: कोवळा चारा विशेषतः गवत हे शेळ्या मेंढ्यांच्या खाण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात येतं. आणि अगोदरचा उन्हाळा विचारात घेता कोवळं गवत मिळाल्यानंतर शेळ्या मेंढ्या मोठ्या प्रमाणात ते गवत खातात, तर अशा वेळेला एक आंत्रविषार नावाचा आजार बळावू शकतो. त्यामुळे शेळ्या मेंढ्यांना पूर्वापार त्याची लस दिली गेलं जाणं अपेक्षित आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रयत्न करूयात की त्यावेळेस तोच चारा जास्त प्रमाणात खाल्ला जाणार नाही. कारण पोट जास्त भरल्यानंतर क्लॉस्ट्रिडियम नावाचा एक जीवाणू आहे तर त्याचा प्रादुर्भाव तिथे होतो आणि पल्पी किडनी डिसीज किंवा आंत्रविषार हा आजाराचा प्रादुर्भाव देऊन मोठ्या प्रमाणात मेंढ्यांमध्ये मृत्यू दिसते. त्यासोबतच नवीन चाऱ्यामध्ये मावा किंवा तोंडावर ऑर्फ अशा नावाचा एक आजाराचा प्रादुर्भाव शेळ्या मेंढ्यांमध्ये दिसतो. तो देखील याच ऋतूमध्ये जास्त वेळेला दिसून येतो. त्यामुळं याबाबत देखील सुजाण पशुपालक असतील, मेंढपाळ असतील, तर यांनी काळजी घेण्याची गरज आहे. जर मक्याचा कोवळा चारा किंवा ज्वारीचा कोवळा चारा जर खाण्यात आला तर त्या ठिकाणी देखील विषबाधा झालेली दिसून येते. किरळ लागणं अशा एक साध्या भाषेमध्ये बोललं जातं, हायड्रोसायनिक ऍसिड पॉयझनिंग. तर त्याला देखील लक्षात आल्याबरोबर तात्काळ उपचार जर झाले नाही तर पशुधनामध्ये मृत्यू ओढवतो. त्यामुळं कोवळा चारा देताना सुद्धा किंवा दुरीचा चारा दिल्यानंतर सुद्धा काही ठिकाणी अडचणी दिसतात. बुरशीयुक्त चारा जर देण्यात आला तर त्यावेळेस देखील आपल्याला बुळकांडी किंवा अनेक त्याविषयीचे कॉम्प्लिकेशन्स झालेले दिसून येतात. तर त्यामुळं हिरवा चारा वर्षभर उपलब्ध व्हावा याकरता मुरघास सारखं एक चांगला पर्याय पशुपालकांना उपलब्ध असतो. आपण त्याचा पुरेपूर आणि चांगल्या पद्धतीने वापर जर केला तर आहाराचे अडचणी पर्टिक्युलरली पावसाळ्यामध्ये आपण निश्चितपणे टाळू शकतो आणि पशुधनाचं आरोग्य चांगलं ठेवू शकतो.
1: खरंच म्हणजे केवळ हिरवा चारा द्यायचा म्हणून म्हणजे ते तर जनावरच आहे, आपला पशुच आहे त्याला कळत नाही, पण पशुपालकांनी ही काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. जसं की तुम्ही ताजा आणि बुरशी नसलेला हिरवा चारा द्यावा असंही सांगितलेलं होतं. तसंच सर, की पावसाळ्यामध्ये आपल्या पशुधनाला कुठले कुठले आजार रोग याचा प्रादुर्भाव होऊ शकतो जास्त प्रमाणामध्ये?
0: ऋतुमानानुसार पावसाळा हा असा ऋतू आहे की ज्यामध्ये रोगांचा प्रादुर्भाव सर्वच पशुधनामध्ये जास्त दिसून येतो. विशेष

0: विशेषतः भटकंती करणारे किंवा चरायला बाहेर जाणाऱ्या पशुधनामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये घटसर्प आणि फऱ्या या आजारांची लागण अजूनही दिसते आणि हे आजार आता ऑर्गनाइज फार्म्समध्ये सुद्धा काही ठिकाणी आढळून येत आहेत. कारण यावेळेला प्रतिकारशक्ती पशुधनाची जरा कमी झालेली असते, त्यामुळं ह्या आजारांचं लसीकरण हे पावसाळापूर्वच होणं अपेक्षित आहे. दुसरा महत्वपूर्ण आजार म्हणजे लाळ खुरकूत. तर केंद्र शासनाच्या सहकार्याने आता आपण LHDCA म्हणजे पशुरोग निर्मूलन कार्यक्रमामध्ये दर 6 महिन्यांनी पशुधनामध्ये लाळ खुरकूतचं लसीकरण पशुधनामध्ये बंधनकारक करण्यात आलेलं आहे. गायी आणि मशीनमध्ये कानावर टॅग करून त्यांची ऑनलाईन नोंदणी लसीकरणाची केली जात आहे. त्यामुळे सर्व पशुपालकांनी लाळ खुरकूत लसीकरण आपल्या पशुधनाला दर 6 महिन्यांनी केलं जात आहे याबद्दल थोडंसं जागरूक राहणं अपेक्षित आहे. त्यासोबतच पाणी चारा यांच्या माध्यमातून जंतूंचा संसर्ग, न्यूमोनिया सदृश काही आजार, त्यानंतर मस्टायटिस हा अतिशय भेडसावणारा त्रास देणारा प्रादुर्भाव जो आहे पशुधनामध्ये तो देखील मोठ्या प्रमाणात या ऋतूमध्ये बळावलेला दिसून येतो. सोबतच त्वचारोग आणि खुरांचे रोग देखील दिसू शकतात. आणि याच कालावधीमध्ये नवीन माशा आणि परोपजीवींचा प्रादुर्भाव होऊन काही अत्यंत घातक असे ब्लड प्रोटोजोआ म्हणतो आपण त्याला, तर रक्तामध्ये पसरणाऱ्या काही जंतूंचा आजारांचा प्रादुर्भाव देखील या ऋतूमध्ये जास्त दिसतो. त्यामुळं माशांचं नियंत्रण, परोपजीवींचं नियंत्रण हा एक मुद्दा या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. लसीकरण आणि वेळोवेळी लवकर पशुवैद्यकीय तपासणी आपण या दृष्टिकोनातून पशुपालकांनी त्याविषयी जागरूक राहून जर करून घेतली तर या रोगांचा निश्चितपणे आपण प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवू शकतो.
1: अच्छा, तसंच सर जनावरांच्या जे ज्या जनावरांना खुरं आहेत तर त्यांची सुद्धा काळजी घेणं हे तितकंच महत्वाचं असतं पावसाळ्यामध्ये, तर ती कशी काळजी घ्यावी त्याची?
0: बरेचदा गोठ्यामध्ये दीर्घकालीन ठेवलेल्या पशुधनाच्या खुरांची वाढ होते आणि ती वाढ झाल्यानंतर त्यांच्या पायांमध्ये लंगडण्याचे प्रादुर्भाव दिसून येतो. बाहेर फिरणाऱ्या पशुधनामध्ये आता मेंढपाळ त्यांच्या मेंढ्यांना बरेचदा बाहेरच घेऊन फिरतात, अशा वेळेला ओले झाल्यानंतर त्या खुरांचं जास्त झीज होते, घासले जातात आणि मेंढ्या लंगडायला सुरुवात होतात. त्यामुळं खूर पशुधनाचे हे आवश्यकतेनुसार स्वच्छ धुतले जावे, त्याच्यामध्ये चिखल साचू देऊ नये. खूर जर वाढलेले असेल तर ते कापले जावेत. त्यामध्ये जंतुनाशक द्रावणामध्ये त्यांचं बुडवणं किंवा एखाद्या गोठ्यामध्ये आतमध्ये जाताना बाहेर येताना तिथं जंतुनाशक द्रावण जे तयार करून ठेवलं जातं त्याच्यामधूनच खूर बुडवून पशुधनाने आतमध्ये जावं, जेणेकरून तिथे जखमा जर असतील तर त्याला जंतुनाशक द्रावण लागल्यामुळे जखमांचा जास्त संसर्ग होणार नाही. एखाद्या ठिकाणी जखम झाली असली तर त्वरित उपचार त्या ठिकाणी केलं जाणं अपेक्षित आहे. पोल्ट्री फार्म्स विशेषतः बायोसिक्युरिटी हा विषय पोल्ट्री फार्ममध्ये मोठ्या प्रमाणात बघितला जातो, तर तिथं देखील जाताना बाहेरचा व्यक्ती जर आतमध्ये जात असेल शेडमध्ये तर आतमध्ये जंतुनाशक द्रावणामध्ये पाय ठेवूनच त्यांनी आतमध्ये जावं. काही चांगले पोल्ट्री फार्म संपूर्ण नवीन येणाऱ्या व्यक्तीला आंघोळ करून ड्रेस बदलून विशेष ड्रेस कोड तिथे असतो तो घेऊनच आतमध्ये प्रवेश देतात. तर हे सगळं जंतू एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ नयेत याकरता घेतली जाणारी काळजी असते. आणि खूर हे महत्वाचं माध्यम आहे पशुधनामध्ये की जिथून आजार गोठ्यांमध्ये येऊ शकतो, त्यामुळे खुरांची काळजी घेतली जाणं अपेक्षित आहे. शिवाय खूर ओले असू नयेत याकरता देखील वेळोवेळी आपण लक्ष देणं अभिप्रेत आहे.
1: आता आपण हे सर्वसाधारण जनावरांविषयी बोलतो आहोत, पशुधनाविषयी बोलतोय, आता जे दुधाळ जनावर आहेत त्यांचीही या काळामध्ये विशेष अशी काळजी कशी घ्यावी सर त्यांची?
0: दुधाळ जनावरांमध्ये पौष्टिक आहार ही अत्यंत महत्वाची बाब असते. कारण एकाच वेळेला घेतल्या गेलेल्या आहाराचं दूध उत्पादन करणं, स्वतःच्या शरीराचं थंड हवामानापासून संरक्षण करणं आणि वासरूचं संगोपन करणं अशा तिहेरी भूमिका त्यांच्या आहारामधून आपल्याला साध्य करायची असते. त्यामुळं दुधाळ जनावरांची विशेष काळजी या ऋतूमध्ये अपेक्षित आहे. दूध काढण्यापूर्वी आणि नंतर कास आणि सड स्वच्छ धुवावेत, विशेषतः थोडंसं कोमट पाणी वापरू शकतो. त्यानंतर सड पुसले जावे स्वच्छ कापडाने, ते पण खालनं वर, तर त्या कासेवर जर आपल्याला केस जास्त झालेले असेल तर ते कात्रीने कापून घेतले जावेत. दूध काढताना ही स्वच्छता पाळली जावी. दूध काढण्याची वेळ ही पशुधनामध्ये नियमित ठेवली तर खूपच चांगलं होईल. त्याची सवय जी आहे ते शरीराला बॉडी क्लॉक म्हणतो आपण तशा पद्धतीने असते, तर दूध काढण्याची वेळ ही नियमित ठेवली जावी. आणि जर यदा कदाचित त्या ठिकाणी संसर्ग झाल्याने स्तनदाह किंवा कासेचा दाह जर दिसला, अशी लक्षणं जर आपल्याला दिसली, तर त्याच्यावर त्वरित उपचार करावे. सुजाण पशुपालक हा आजार होण्यापूर्वी तो आजार आपल्याकडे येतो आहे किंवा काय याची CMT कॅलिफोर्निया मस्टायटिस टेस्ट किंवा PH पेपरच्या सहाय्याने तपासणी वेळोवेळी दुधाची करतात आणि आपल्याकडे तो आजार येण्यापूर्वीच त्याचा प्रतिबंध केला जाऊ शकतो. याकरता विविध युट्यूबवर व्हिडिओज देखील आहेत आणि तज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आपल्या गोठ्यामध्ये कासेचा दाह किंवा स्तनदाह आजारच येणार नाही याकरता काय काय करायला हवं या नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आपण त्याविषयी सल्ला मार्गदर्शन घ्यावं. आता बरेचदा आहारामध्ये काही विशेष घटक जर दिले तर कासेचं प्रतिकारशक्ती उत्तमरित्या वाढू शकते आणि भविष्यात येणाऱ्या या अत्यंत म्हणजे खर्चिक आजार म्हणेन मी, खूपच खर्च त्याविषयी होतो,

0: पशुपालकाला या मोठ्या खर्चापासून वाचवलं जाऊ शकतं, त्यामुळे कासेचा दाह होणारच नाही याकरता विशेष काळजी पशुपालकांनी घेतली पाहिजे.
1: सर, जसं दुधाळ जनावरांची काळजी घेणं हे महत्वाचं आहे, तसंच जी वासरं जी आहेत त्या वासरांचंही पावसाळ्यामध्ये विशेष काळजी घ्यावी लागते, तर काय दक्षता काय घेतली पाहिजे त्या बाबतीमध्ये आपल्या बांधवांनी?
0: आपल्या गोठ्यात तयार होणारी कालवड हे उद्याचं खूप मोठं ॲसेट पशुपालकाचं असतं, त्यामुळं वासरं जे जन्माला येतात, आता आपल्याकडे सॉर्टेड सिमेन आणि एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजीमधून कालवडी जन्माला घालण्याचं प्रमाण वाढलं आहे, तर या कालवडी हे उद्याची गाय आहे या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. त्यामुळं लहान असताना ज्यांच्यामध्ये प्रतिकार शक्ती कमी आहे त्यांच्यामध्ये आजाराचा प्रादुर्भाव होणार नाही याकरता विशेष काळजी घ्यायला पाहिजे. सगळ्यात सुरुवातीला म्हणजे त्या ठिकाणी कोरडं वातावरण त्यांना देणं अपेक्षित आहे, थंडी आणि ओलाव्यापासून त्यांचं संरक्षण करणं अपेक्षित आहे. याकरता आपण शेकोटीचा वापर करू शकतो, हीटर लावू शकतो. जन्मानंतर साधारण 2 तासाच्या आत वासराला चिक किंवा गाईकडून मिळणार जो कोलोस्ट्रम म्हणतो आपण तो दिला जाणं अपेक्षित आहे की त्याच्यामध्ये प्रतिकार शक्ती जी आहे ती वासराला मिळते. त्यानंतर विहित वेळेनुसार त्याला वजनाच्या 10% प्रमाणामध्ये चिक हा दिला जाणं अपेक्षित आहे. कधी कधी पशुपालकांना वाटतं जास्त चीक पाजला तर त्या ठिकाणी जुलाब होतील, परंतु ही थोडीशी संकल्पना चुकीची आहे. वेळोवेळी पाजावं, एकदाच जास्त पाजण्यापेक्षा एक ठराविक अंतराने जर चीक पाजला गेला तर त्यामध्ये वासराला प्रतिकार शक्ती तर येतेच येते, ताकदही येते आणि वासरू लवकर उभं राहतं आणि धडपड करू शकतं. त्यामुळं याबाबत तज्ज्ञांच्या सल्ल्याने आपण 24 तासांमध्ये वजनाच्या 10% प्रमाणामध्ये तो चीक वेळोवेळी पाजला पाहिजे. वासरांचं काही लसीकरण सुद्धा आहे, विशेषतः मादी कालवडी ज्या आहेत, मादी जनावरं, तर त्यांच्यामध्ये प्रजननक्षम होण्याच्या कालावधीपूर्वी ब्रुसेलोसिस आजाराचं लसीकरण आपण करतो, तर ही एक महत्वपूर्ण आहे. आणि 3 महिन्यानंतर तर आपण लाळ कुरकूत सारख्या घातक आजारांचं निर्मूलन आपण करणार आहोत, तर त्याकरता 3 महिन्यानंतर मोठ्या झालेल्या सर्व वासरांचं लसीकरण केलं पाहिजे. लसीकरण करण्यापूर्वी जंतनाशक दिले पाहिजेत. सर्वच पशुवैद्यकीय संस्थांमध्ये जंत प्रादुर्भाव निर्मूलनासाठी जंतनाशकाच्या गोळ्या देण्यात आलेल्या आहेत, त्याचा देखील पशुपालकांनी निश्चितपणे फायदा घ्या. वासरांना देण्यासाठी दूध नंतर हळूहळू आपण मिल्क रिप्लेसर, दूध बंद करून इतर चारा सुरू करणं, याकरता कोवळा चारा उपलब्ध करून देणं, हळूहळू त्यांना पचनाची सवय लावणं, कोठीपोट विस्तारित होण्यासाठी चांगला चारा देणं आणि संतुलित आहार हळूहळू त्यांना सुरू केला पाहिजे, स्वच्छ पाणी दिलं पाहिजे. आणि कुठलाही आजार, जंत, जुलाब आणि थंडी हे 3 प्रामुख्याने लहान वासरांमध्ये मरतूक घडून आणणारे जे काही अडचणी आहेत त्याविषयी विशेष लक्ष जर दिलं तर या आजच्या कालवडी उद्याच्या गाय होणार आहेत.
1: म्हणजे त्यांना थंडीपासून ओलाव्यापासून त्यांचं संरक्षण, कोरड्या जागी थोडक्यात त्यांना ठेवावं आणि त्याचं विशेष, जसं आपण आपल्या घरातल्या बाळाची काळजी घेतो तसंच त्या वासरांची काळजी घेणंही अपेक्षित आहे. पावसाळ्यामध्ये ना आपण पाहतो की परोपजीवी आहेत तर त्यांचंही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो, मग त्याचं नियंत्रणासाठी काय करावं?
0: पावसाळ्यामध्ये वाहून आलेलं पाणी किंवा एखाद्या ठिकाणी साचलेलं पाणी असेल तर त्या ठिकाणी माशा किंवा इतर परोपजीवी जातात, तिथे अंडी घालतात आणि त्यातून बरेचदा ते पुन्हा पुनरुत्पादन होऊन मोठ्या प्रमाणामध्ये असेल गोचिड, गोमाशा, पिसवा आदी परोपजीवींचा प्रादुर्भाव देखील दिसून येतो. आता हे सगळे रक्तपिपासू जीव आहेत आणि हे पशुधनामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण करतात, विशेषतः मेंढपाळ समुदायामध्ये ज्या ठिकाणी नियमित गोठाच नसतो त्या ठिकाणी अशा जंतांचा प्रादुर्भाव, म्हणजे पोटातील जंत असतील किंवा अंगावरचे परोपजीवी असतील, त्यांचा प्रादुर्भाव देखील दिसून येतो. या सगळ्यांचं वेळोवेळी नियंत्रण करण्यासाठी अनेक बाबी आपल्याला अंगीकारता येतील. अंगावर काही फवारणी करता येणारे औषधं आहेत ज्याचा उपयोग आपल्याला 7 दिवसांपासून कधी कधी तर 3 महिन्यांपर्यंत देखील होतो. पोर ऑन अशा स्वरूपाचे काही औषधं आहेत की ते कातडीवर लावल्यानंतर देखील त्याचा दीर्घकालपर्यंत परोपजीवी त्या ठिकाणी येणार नाहीत असा त्याचा उपयोग होतो आणि त्याचा इफेक्ट असर जो आहे तो दीर्घकाळ टिकतो. मात्र आपल्या गोठ्यामध्येच या गोचिडचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा तिथं त्याची उत्पत्ती होऊ नये याकरता गोठा स्वच्छ ठेवणं अपेक्षित आहे. म्हणजे काय की भिंतींना चुना लावला जाऊ शकतो, अंगावर गोचिडचा प्रादुर्भाव असेल तर त्या ठिकाणी फवारणी करून आपण ते नियंत्रणात आणू शकतो. गोठ्यामध्ये या स्वरूपाच्या सुमिथिओन, मेलाथिओन होतं पूर्वी, किंवा आता चांगल्या स्वरूपाचे गोचिड प्रतिबंधक औषधं आहेत जे गोठ्यामध्ये फवारले जाऊ शकतात, मात्र ते चाऱ्यावर फवारले जाऊ नयेत. पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार आपण पोटातील जंतासाठी औषधं वेळोवेळी देऊ शकतो. जर चरायला बाहेर पशुधन जात असेल तर त्या ठिकाणी आपण जंतनाशकाची औषधं देऊ शकतो. जर आपल्या गोठ्यामधील नियमित पशुधनाला आपणच चारा देत असू तर साधारण 6-6 महिन्यातून शेण नमुन्यांची तपासणी करून तिथे जंतनाशक देण्याची आवश्यकता आहे किंवा नाही, असेल तर कुठलं देऊ शकतो याकरता देखील सल्ला घेतला जाणं अपेक्षित आहे. चाऱ्याच्या आजूबाजूला बरेच आपण गोगलगाई या ऋतूमध्ये दिसतात, गोगलगाई किंवा स्नेल, शंख हे देखील काही स्वरूपाच्या परोपजीवी उत्पादित करणारं साखळी आहे, तर त्यामुळं शंखांचा प्रादुर्भाव जर असेल तर तो देखील नियंत्रणात ठेवलं जाणं अपेक्षित आहे, कारण त्यामधून सुद्धा फॅसिओलासारखे काही जंत जे आहेत ते पशुधनामध्ये दिसतात. आणि जंत प्रादुर्भाव झाला तर

0: निश्चितच क्रयशक्ती घटते, प्रतिकारशक्ती घटते, दूध उत्पादन घटतं, प्रकृती घटते. त्यामुळे या सगळ्या परोपजीवींचा वेळोवेळी नायनाट जर केला आपण तर आपल्या पशुधनाचं आरोग्य निश्चितपणे चांगलं राहील, उत्पादन देखील चांगलं राहील आणि अशा पशुधनापासून पुनरुत्पादन देखील आपल्याला समाधानकारक मिळू शकतं.
1: अच्छा, म्हणजे हे परोपजीवी नियंत्रणासाठी नियमित स्वच्छता ही तितकीच महत्वाची आहे. जनावरांचा आहार आणि लसीकरण तर आहेच आहे आणि पशुवैद्यकीय त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना औषधं देणं हेही तितकंच महत्वाचं आहे. सर, आज तुम्ही इथे आलात, आमच्या पशुपालक बांधवांना मोलाचं असं मार्गदर्शन केलं, पावसाळ्यामध्ये आपल्या पशुधनाची काळजी कशी घ्यावी हेही तुम्ही सांगितलं, त्याबद्दल आमच्या शेतकरी बांधवांचे तसंच आकाशवाणीच्या वतीनं आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: कृषी संवादमध्ये आपण ऐकत होतात पावसाळ्यातील पशुधनाची काळजी याविषयी. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन नाशिक डॉक्टर मिलिंद भणगे यांची आरती शिरवाडकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध आत्ताच आपण ऐकलात. उत्तरार्ध बुधवार दिनांक 8 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता माझं शिवार माझा परिसर या कार्यक्रमामध्ये आपण या मुलाखतीचा उत्तरार्ध ऐकू शकाल.
2: इधर इधर इधर हम बोल रहे हैं तेरे बीजू का.
3: पुतला बोल रहे?
2: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
3: मतलब?
2: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. पहली वाली बात कहा,
3: पर हम तो सब यही डाले हैं.
2: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
3: सच है?
2: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
3: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूँगा.
4: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
1: मंडळी, कार्यक्रमात सुरुवातीला आम्ही आपल्याला प्रश्नमंजुषेमध्ये प्रश्न असा विचारला होता की ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्राचे फायदे काय आहेत, तर पाहूयात तुमचं आणि आमचं उत्तर जुळत आहे का. ते उत्तर असं आहे, ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्राचे फायदे अनेक आहेत. त्यापैकी पडलेल्या पावसाच्या पाण्याचा योग्य वापर होतो, सर्यांमध्ये पावसाचं पाणी साठून हळूहळू पाणी ते जमिनीमध्ये मुरतं, त्याचमुळे पावसात खंड जर पडला तरी पण जास्त काळ ओलावा टिकून राहतो आपल्या जमिनीमध्ये. तसंच अतिवृष्टीतही पिकांचं संरक्षण होतं, पावसाचं अतिरिक्त पाणी सऱ्यांमधून बाहेर वाहून जातं, शेतात पाणी साचून राहत नाही, त्याच्यामुळे मूळकूज होण्याचा धोका सुद्धा कमी होतो. एकाच वेळी वरंभे करणं, पेरणी आणि खतं देणं ही कामं देखील सुलभ होतात, त्यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होऊन पिकांची वाढही चांगली होते. बियाणे योग्य प्रमाणात आणि समान अंतरावर पडतं, तसंच मजुरी वेळ आणि इंधनाची बचत देखील होते. आंतरमशागतीची कामं सोपी होतात आणि योग्य खोली आणि अंतरावर पेरणी केल्यामुळे एकसारखी उगवण होऊन अपेक्षित रोपसंख्या राखणं शक्य होतं. हे फायदे आहेत ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्राचे. तर मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाच्या समाप्तीची. कार्यक्रमातून मी आरती आपला निरोप घेतेय, पुन्हा आपली भेट आहेच, तोपर्यंत आम्ही आपला निरोप घेतोय. नमस्कार.

0: किसानवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत सरकार आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसानवाणी आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. रात्रीचे 8 वाजलेत. चला तर जाऊया राष्ट्रीय विविध भारतीच्या स्टुडिओ कडे आणि आनंद घेऊयात विविध भारतीच्या विविध रंगी कार्यक्रमांचा. प्रतीक्षा वाद्य संगीतात.
1: आइए सुने कार्यक्रम

We'll be right back.

श्रोते हो, रात्रीचे 11:10 होत आहेत. याचबरोबर अस्मिता वाहिनीचं प्रसारण इथेच समाप्त होत आहे. जय हिंद.